0: जे काही विशिष्ट आजार जसं की सिकल सेल अनिमिया मध्ये सुद्धा हा धोका निर्माण होऊ शकतो. आता याची जर काही लक्षणं बघायची झाली तर सांधेदुखी हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. सुरुवातीला वेदना सौम्य असू शकतात, परंतु जसं जसं आजारांचा टप्पा वाढत जातो तशा तशा वेदना तीव्र स्वरूपाच्या होतात. खाली मांडी घालून बसताना किंवा उठताना, पायरी चढउतार करताना, खाली शौचास बसताना किंवा उठताना खुब्याच्या सांध्यामध्ये वेदना सुरू होतात. दुखण्यामुळे सांध्याची हालचाल कमी होते व सांध्यावर सूज व कडकपणा म्हणजेच स्टिफनेस यायला लागतो. अवस्कुलर नेक्रोसिसचे निदान करण्यासाठी आपण रुग्णांची क्लिनिकल तपासणी किंवा बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर किंवा गरज भासल्यास एक्सरे करावा लागतो किंवा MRI असतो किंवा CT स्कॅन असतो. एक्सरे, MRI, CT स्कॅन हे नेमकं अवस्कुलर नेक्रोसिस चा आजार कोणत्या टप्प्यात आहे, सांध्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, हाडांचा भाग किती खराब झालेला आहे किंवा सांधा खराब झाला आहे का, झीज झाली आहे का, हे पाहण्यासाठी आपण या सगळ्या चाचण्या करतो. वरील लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित अस्थिरोगतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा व उपचार घ्यायला हवेत. तर उपचाराबाबत बोलायचं झालं असेल तर अवस्कुलर नेक्रोसिस नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये आहे यावरून त्याचे उपचार ठरले जातात. किंवा AVN टप्पा कोणता आहे किंवा AVN जी लक्षणे आहेत तर ती खूप सौम्य आहेत का की खूप जास्त आहेत का, यावरून आपण ट्रीटमेंट जे आहे, उपचार जो आहे तो ठरवला जातो. उपचारामध्ये विशिष्ट औषधोपचार फिजिओथेरपीचा समावेश आहे. हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीद्वारे सुद्धा विना ऑपरेशन या आजारावर उपचार करण्यात येतो. ज्या रुग्णांमध्ये औषधोपचार व फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायाम याद्वारे उपचार शक्य होत नाहीत अशा रुग्णांमध्ये ऑपरेशनद्वारे उपचार करता येतात. ऑपरेशनमध्येही विविध प्रकारची ऑपरेशन्स आहेत, जसे की कोअर डिकम्प्रेशन म्हणजे हाडाला छिद्र पाडणे किंवा बोन ग्राफ्टिंग म्हणजे आपल्या शरीराचं चांगलं हाड काढून त्या भागात टाकणे किंवा ऑस्टिओटॉमी किंवा मग जेव्हा सांधा पूर्णपणे खराब होतो तेव्हा टोटल हिप रिप्लेसमेंटचाही उपचार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत खुब्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सौर ऊर्जेविषयीच्या लघुनाटिका आपण ऐकतो आहोत. आज आपण सूर्याची देणगी या विषयीची ही लघुनाटिका ऐकूयात. लेखन आहे धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सिवंदिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ऐकूयात लघुनाटिका सूर्याची देणगी. काय ग बाई हा उकाडा, हा उन्हाळा म्हटलं की लाईटचं जाणं, गरमी होणं, छे छे छे छे असह्य होतंय आता हे सगळं.
2: गाई एकटीच काय बडबडते आहेस?
1: पूर्वी आता काहीही बोलू नकोस, माझा जीव त्रासलाय बर का नुसता. या गरमीमुळं असह्य होतंय मला सगळं.
2: अग बोलू नकोस, काय म्हणतीस मला? किती दिवसांपासून मी बाबांना म्हणते सोलार पॅनल बसवूया बाबा, सोलार पॅनल बसवूया, पण माझं कोण ऐकतंय ग?
1: सोलार पॅनल मला काय ते बोलली नाहीस तू? हा ते काय आहे आता नवीन? उगीच आगाऊ खर्च नकोय हा आता.
2: अग आई बिलकुल आगाऊ खर्च नाही बघ, घरोघरी सोलार पॅनल बघतीस ना तू, ती काळाची आजची गरज आहे बघ. आणि आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे आणि या सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती होऊ शकते अगदी आपल्या घरी. आणि या सोलार पॅनलची सिस्टीम आपण आपल्या गच्चीवर बसवून घेतली ना की घरातील ही सगळी उपकरणं आपली चालू शकतात.
1: काय काय सांगतेस?

0: कूलर, एसी, माझं मिक्सर सुद्धा चालेल ह्याच्यावर.
1: अगं हो आई, एसी, कूलर, मिक्सर सगळं चालेल बघ. आणि अधिक निर्माण झालेली वीज जी आहे का नाही, ती पण आपण बचत करू शकतो आणि ती विकू पण शकतो.
0: काय सांगतेस काय बाई. अगं मग हे सगळं असताना तुझे बाबा का मनावर घेत नाहीयेत? नक्कीच काहीतरी खर्चिक बाब असणार बघ.
1: अगाई सुरुवातीला फिटिंग साठी थोडा खर्च करावा लागतो बघ, पण शासनाकडून अनुदान मिळतं यासाठी आपल्याला.
0: काय सांगते
1: मग. आणि पण एकदा का हे सोलार पॅनल बसवलं ना की आपण स्वतः वीज निर्माण करू शकतो बघ. आणि लाईट गेली ना तरी हा गर्मीचा त्रास कमी होईल आणि कमी खर्चात हे पॅनल आपण बसवू शकतो. म्हणजे हा विचार मी किती दिवसांपासून बाबांना सांगतेय, पण बाबा कुठे ऐकतात माझं.
0: म्हणजे पूर्वी आपल्याला ते वीज बिल भरण्याची मुळीच गरज नाही.
1: अगदी नक्कीच.
0: म्हणजे दीर्घकाळ मोठी बचत होईल की का. आणि सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण होणार, म्हणजे शिवाय कुठलं प्रदूषण पण नाही.
1: अगदीच बघ. आणि पर्यावरण पूरक हा प्रकल्प आहे बरं काही, आणि कुठली हानी नाही, उपयुक्त आणि फायदेशीर आहे बघ ही वीज निर्मिती.
0: थांब, आता तुझ्या बाबांना आपण दोघेही म्हणूया, सांगूया, विनवूया की सोलार पॅनल आपल्या घरी बसवाच. अहो ऐकलत का, आम्हा दोघींना तुमच्या सोबत थोडस बोलायचं आहे.
1: हो बरं बाबा, या बरं इकडे.
2: आलो आलो आलो आलो, गोंधळ घालू नका. आलो हो, तुमच्या दोघींचा पूर्ण संवाद ऐकला बरं मी, आणि हो त्याच विषयी माहिती मिळवत होतो मी. आजच कामाला लागतो. काय
1: काय हो बाबा, मी कितीदा म्हणाले तुम्हाला पण माझं ऐकलं नाही हो तुम्ही.
2: ठीक आहे ठीक आहे, मला महत्व पटलं बरं. आता काम फत्य करून टाकूया, बसूया एकदाच सोलार पॅनल. चला लागूया कामाला. आता तर खुश.
3: श्रोतेहो, आताच आपण सूर्याची देणगी याविषयी लघुनाटिका ऐकलीत. सहभाग होता सिवंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तो श्रोतेहो, कार्यक्रमाची वेळ संपत आलीये, तेव्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. आज मात्र मला निरोप द्या. नमस्कार.
4: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण दुपारी पुन्हा ऐकू शकाल 2:10. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार. हे संस्कृतमधून दिलं जाणार.
5: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक कृष्णप्रसादोपाध्यायः. आर्थिक विषयिकया मन्त्रिपरिषद समित्या अस्मै विपणन सत्राय 14 ग्रैष्मिक सस्यानां MSP न्यूनतम समर्थन मूल्यानि वर्धयितुम् अनुमोदितम्. नवदेहल्यां केन्द्रीय मन्त्रिसभासभायाः अनन्तरं प्रसारमाध्यमान् सम्बोधयन् सूचना प्रसारण मन्त्री अश्विनी वैष्णवः अवदत् यत् अनेन निर्णयेन उत्पादकेभ्यः तेषाम् उत्पादानां कृते लाभप्रदं मूल्यं सुनिश्चितं भविष्यतीति.
6: खरीफ के लिए जो फैसला लिया गया उसमें जितने भी खरीफ के क्रॉप्स हैं उन सब में कॉस्ट प्लस 50% या 50 से अधिक टोटल 2,60,000 करोड़ रुपए किसानों को पे आउट जाएगा इस पूरे फैसले से. और इस साल का एनुअल खरीफ प्रोक्योरमेंट होगा 824 लाख मेट्रिक टन LMT.
5: अस्य सत्रस्य विपणन कालाय ग्रैष्मिक सस्यानां न्यूनतम समर्थन मूल्यानां वृद्धिं स्वीकृत्य नवदेहल्यां केन्द्रीय मन्त्रिसभायाः निर्णयः देशे कोटिशः खाद्यप्रदायकेभ्यः स्वोत्पादानां उचितं लाभप्रदं च मूल्यं प्राप्नुयात् इति सुनिश्चितं करिष्यतीति प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना उक्तम्. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी श्वस्तनादारभ्य अस्य मासस्य 20 दिनाङ्कपर्यन्तं UAE, नेदरलैंड, स्वीडन, नार्वे, इटली इत्येतेषां देशानां यात्रायां भविष्यति. विदेशमन्त्रालयस्य सचिवः CB जॉर्जः सूचितवान् यत् पञ्चराष्ट्राणां भ्रमणस्य प्रथमपादे श्रीमोदी UAE अध्यक्षं शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान इत्यनेन सह मिलिष्यति. सः अवदत् यत् उभावपि नेतारौ द्विपाक्षिकविषयेषु विशेषतः ऊर्जासहकारे परस्परहितस्य

श्रोते रूपरेषेनंतर 7:10 आणि प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 भावधारा अंतर्गत भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये आज मोहम्मद रफी, आशा भोसले, जयवंत कुलकर्णी यांनी गायलेल्या काही सुगम गीत रचना आपण ऐकू शकाल. ऐकूया कार्यक्रमातली छोटीशी झलक.

श्रोते हो, भावधारा अंतर्गत भावगीताची ही छोटीशी झलक आपण ऐकलीत. 8:40 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. यामध्ये आज जमलं हो जमलं, एकापेक्षा एक, गंमत जम्मत, नवरा माझा नवसाचा इत्यादी चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:10 आणि लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. कार्यक्रमात आज हथकडी, हाथी मेरे साथी, हरियाली और रास्ता, खात की सफाई या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आम्ही प्रसारित करू. त्यानंतर मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात आज हिमालय की गोद में या चित्रपटातील निवडक गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. गीतरचना आहेत आनंद बक्षी आणि इंदिवर यांच्या, संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:05 राग एक रंग अनेक यामध्ये आज शंकरा या रागावर आधारित चित्रपट गीतं आपण ऐकू शकाल. सहभाग आहे वैशाली जोशी यांचा. 11:35 आरोग्यवर्धिनी या आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या कार्यक्रमात आज ऐकू शकाल वयात येताना होणारे शारीरिक आणि मानसिक बदल. याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मेघा काळे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. 11:35

आमच्या दुपारच्या प्रसारणामध्ये दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान दुपारी 1:40 नाशिक जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सायंकाळी 5:30 युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 शेतशिवार या आमच्या शेतकरी बांधवांच्या कार्यक्रमात आज ऐकाल आवड बळीराजाची. हा सर्व शेतकरी बांधवांचा आवडता कार्यक्रम. सहभाग आहे शीतल निमजे, वैशाली वांगीकर आणि संजय थोरात यांचा. रात्री 10:30 नाद ब्रह्म मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते ही होती आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांविषयीची रूपरेषा. रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही थोड्याच वेळात सहक्षेपित करू. दरम्यान वाद्यसंगीत.

0: करू या वेगी
1: विसरू नका येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येत आहे तुमच्या
2: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कुंभमेळ्यातल्या आखाड्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये निधी मुख्यमंत्र्यांकडून जाहीर. सिंहस्थाच्या बोधचिन्हाचं अनावरण. नीट पेपरफुटी प्रकरणी पुणे तसंच अहिल्यानगर इथून प्रत्येकी एकास अटक. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम. आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. सूर्यफुलासाठी प्रतिक्विंटल दरात सर्वाधिक 622 रुपये तर त्याखालोखाल कापसासाठी प्रतिक्विंटल 557 रुपये आणि तिळासाठी प्रतिक्विंटल 500 रुपयांची वाढ देण्यात आली आहे. ग्रेड ए धानासाठी किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल 2461 रुपये, संकरित ज्वारीसाठी 4023 रुपये, बाजरीसाठी 2900 रुपये आणि तुरीसाठी प्रतिक्विंटल 8450 रुपये किमान आधारभूत किंमत असेल. या हंगामात अंदाजे 824 लाख मेट्रिक टनाहून अधिक शेतमालाची खरेदी केली जाईल आणि त्यापोटी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अंदाजे 2,60,000 कोटी रुपये दिले जातील असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
3: खरीफ के लिए जो फैसला लिया गया उसमें जितने भी खरीफ के क्रॉप्स हैं उन सब में कॉस्ट प्लस 50% या 50 से अधिक टोटल 2,60,000 करोड़ रुपए किसानों को पे आउट जाएगा इस पूरे फैसले से. और इस साल का एनुअल खरीफ प्रोक्योरमेंट होगा 824 लाख मेट्रिक टन LMT.

0: नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधारणेला आणि आधुनिकीकरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत करत पंतप्रधानांचे आभार मानले. मुंबईत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,
1: नागपूर एअरपोर्ट हा एक ब्राऊनफील्ड एअरपोर्ट म्हणून नव्याने डेव्हलप करण्याकरता मागच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने एक टेंडर दिलं होतं. आज माननीय पंतप्रधान महोदयांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता दिली आहे. मी माननीय प्रधानमंत्री मोदयांचे आभार व्यक्त करतो.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यांसाठीच्या वाहनांच्या ताफ्यात कपात केली आहे. ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित असून सुरक्षा दलातली इतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील आपला वाहन ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तात्काळ प्रभावानं अर्ध्यावर आणण्याची सूचना केली आहे. काल याबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंत्री तसंच अधिकाऱ्यांनी कोणतेही विदेश दौरे करू नयेत, मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा नियमित विमानसेवेचा वापर करावा, मेट्रोसह सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा आदी सूचना केल्या. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या आखाड्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत काल सिंहस्थ कुंभमेळा कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आखाड्यांसाठी विविध सुविधांची घोषणाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं काल फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ऍप्सद्वारे होणारी फसवणूक रोखण्याकरता दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी पोलिसांनी काल पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीनंतर या महिलेला केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं. अहिल्यानगर जिल्ह्यातून धनंजय लोखंडे या तरुणालाही सीबीआयनं काल ताब्यात घेतलं. अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात त्याची कसून चौकशी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणातील नाशिकमधला आरोपी शुभम खैरनार याला केंद्रीय गुप्तचर विभागानं ताब्यात घेतलं आहे. शुभमच्या भावाची तसंच मित्रांचीही चौकशी करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं काल छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड जिल्ह्यात काही तरुणांची चौकशी केल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही चौकशी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6% वरून 15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त परभणी इथं संभाजी सेनेतर्फे आमदार डॉ राहुल पाटील यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं धर्मवीर छावा संघटनेच्या वतीनं 51 गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना बी बियाणे आणि शंभू गाथा पुस्तकांचं वाटप करण्यात येणार आहे. यासह पोवाडे गायन आणि इतर आयोजनातून संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEचे 12वी परीक्षेचे निकाल काल जाहीर झाले. यंदा सुमारे 85% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींमध्ये उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. राज्य मंडळाची इयत्ता 10वी तसंच 12वीची पुरवणी परीक्षा येत्या 16 जूनपासून सुरू होत आहे. यासाठीचं सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 12वीचे अर्ज भरण्याची नियमित मुदत उद्या संपत असून 20 मेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांना 21 मेपर्यंत नियमित शुल्कासह तर 25 मेपर्यंत विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरता येणार आहेत.

0: राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा योजना ईएसआयसी रुग्णालय उभारण्याचा मानस असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. ते काल कोल्हापूर इथं या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. महाराष्ट्राला या योजनेत देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्व विभागांनी मिशन मोडमध्ये काम करण्याचे निर्देश आंबेडकर यांनी दिले. परभणी तालुक्यातल्या सुलतानपूर आणि पूर्णा तालुक्यातल्या साते गावने 100% स्वगणना पूर्ण केली आहे. प्रशासनानं गाव पातळीवर नियोजनबद्ध जनजागृती करत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला. दरम्यान उद्यापासून जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जीसी यांनी काल एक बैठक घेतली. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करावे आणि त्याची माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे द्यावी असं गौडा यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या शिवना परिसरात दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. गौरव आणि गोपाल साबळे अशी त्यांची नावं असून काल वडिलांसोबत मेंढ्या राखण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातली अकृषी विद्यापीठं आणि संलग्न महाविद्यालयांमधल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठाचे सर्व कर्मचारी आज काळ्या फिती लावून काम करणार आहेत. आजपासून टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन राज्यव्यापी करण्याचा इशारा विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ कैलास पाथरीकर यांनी दिला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025-26 सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकूण 884 कोटी लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या सर्व 93 महसूल मंडळे अनुदानासाठी पात्र ठरली आहेत. 6,34,623 शेतकरी अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परभणी आणि लातूर जिल्ह्यात पीक विमा तक्रारी प्रकरणी सुधारित प्रस्ताव केंद्राला पाठवून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या संदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. हवामान. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात पुढील काही दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक 45.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं 44°, छत्रपती संभाजीनगर इथं 43.6, परभणी 43.1 तर धाराशिव इथं 40.8 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान बीड तसंच धाराशिव जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसानं अनेक झाडं उन्मळून पडली. पाटोदा तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणी पुणे तसंच अहिल्यानगर इथून प्रत्येकी एकास अटक. आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: मध्यमलहरी 13.5 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतो, सकाळचे 7:21 झाली आहेत. ऐकूया आमच्या कार्यक्रमासंबंधी काही निवेदनं.
2: जनजनची आवाज प्रत्येक हृदयाजवळ म्हणजेच प्रत्येक नागरिकाचा आवाज बनणारे आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेले माध्यम म्हणजे आकाशवाणी. तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

0: शेतकरी बंधूंनो, शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आपल्याला आवडलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अभिप्राय आणि सोबतच तुमच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल आमच्या आवड बळी रजेची या कार्यक्रमामधून दर गुरुवारी शेत शिवार या कार्यक्रमात. तेव्हा आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवायचे आहेत आमच्या या पत्त्यावर. आवड बळी रजेची द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी. झालेला बदल श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावा.
1: यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से.
2: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 7:25 झाली आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026, यामध्ये स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमाला आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आपण म्हणतो की आता राष्ट्रीय पातळीवर आणि आता आपण ग्लोबल झालेलो आहोत, पूर्ण जग ग्लोबल झालेलं आहे असं म्हणतो, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण कशा पद्धतीने जोडता येऊ शकेल महाराष्ट्राला? उदाहरणार्थ सिलिकॉन व्हॅली आहे किंवा युरोपमध्ये चांगले उद्योग आहेत, तर कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो?
2: आता आम्ही काय केलंय की मागच्या काही महिन्यामध्ये आम्ही जवळपास 8 ते 10 देशांबरोबर बोलण्यात आलं. तर तिथले कॉन्सुलेट जनरल असेल, त्यांचे ट्रेड कमिशनर असेल, जसं ऑस्ट्रेलियाबरोबर आमचं डिस्कशन झालं, फिनलँडबरोबर झालं, MOU झाला आहे, जर्मनीबरोबर डिस्कशन झालं आहे, साऊथ कोरिया आहे, तर बऱ्याच देशांबरोबर त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही अडॉप्ट करायचा प्रयत्न करतो. जसं ऑस्ट्रेलियाच्या ट्रेड कमिशनरबरोबर बोलताना आम्ही म्हणलो, आपण आत्ता एक ग्लोबल हब झालेलो आहोत आणि प्रत्येक देशामध्ये आत्ताची जर आपण युद्ध परिस्थिती पाहायला गेलो तर इराण अमेरिका असेल, इस्रायल असेल, ती सगळी देश पूर्वी ऑइलसाठी भांडायची, आता रेअर अर्थ मिनरल्स आणि मेटल्स आपण जे म्हणतो. तर काय झालं की ग्लोबली आपण 17 धातू असे निवडलेत

0: जे धातू आपल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आहेत, म्हणजे मोबाईल असेल, फोन असेल, आपण जात कॅमेराने आपलं जे शूटिंग होतं त्याच्यामध्ये असतील, तर हे सगळ्या गोष्टीवर आत्ता लक्ष झालेलं आहे. तर आपण ग्लोबल याचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर 91.3% चायनामध्ये सगळ्या प्रोसेस होतात, भारतात 1% प्रोसेस होतं. त्याचा जर आपण रिझर्व पाहायला गेलो, त्याचा साठा चायनात 50% जास्त आहे, भारतात फक्त 6.9% आहे, आणि आपण एकही युनिट प्रोसेस करत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार करायला गेलो तर आपल्याला जर देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर आपल्याला जर एक चांगलं तुल्यबळ इकॉनॉमी आपण ऑलरेडी होत चाललो, आदरणीय पंतप्रधानाच्या माध्यमातून आपण जे मागच्या 10-12 वर्षात कार्य केलं, आपण आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था झालो, आणि हे मागच्या 15-20 वर्षात खूप रॅपिडली तो प्रोग्रेस झालेला आहे. तसं स्टार्टअप वाईज पण आपण जगात 3rd नंबरवर आहोत. तर ही इकोसिस्टम आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे, आणि काही प्रमाणात ती होत आहे.
1: सर, आपण आता तुम्ही ग्लोबली काय काय उपलब्ध आहे ते सांगितलं, तर ग्लोबल मार्केट ॲक्सेस मिळवण्यासाठी महाराष्ट्रासाठी कुठले कुठले प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत?
0: आता जे आम्ही MOUs केले त्याच्या संदर्भातच केलेले आहे की आपल्याला वेगवेगळ्या देशांबरोबर कोलॅबरेशन करून, जसं मागच्या 2 महिन्यापूर्वी अबुधाबीच्या CEO आल्या होत्या, तर त्यांचा खलिफा फंड म्हणून आहे, तो 1 बिलियन दिरहम्स आहे. तर त्या खलिफा फंडमधून महाराष्ट्रातल्या ज्या स्टार्टअप्स आहेत त्यांना मदत काय करता येईल. आमचा फिनलँडबरोबर MOU असा झालाय की इथल्या स्टार्टअप्सला फिनलँडमध्ये आपल्याला एक रेड कार्पेट मिळेल, त्यांना इझी ॲक्सेस मिळेल, तिथले लायसन्स मिळतील. अबुधाबीबरोबर त्याच पद्धतीचा आमचा MOU झाला, जर्मनीबरोबर झाला आहे, बेल्जियमबरोबर आम्ही आत्ता एक स्टार्टअप शो केला, तर नाशिक, पुणे आणि मुंबई इथल्या जे स्टार्टअप्स आहेत त्याला गव्हर्नमेंट ऑफ बेल्जियमकडनं सपोर्ट मिळतो. तर आपल्या तरुणांसाठी जगातली सर्व दारं ओपन होतील याच्यासाठी आम्ही आता सतत कार्य करतोय.
1: आणि सर, कॉर्पोरेट स्टार्टअप सहयोग आहे तर तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
0: काय झालं, मी जसं सांगितलं की आपलं ऍज अ देश आपण नेहमी सर्व्हिस माइंडसेट मध्ये राहिलो, म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या, आज मी नाव नाही घेणार, पण जे सगळ्या आपल्याकडची जी तरुण मुलं आहेत त्यांना कुठेतरी प्लेस करणं आणि बाहेरच्या देशासाठी प्रोजेक्ट्स करणं हा विषयच आपण, म्हणजे त्या आधीच्या 150 वर्षाच्या मानसिकतेत आपण कंटिन्यू झाल्यासारखा हा प्रकार आहे. पण आपल्याला जोपर्यंत आपण प्रॉडक्ट लेड इनोव्हेशनकडे जाणार नाही, आपण फक्त सर्व्हिस डिलिव्हरी ॲप्स आणि एखादं प्रॉडक्ट एखाद्याच्या घरी पाठवणं, याच्यापेक्षा आपण जर इनोव्हेटिव्ह करू शकलो. आज आपण पाहायला गेलं तर हेल्थ केअरमधले मॅक्सिमम जे CT स्कॅनर असतील, MRI मशीन्स असतील, किंवा आपले इलेक्ट्रिकल व्हेकलचे जे पार्ट्स असतील, बॅटरीज आहेत, हे मॅक्सिमम गोष्टी आपण इम्पोर्ट करतोय. तर हे इम्पोर्ट आपल्याला कमी करून देशामधल्या तरुणांना प्लेसमेंटच्या मागे न लागता, नोकरीच्या मागे न लागता, त्याची मानसिकता तयार करून, आणि कॉलेजला सुद्धा मला विनंती करायची आहे की इंडस्ट्री अकॅडमिया रिलेशन्स, याच्यावर भरपूर वर्ष आपण मागच्या 3 दशकापासून बोलतोय, पण इंडस्ट्रीनी सुद्धा हा माइंडसेट डेव्हलप करायला पाहिजे की एखाद्या तरुणाची किंवा शैक्षणिक संस्थेची किंवा सरकारचीच जबाबदारी नाही आहे, पण R&D युनिट, स्टार्टअप इनोव्हेशन युनिट हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असलं पाहिजे, आणि त्यांनी तरुणांना बोलून तिथे एक्सप्लोअर करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की 2 जणांनी हु विल प्रपोज फर्स्ट या थॉट पर मध्ये न राहता बोथ शुड कम टुगेदर आणि वर्क फॉर इनोव्हेशन.
1: सर, आता तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं 2-3 आपल्या बोलण्यात आला, तो म्हणजे एक म्हणजे सर्व्हिस आणि प्रॉडक्ट्स. तर आपल्याकडे अजूनही अशीच मानसिकता आहे की आमच्याकडे ह्या ह्या सर्व्हिसेस आहेत, तर त्याच्यामध्ये हा एक उद्देश आहे का की आपल्याला भांडवल कमी लागतं?
0: हो, तसं असू शकतो, कारण जर सर्व्हिस द्यायची असेल तर आपण जस्ट एक ट्रेड दुसरीकडे पास करून जो मार्जिन असेल, जसं आपण आत्ता मोठे मोठे सिलिकॉन व्हॅली इज फुल ऑफ इंडियन्स, म्हणजे सगळे भारतीयच तिथे आहे, तर आपण काय करतो की एक रिसोर्स असेल त्याला एक स्कॉट प्लस करतो कॉस्ट त्याच्यावर आणि प्लेस करतो. पण याच्यामुळेच जे डिपेंडन्सी आहे, तर आपण जसं कोविडमध्ये आपण समजू शकलो, आणि कोविडमध्ये जे इनोव्हेशन झाले ना, आपण नेहमी म्हणतो की एखादी जर संकट येतं ते त्याच्यामधनं एखादी काय म्हणतात अपॉर्च्युनिटी क्रिएट होते, संकट नेहमी संधी घेऊन येतं. तर आपल्याला त्या माध्यमातनं बऱ्याच स्टार्टअप झाल्या जे मेडिकल केअर्समध्ये काम करतायत, मेडिकल इनोव्हेशन्समध्ये काम करतायत, बरेच अशा गोष्टी झाल्या की जसं झूम आहे, व्हर्च्युअल मीटिंग झाल्या, एज्युकेशन ऑन युअर ओन आयपॅड ऑर मे बी डेस्कटॉप, हे सगळे इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स त्याच्यातनं क्रिएट झाले. तर ही जगाची तर गरज आहे, जग काम करते, पण भारताची प्रमुख गरज आहे की आपल्याला स्टार्टअप माइंडसेट डेव्हलप करणं, आणि याची मूळ सुरुवात जसं बाकीच्या देशांमध्ये स्किल

0: डेव्हलपमेंट असेल, वोकेशनल एज्युकेशन असेल, म्हणजे जवळपास माझं पी एच डी त्या क्षेत्रात आहे. जवळपास 32 देशाच्या प्रॅक्टिसेसचा अभ्यास केला की इथे कसं सुरू केलं आणि वाय चायना इज सो पॉवरफुल इन मॅन्युफॅक्चरिंग, किंवा व्हिएतनाम असेल तर जपान पण बऱ्याप्रमाणे पिकअप झालेला आहे, बांगलादेश इज ऑल्सो डुईंग फ्यू थिंग्स. तर आपण त्या कम्पॅरिझन मध्ये आपण पण कसे पार्टिसिपेट
1: करू, आम्हाला त्याच्याबद्दल जरा अधिक जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही सखोल अभ्यास केलेला आहे, तुमची पी एच डी आहे, त्यात की काय मानसिकता तिकडे आहे की जेणेकरून ते प्रॉडक्ट कडे जास्त वळतात.
0: डिझाईन थिंकिंग हा सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे. म्हणजे बाकीच्या देशांमध्ये हा प्रयत्न झाला की 6वीपासनं वोकेशनल एज्युकेशन देणं, त्याला स्टेम एज्युकेशन, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो एखादी गोष्ट शिकायची असेल, आता तुम्ही, मी मराठी शाळेत शिकलो तर दुसरी तिसरीला जे कविता म्हणल्या, पोएम्स आपण म्हणू, त्या पण कुठेतरी झोका खेळताना म्हणल्या, कुठे बसमध्ये बसून खिडकीतून बाहेर बघत असताना आपण त्या कविता, ते अजून लक्षात आहे. कारण तो एक्सपिरियन्स जगत जगत शिकलेली गोष्ट आहे. तर लर्निंग बाय डुईंग जे म्हणतो आपण, एखादी जो गोष्ट जर आपण केली तर ती आपण विसरत नाही. तर पुढे डिझाईन थिंकिंग त्या लोकांनी काय केलंय की जपान जर्मनीच्या जे स्कूल्स आहेत ते तुम्हाला आत्ताही कम्युनिटी स्कूलचा कॉन्सेप्ट आहे, स्वच्छ करायला लावतील, फरशी स्वच्छ करायला लावतील, शाळेतले काही फिक्सेशन असतात, म्हणजे एखादं कपाटाचा दरवाजा तुटला तर तो रिपेअर करायला लावणं, इलेक्ट्रिसिटी गेली तर तो त्याच्याप्रमाणे कुठे बल्ब चेंज करणं, ह्या ज्या बेसिक आपले सराउंडिंगचे जे इकोसिस्टम आहे त्याच्यात ते स्किल ओरिएंटेड हे देतात. आपण जर मुलींचं जनरली पाहिलं तर त्यांच्या डेक्सटरिटी स्किल्स असते, हस्तकौशल्य ज्या आपण म्हणतो, तर ती जर अर्ली एजला इंट्रोड्यूस करून दिली तर तो प्रॉब्लेम येत नाही. दुसरा भारतातला लार्जर प्रॉब्लेम आहे लेबर डिग्निटीचा, की आपण असं म्हणतो की मी शी हा नाही काम करणार, म्हणजे आय विल नॉट डर्ट माय हँड्स. म्हणजे मला ऑटोमोबिलमध्ये जर मेकॅनिक म्हणून 30-35 हजार मिळत असतील, पण मला जर कोणी 10-11 हजार रुपये देऊन एका डेस्कटॉपच्या समोर बसून डेटा एंट्री करावं लागेल तर तो व्हाईट कॉलर होतो जॉब. आणि आपली मानसिकता आहे की मला जास्त मेहनत न करता कमी पैसे मिळाले तरी चालेल, पण मला पॉश राहायचं आहे. तर ही मानसिकता बाहेरच्या देशांमध्ये नाही आहे. आणि डिग्निटीचाच विषय हा सगळ्या मानसिकतेच्या भोवती इम्पॅक्ट करतो.
1: बरोबर आहे. आपण ऐकतो की परदेशात जे काम करणारे लोक असतात ते देखील कारणी येतात, तर हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटतं, पण कुठेतरी ती लेबर डिग्निटी आपल्याकडे
0: विषय आहे,
1: आवश्यक आहे. सर, पुढल्या 5 वर्षात तुम्ही महाराष्ट्राच्या स्टार्टअप कडे कसं बघता, काय विजन आहे?
0: हे विजन तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी खूप प्लॅटफॉर्मवर सांगितलं की महाराष्ट्र इज स्टार्टअप कॅपिटल हब अँड इट विल कंटिन्यू फॉर नेक्स्ट डिकेड्स. आपण कर्नाटकाचं नाव घेतो, साऊथमध्ये बरेच स्टेट्स काम करतात. मी कालही चेन्नईत होतो आय आय टी मद्रासमध्ये, आणि मी प्रॅक्टिसेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला अजून चांगलं कसं करता येईल. चांगलं आहे, पण अजून चांगलं कसं करता येईल, अजून प्लॅटफॉर्म्स कसे एस्टॅब्लिश करता येईल. जसं त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे इम्पॉर्टंट विषय आहेत, जसं इलेक्ट्रिकल व्हेइकलचा एक मोठा लेबर फोर्स क्रिएट होऊ शकतो, त्याच्यामध्ये स्टार्टअप्सच्या खूप संधी आहेत. जसं आपण बॅटरीचं लिथियम झालं, आयॉन झालं, आता सोडियम बॅटरीजकडे आपण चाललो आहे. आपण आय ओ टी डेटा सायन्समध्ये पण मशीन लर्निंग होती, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग झाली, इमेज रेकग्निशन झालं, तर ह्या सिक्युरिटीच्या रिलेटेड पण आपल्याला काही स्टार्टअप्सला सपोर्ट करता येईल. ॅग्रिकल्चर स्टार्टअप्समध्ये आत्ता 4 मोठे इनोव्हेशन हब्स विद्यापीठांमध्ये होत आहेत, की त्यांना पण ॲग्रिलेड स्टार्टअप्स कसे व्हावेत, हा पण एक विषय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. हे जे कोअर एरियाज आहेत ज्याच्यामध्ये इंडियाची इमेज एक विश्वगुरू म्हणून होईल, किंवा ॲज अ डेव्हलप्ड कंट्री म्हणून आपण 2047 लक्ष ठेवलं आहे, पण मला असं वाटतं आणि महाराष्ट्राचं पण तेच लक्ष आहे. आणि ह्याच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सी एम साहेबांनी सांगितलं की जे काही बरेच देश आहेत त्या देशाची अर्थव्यवस्था जितकी आहे त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्राची आहे, म्हणजे सिंगापूरपेक्षाही आपली जास्त अर्थव्यवस्था आहे. तर हे जर टार्गेट आणि हे मिशन असेल तर आम्हालाही वी हॅव टू स्लीव्ज अप आवर शर्ट्स आणि त्या दिशेने काम करावं लागेल. तर जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत आणि जे रुरल इन्फ्रास्ट्रक्चरला अपग्रेड करणाऱ्या टेक्नॉलॉजीज, या दोघांची सांगड घालून मला असं वाटतं की आपण जे उद्देश पुढच्या 5 वर्ष जे पॉलिसीमध्ये ठेवलेले आहेत आणि जे विजन सी एम साहेबांनी ठेवलं ते नक्कीच आम्ही साध्य करू.
1: म्हणजे आपल्याकडे जे आहे मुळात तेही घ्यायचं आणि जी नवीन तंत्रज्ञान येत आहे तर त्याची कुठेतरी आपण सांगड घालण्याचा प्रयत्न करतोय.
2: श्रोते हो, आज आपण AI, डीप टेक, क्लायमेट टेक, EV, ॲग्रीटेक
1: सारख्या क्षेत्रांची माहिती घेतली.

या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची तयारी कशी आहे याबद्दलही जाणून घेतलं. विषयाच्या अनुषंगाने आणि विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.
1: 229 अंश नऊ मीटर तथा 1305 किलोहर्ट्झवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 7:40 झाली आहेत. श्रोते ऐकूया एक निवेदन.
2: हजरत सय्यद इस्लाल अहमद कलंदर बाबा यांचा संदल भोगाव देवी तालुका जिंतूर येथे दिनांक 15 मे 2026 रोजी सय्यद जब्बार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री शिवाजीराव देशमुख यांच्या निवासापासून बस स्टँड मार्गे दरगाह शरीफ येथे पोहोचेल. रात्री कव्वाल सुलतान नाझा यांच्या कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
3: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
4: नाही, आधी बचत.
3: आधी झुमके?
4: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
5: पण त्या झुमक्यांचं काय?
4: जातेस की देऊ इंजेक्शन.
6: आरबीआय सांगते,
3: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
7: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
6: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
1: श्रोतो आता वळूया आपल्या भावधारा अंतर्गत भावगीतांच्या कार्यक्रमाकडे. सुरुवातीची भावगीत रचना गायली आहे आशा भोसले यांनी, ऐकूया.

आशा भोसले यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची ही भावगीत रचना श्रोते हो आपण ऐकलीत. पण संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली वंदना विटणकर यांची ही रचना.

वंदना विटणकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं डी एस रुबेन यांचं आणि गात होते जयवंत कुलकर्णी. श्रोते आपण ऐकत आहात भावधारा अंतर्गत हा भावगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

उषा मंगेशकर यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची ही शब्दरचना आपण ऐकलीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरामध्ये बाभ बोरकर यांची ही भावगीतरचना, संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

बाभा बोरकर यांची ही शब्दरचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं आणि गात होत्या आशा भोसले. श्रोतो कार्यक्रमात आता शेवटी ऐका मोहम्मद रफी यांच्या स्वरामध्ये वंदना विटणकर यांची रचना. संगीत आहे श्रीकांत ठाकूर यांचं.

मोहम्मद रफी यांनी गेलेली वंदना विटणकर यांची ही रचना आपण ऐकत होतात. संगीत श्रीकांत ठाकूर यांचं. आणि या भावगीत रचनेसोबत श्रोते आजचा भावधारा अंतर्गत भावगीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. 1385 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक देशविदेश अंतर्गत 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करू.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तत्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या UAEला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. सन 2026-27 या विपणन वर्षासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात MSPतील वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळ

च्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल मंजुरी दिली. पीक उत्पादकांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य मोबदला मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ केली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती देताना सांगितलं. यंदाच्या खरीप विपणन हंगामात 824 लाख मेट्रिक टनांहून अधिक पीक खरेदी करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपयांचा मोबदला दिला जाण्याची अपेक्षा आहे. काल मंजूर केलेल्या MSP वाढीत सूर्यफुलाच्या बियांच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे प्रति क्विंटल 622 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस आणि तिळाच्या MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशानं कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठीच्या प्रोत्साहन योजनेलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळानं सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत खासगी भागीदारीच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधार आणि आधुनिकीकरणालाही काल मंजुरी दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की मल्टी मोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नागपूर प्रकल्पांतर्गत नागपूर विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या अनुषंगानं हा निर्णय उल्लेखनीय आहे. सरकारनं कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध केलेल्या साखरेसह साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी घातली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू असेल. एका अधिसूचनेनुसार परदेशी व्यापार महासंचालनालयानं यासंदर्भात निर्यात धोरणात प्रतिबंधितवरून निषिद्ध असा बदल केला आहे. ही बंदी CXL आणि TRQ कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेला निर्यात होणाऱ्या तसंच इतर देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार स्तरावर झालेल्या करारानुसार निर्यात होणाऱ्या साखरेला लागू असणार नाही. प्रत्यक्ष निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या साखरेलाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं सोने चांदीवरील आयात शुल्क वाढवून 6% वरून 15% केलं आहे. तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क 15.4% केलं असून सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून येत्या 20 तारखेपर्यंत 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात UAE पासून होणार असून ते उद्या अबुधाबीला भेट देतील. त्यानंतर ते नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या अबुधाबीत UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. या द्विपक्षीय बैठकीत त्यांच्यामध्ये विशेषतः ऊर्जा सहकार्य तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी सांगितलं. पंतप्रधान आणि UAEच्या अध्यक्षांची यापूर्वी अलीकडेच जानेवारीमध्ये प्रत्यक्ष भेट झाली होती. ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर अग्रस्थानी असेल. पश्चिम आशियातील वाढता भूराजकीय तणाव आणि जागतिक तेल बाजारपेठांमधील किमतीत सतत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नवी दिल्लीत आज ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री SJ भूषवतील. या बैठकीत ब्रिक्स देशांचे परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांच्या शिष्टमंडळांचा प्रमुख सहभाग असेल. हे सर्व मान्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची यापूर्वीची बैठक गेल्या वर्षी 26 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 80व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली होती.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या समवेत दोन दिवसांच्या शिखर बैठकीनिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल बेइजिंग इथं दाखल झाले. या शिखर बैठकीत इराण युद्ध, जागतिक ऊर्जा संकट, व्यापार संबंधातील तणाव, तैवान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांना प्राधान्य असण्याची शक्यता आहे. जागतिक भूराजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या क्षणी ही शिखर परिषद होत आहे. या बैठकीतून

0: मोठ्या फलनिष्पत्तीची अपेक्षा मर्यादित असली तरी वाढत्या आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगातील दोन देशांमध्ये संबंध स्थिर करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिलं जात आहे. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली होण्यास मदत करण्यासाठी आणि आखातातील तणाव कमी करण्याच्या उद्देशानं नव्यानं वाटाघाटींना चालना मिळावी यासाठी इराणवर असलेल्या चीनच्या प्रभावाचा उपयोग करून घ्यावा यासाठी ट्रम्प शी जिनपिंग यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वर्तमान वर्षात भारताची निर्यात 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत आता जागतिक व्यापाराचा 2/3 अधिक भाग समाविष्ट आहे असं नवी दिल्लीत काल त्यांनी विविध राज्यांमध्ये पायाभूत यंत्रणांची सुलभता या विषयावरील 7व्या अहवालाचं प्रकाशन करताना सांगितलं. याप्रसंगी त्यांच्या हस्ते लॉजिस्टिक्स क्षेत्रातील लिप्स 2025 या पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणं हे सरकारनं एक तातडीचं राष्ट्रीय अभियान म्हणून हाती घेतलं असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना सरकारनं 1 वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. सूद यांना येत्या 24 मे पासून पुढील 1 वर्षाकरता सीबीआय संचालकपदी मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजुरी दिली असल्याचं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं काल अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील काल नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेला पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 43 जणांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची दखल घेत आपद्ग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भदोही जिल्ह्यात सर्वाधिक 15 जण मरण पावले आहेत तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूंमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला. बहुतांश जीवितहानी वीज कोसळून भिंत आणि झाडं पडण्याच्या घटनांमुळे झाली आहे. काल राज्याच्या अनेक भागात अचानक हवामानात बदल होऊन आलेलं धुळीचं वादळ आणि त्यानंतर गारपीट झाली त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तात्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या युएईला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: 229 अंश तर 1305 kHz आणि FM बँडची 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत.
2: आवाज प्रत्येक हृदयाजवळ म्हणजेच प्रत्येक नागरिकाचा आवाज बनणारे आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेले माध्यम म्हणजे आकाशवाणी. तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
1: श्रोतो, आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया गम्मत जम्मत या चित्रपटातले हे छान संगीत. गात आहेत किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल.

जमलं हो जमलं या चित्रपटातलं हे छानसं गीत आपण ऐकलं. गात होत्या अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर. शब्दरचना होती विवेक आपटे यांची आणि संगीत अशोक पत्की यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: नाही नाही नो नो
1: चला ना
0: ऐक
1: चला ना कडे नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गात होत्या अनुराधा पोडवाल आणि सचिन पिळगावकर. शब्दरचना होती जगदीश खेबोडकर यांची आणि संगीत होतं जितेंद्र कुलकर्णी यांचं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात आता शेवटी एकापेक्षा एक या चित्रपटातलं हे गीत. गात आहेत अशोक सराफ, शोभा जोशी, निशिगंधा वाड आणि सुरेश वाडकर.

0: दिवे ओवाळ दिवे हे प्रेमाचं नाटक चांगलं ओळखून मी. माझ्यावर तुझं मुळीच प्रेम नाहीये.
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे.

0: चटणीची.
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलं होतं.
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: अगा डोंट वरी, आज मी तुला माझ्या हाताने जेवायला करून घालीन.

एकापेक्षा एक या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गात होते अशोक सराफ, निशिगंधा वाड, शोभा जोशी आणि सुरेश वाडकर. संगीत होतं अशोक पत्की यांचं. याबरोबर श्रोते होचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 9 वाजत आहेत. यानंतर प्रादेशिक उर्दू समाचार आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

हात की सफाई या चित्रपटातलं हे छानसं गीत आपण ऐकलं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात गीतरचना होती गुलशन बावरा यांची आणि संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं.

हातकडी या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गात होते आशा भोसले आणि किशोर कुमार. रचना होती मजरू यांची आणि संगीत होतं बप्पी लहरी यांचं. श्रोतो कार्यक्रमात यानंतर ऐकूया हरियाली और रास्ता या चित्रपटातलं हे गीत. गात आहेत लता मंगेशकर.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हरियाली और रास्ता या चित्रपटातलं हे छानसं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती शैलेंद्र यांची आणि संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोतो कार्यक्रमात आता शेवटी ऐका हाथी मेरे साथी या चित्रपटातलं हे गीत.

0: हाथी मेरे साथी या चित्रपटातलं हे छान संगीत श्रोते हो आपण ऐकलत. गात होते किशोर कुमार आणि लता मंगेशकर. रचना होती आनंद बक्षी यांची आणि संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि या गीताबरोबर श्रोते हो आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. 1305 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
1: सय्यद इस्लाल अहमद कलंदर बाबा यांचा संदल भोगाव देवी तालुका जिंतूर येथे दिनांक 15 मे 2026 रोजी सय्यद जब्बार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री शिवाजीराव देशमुख यांच्या निवासापासून बस स्टँड मार्गे दरगा शरीफ येथे पोहोचेल. रात्री कव्वाल सुलतान नाझा यांच्या कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा.

श्रोते हो, दिनांक 14 मे गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमा अंतर्गत शंकरा या रागावर आधारित चित्रपट गीत।

जनजनची आवाज प्रत्येक हृदयाजवळ म्हणजेच प्रत्येक नागरिकाचा आवाज बनणारे आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेले माध्यम म्हणजे आकाशवाणी. तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, संगीत, नाटकं, मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम, तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी. तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरव

0: प्रभावशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो 9:35 झाली आहेत. उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही आता लगेचच सहक्षेपित करू.

0: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
2: नमस्कार
1: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
2: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
1: बर.
2: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
2: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
2: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
2: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
2: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
2: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर.
2: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
2: घरातली जळमट काढता.
1: करे.
2: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
2: त्यासाठी कुठला दिवस निवडला?

0: अमावास्येचा
1: अमावास्येचा
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाही आहे. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीने त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर,
0: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात.
1: हा हा.
0: की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही?
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली.
1: ओके.
0: यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो,
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबरपासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारीपासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षयतृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत.
1: हो.
0: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कोठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईन

0: इंची, 2 लेनची, 3 लेनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात,
1: हो
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात,
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर,
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा,
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे,
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
2: श्रोते, आत्ताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकला. जितेंद्र घोडके सराफ. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 1305 KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, वेळ झाली आहे मिश्र संगीताची. ऐकूया नाट्यसंगीत. गात आहेत प्रभाकर कारेकर.

संशय कल्लोळ या नाटकातलं हे नाट्यपद आपण ऐकलं. गात होते प्रभाकर कारेकर. कार्यक्रमात यानंतर आता ऐका स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं हे भावगीत.

श्रोते हो, स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं भावगीत आपण ऐकत होतात. संगीत यशवंत देव यांचं आणि याबरोबर श्रोते आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्झवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते आता वेळ झाली आहे एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाची. आजच्या कार्यक्रमात आपण हिमालय की गोद में या चित्रपटातील काही निवडक गीतांचा आनंद घेणार आहोत. रचना आहेत आनंद बक्षी आणि इंदिवर यांच्या. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं. ऐकूया कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत लता मंगेशकर यांच्या सुरेल स्वरात.

लता मंगेशकर यांनी गायलेली ही छानशी रचना आपण ऐकली. ही रचना होती आनंद बक्षी यांची. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुकेश यांच्या सुरेल स्वरात हे छानसं गीत.

मोहम्मद रफी आणि उषा तिमोती यांनी गायलेलं हे कार्यक्रमातलं शेवटचं गीत श्रोते हो आपण ऐकलं. आणि याबरोबर श्रोते हो आजचा एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपला. आजच्या कार्यक्रमात आपण हिमालय की गोद में या चित्रपटातील काही निवडक गीतांचा आनंद घेतला. रचना होत्या आनंद बक्षी आणि इंदिवर यांच्या आणि संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 229 अंश नॉमीटर 17,500 किलोहर्ट्झवर आणि FM बँडच्या 102 MHz. तसंच श्रोते हो न्यूज ऑन एअर ॲप याद्वारे आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रथम सभेचं प्रसारण. श्रोते हो सकाळचं ठीक 10:30 वाजलेत. वेळ झाली आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमाची, अर्थातच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची.

नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. आजच्या आपल्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी गिरिजा दाते आपले सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, भारतीय संगीत आणि कला परंपरा यामध्ये गीत, वाद्य आणि नृत्याला संयुक्त रूपामध्ये संगीत असे म्हटले आहे. गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतम उच्यते, म्हणजेच गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही कलांचा संगम म्हणजे संगीत असे म्हटले जाते. श्रोतेहो, आपल्या भारतीय संगीतामध्ये अभिजात गायन, वादन या कला आहेतच, त्यासोबतच नृत्यकला ही सुद्धा महत्त्वाची मानली आहे. अगदी प्राचीन काळापासून नृत्यकला ही आपल्याला पाहायला मिळते. तर श्रोतेहो, आजच्या आपल्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण नृत्यकला याविषयी जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्या भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीमधील उत्कृष्ट अभिनेत्री नृत्यांगना यांच्याविषयीसुद्धा जाणून घेऊया आणि छानशी शास्त्रीय नृत्यावर आधारित गाणीसुद्धा ऐकूया. तेव्हा ऐकूया आजचा आपला प्रसिद्ध नृत्यांगना हा विशेष गाता रहे मेरा दिल कार्यक्रम.

शास्त्रीय नृत्य मनाला आनंद देतं, माणसाला परमानंद देतं, मनशांती देतं. श्रोत्यो, नृत्यकला ही शरीराच्या लयबद्ध हालचालींनी युक्त आहे. या लयबद्ध हालचालींद्वारे भावना, कथा किंवा आनंद व्यक्त करण्याची ती एक कला आहे जी संगीत आणि ताल यावर आधारित असते. नृत्य मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग असून त्याचे प्रामुख्याने शास्त्रीय अर्थातच क्लासिकल डान्स आणि लोकनृत्य म्हणजेच फोक डान्स असे दोन मुख्य प्रकार पडतात.

शास्त्रीय नृत्य प्रकारामध्ये व्याकरण, नियम आणि नाट्यशास्त्रांवर आधारित असतात. भारतात 8 मान्यताप्राप्त शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत. त्यामध्ये तामिळनाडू येथील भरतनाट्यम, उत्तर प्रदेश येथील कथक ज्याला कथकली असेही म्हणतात, केरळ येथील मोहिनीअट्टम, आंध्र प्रदेश येथील कुचीपुडी, मणिपूर इथलं ओडिसी नृत्य आणि संत्रिया म्हणजेच हे आसाम या भागातील नृत्य. असे 8 प्रकार आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये नृत्याचे पडतात. या नृत्यकलांना प्रसिद्धी मिळाली. नृत्य केवळ मनोरंजन नसून ते शारीरिक व्यायामाचा आणि मानसिक आनंदाचा एक उत्तम स्रोत आहे. श्रोतेहो, आपल्या भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक गुणवान अभिनेत्री आहेत ज्या उत्तम अभिनयासोबतच अतिशय निपुण नृत्यांगनासुद्धा आहेत. तेव्हा जाणून घेऊया आपल्या या सगळ्या निवडक काही नृत्यांगना अभिनेत्री नृत्यांगनाविषयी. सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला या अभिनेत्रीविषयी. वैजयंतीमाला यांचा जन्म 13 ऑगस्ट 1933 रोजी झाला. या हिंदी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री आणि उत्कृष्ट भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहेत. त्यांनी भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यामध्ये प्रशिक्षण घेतलं आहे आणि त्या निपुण अशा नृत्यांगना आहेत. त्यांनी हिंदी सिनेमातील पहिल्या सुपरस्टार अभिनेत्री आहेत. नृत्य आणि अभिनय यांचा योग्य मिलाफ त्यांच्याकडे पाहिला की दिसतो. अवघ्या 13व्या वर्षी स्टेज शोद्वारे त्यांनी नृत्याला सुरुवात केली. त्यांचे प्रसिद्ध गुरु रमियाह पिल्लई हे आहेत, यांच्याकडून त्यांनी भरतनाट्यमचे शिक्षण घेतले. तेव्हा श्रोतेहो, ऐकूया त्यांच्या नृत्याविष्कारांनी सजलेलं हे ज्वेलथीपमधलं गाणं.

श्रोते हो, आपल्या डोळ्यासमोर नक्कीच हे नृत्य आलं असेल. वैजयंतीमाला यांच्याविषयी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आता सध्या 90व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलं आहे आणि अजून देखील भरतनाट्यम नृत्य त्या सादर करत आहेत. श्रोते हो, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. यानंतर श्रोते हो, आपण जाणून घेणार आहोत उत्कृष्ट अभिनेत्री आणि नृत्यांगना वहिदा रेहमान यांच्याविषयी. वहिदा रेहमान या हिंदी सिनेमाच्या न केवळ एक दिग्गज अभिनेत्री आहेत तर एक कुशल नृत्यांगनासुद्धा आहेत. त्यांनी आपल्या चित्रपटांमध्ये नृत्याच्या माध्यमातून श्रोत्यांची मनं जिंकली आहेत. वहिदा रेहमान यांनी भरतनाट्यममध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहेत. त्यांच्या गुरु मुंबई येथील गुरु जयलक्ष्मी अल्वा यांच्याकडे त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे. तेव्हा श्रोते हो, ऐकूया गाईड या सुपरहिट चित्रपटातलं पिया तोसे नैना लागे रे हे त्यांच्या नृत्याविष्कारासह गीत.

0: खरंय श्रोते हो, ही गाणी ऐकली की आपल्या डोळ्यासमोर अतिशय सुंदर असे नृत्याविष्कार दिसतात. उत्कृष्ट अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगना याचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो आहे. श्रोते, यानंतरची अभिनेत्री म्हणजे संध्या शांताराम. या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत ज्यांनी हिंदी आणि मराठी सिनेमासृष्टीमध्ये आपल्या अभिनयाद्वारे तसंच आपल्या नृत्यांगद्वारे अतिशय सुंदर असा अधिराज्य गाजवलं. त्या प्रसिद्ध आहेत, तसंच खास करून त्यांचे पती व्ही शांताराम यांच्या दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांद्वारे. नवरंग या चित्रपटातलं त्यांचं अरे जा रे हट नटखट हे गीत आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्यांचा उत्कृष्ट असा नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी झनक झनक पायल बाजे, पिंजरा, दो आखे बारा हात, नवरंग इत्यादी चित्रपटांद्वारे आपल्या उत्कृष्ट अशा अभिनयाद्वारे आणि उत्कृष्ट अशा नृत्याद्वारे सर्व रसिक प्रेक्षकांची हृदय जिंकलीत. तेव्हा ऐकूया नवरंग मधलं हे छान संगीत.
1: अटक अटक झट पट पन घट फर चटक मटक इक नार नवेली गोरी गोरी ग्वाल नकी छोरी चली चोरी चोरी मुख मोरी मोरी मुस्काए अलवेली कंकरी गली में मारी कंकरी कन्हई ने पकड़ी बांह और की अटखेली भरी पिचकारी मारी सरा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा र

अक्षोधे हो यानंतरच्या अदाकारा म्हणजे प्रसिद्ध नृत्यांगना सुधा चंद्रन. श्रोधे हो सुधा चंद्रन यांचे नाव घेतले की त्यांचा नृत्याविष्कार आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यांचा जन्म 27 सप्टेंबर 1965 झाला. त्या एक प्रख्यात भारतीय भरतनाट्यम नृत्यांगना आहेत आणि उत्कृष्ट अभिनेत्रीसुद्धा आहेत. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी एका रस्ते अपघातात त्यांनी आपला उजवा पाय गमावला. पण श्रोते हो आपला उजवा पाय गमावल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. कृत्रिम पायाच्या साह्याने त्यांनी नृत्य आणि अभिनय क्षेत्रात यशस्वी पुनरागमन केले. श्रोते हो त्यांना नाचे मयुरी या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय आणि उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून सन्मानित केलं गेलं होतं. ऐकूया त्यांच्या नृत्याविष्कारासह हे गीत.

हृदयाची धगधग गर्ल अर्थातच माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित यांचा जन्म 15 मे 1967 रोजी झाला. हिंदी सिनेमाची एक दिग्गज अभिनेत्री आणि प्रतिष्ठित नृत्यांगना, ज्यांना विशेष रूपाने नृत्यासाठी ओळखलं जातं. त्यांनी 8 वर्षापर्यंत कथ्थकचे प्रशिक्षण घेतले आणि आपल्या समृद्ध अभिनयाने आणि मोहक नृत्याच्या जोरावर हिंदी फिल्म उद्योगामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त केलं. श्रोतेहो, त्यांना 2008 पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. ऐकूया हे छानसं नृत्याविष्कार असलेलं त्यांचं देवदास या चित्रपटातील सुंदर असं हे गीत.

खरोखर श्रोते हो, सुधा चंद्रन यांचा हा प्रवास आपल्यासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. श्रोते हो, यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील आपली सर्वांची आवडती लाडकी अभिनेत्री आणि कथक नृत्यांगना म्हणजेच कोण तर सगळ्या

श्रुती हो या सुंदर नृत्याविष्कारासोबतच माधुरी दीक्षित यांचा आवाजसुद्धा आपण ऐकलात. या गाण्यात त्यांनी स्वतःच्या आवाजात काही ओळीसुद्धा म्हटल्या आहेत, ज्या अतिशय आपल्या मनाला हृदयाचा ठाव घेतला होता. श्रुती हो यानंतरच्या अभिनेत्री आहेत, म्हणजेच आताच्या काळातील निपुण नृत्यांगना, हिंदी सिनेमाची एक प्रमुख अभिनेत्री असूनही एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे. चित्रपटामधील आपल्या भूमिकेसोबतच त्यांनी मार्शल आर्ट्ससोबतच नृत्याचे पण प्रशिक्षण घेतले आणि त्या नृत्यांगना अभिनेत्री म्हणजेच दीपिका पदुकोण. सिनेमामध्ये प्रशंसनीय त्यांनी कामगिरी केलीच आहे. दीपिका पदुकोण यांचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी झाला. तेव्हा श्रोते हो ऐकूया पद्मावत या चित्रपटातलं घुमर हे अतिशय प्रसिद्ध असं गीत. आणि असं म्हणतात की श्रोते हो या गाण्यामध्ये त्यांनी उच्च पारंपरिक वेशभूषा अर्थातच 20 किलोची वेशभूषा म्हणजेच घागरा घातला होता आणि 11 किलोचे दागिने घातले होते. आणि या अत्यंत कठीण अशा नृत्याविष्कारासह त्यांनी नृत्य केलं होतं. तेव्हा आनंद घेऊया या आपण गीताचा.

श्रोते हो, वेळेअभावी आपल्याला आता थांबावं लागतं आहे, पण नक्की श्रोते हो, तुम्ही आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून, या नृत्याविष्कारामध्ये गीतं ऐकून तुम्हीसुद्धा थिरकले असालच. श्रोते हो, या नृत्यांगनांशिवाय दिग्गज अभिनेत्री नृत्यांगना हेमा मालिनी, श्रीदेवी यासुद्धा आहेत, पण श्रोते हो, वेळेअभावी आपल्याला थांबावं लागतं आहे. आजच्या गाता रे मेरा दिल या कार्यक्रमात आपण प्रसिद्ध नृत्यांगनाविषयी माहिती घेतली, तेव्हा इथे आज आपण थांबूया. आजच्या गाता रे मेरा दिल या कार्यक्रमात मी गिरिजा दाते आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया अशाच छानशा कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आपण आत्ताच ऐकला, ज्याचं संकलन आणि निवेदन होतं गिरीजा दाते यांचं. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 11:06 होत आहेत.

0: ऐकूया राग एक रंग अनेक हा कार्यक्रम. यामध्ये आज शंकरा या रागावर आधारित काही चित्रपट गीते आपण ऐकणार आहोत. सहभाग आहे वैशाली जोशी यांचा. ऐकूया कार्यक्रम.
1: राग एक रंग अनेक. रसिक श्रोते हो नमस्कार. राग एक रंग अनेक या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आपण दरवेळी एका रागाविषयी माहिती आणि चित्रपट गीतं ऐकत असतो, त्याचप्रमाणे आज देखील आपण एका नवीन रागाची ओळख करून घेऊयात. चला तर मग श्रोते हो, ऐकूयात राग शंकरा.

चला तर मग श्रोते हो सुरुवातीला ऐकूयात देश परदेश या चित्रपटातील शंकरा या रागावर आधारित गीत किशोर कुमार यांच्या स्वरात. गीतरचना आहे अमित खन्ना यांची आणि संगीत आहे राजेश रोशन यांचं.

श्रोते हो, शंकर हा राग बिलावल थाटातून निर्माण होतो. या रागाच्या आरोहात 5 स्वर आणि अवरोहामध्ये 6 स्वर आहेत. त्यामुळं या रागाची जाती अवढवशाढा होते. या रागाचं स्वरूप वीर आणि ओजस्वी रसप्रधान आहे. हा राग उत्तरंग प्रधान आहे, ज्यामध्ये सर्व स्वर शुद्ध लागतात. परंतु आरोहामध्ये ऋषभ आणि मध्यम वर्ज आहेत आणि अवरोहामध्ये मध्यम वर्ज आहे. शंकरा या रागाचा वादीस्वर गांधार असून संवादीस्वर निषाद आहे. श्रोते हो, आता ऐकूयात अनुराग या चित्रपटातील गीत शंकरा या रागावर आधारित. स्वरसाथ आहे लता मंगेशकर यांची आणि गीतरचना आहे आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे सचिन देव बर्मन यांनी. ऐकूयात अनुराग या चित्रपटातील गीत.

श्रोते हो, या रागाची विशेषता म्हणजे हा राग उत्तरंग प्रधान असून या रागाचा विस्तार मध्यसप्तकातील उत्तरार्ध आणि तार सप्तकामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात केला जातो. या रागामध्ये गांधारसोबत ऋषभ आणि पंचम तसेच गांधार हा कर्णस्वरामध्ये वापरला जातो. हा राग चंचल प्रकृतीचा आहे, म्हणूनच शंकराचं तांडव नृत्य रौद्र आणि वीररस उत्पन्न करतं. शंकरा आणि हंसध्वनी या दोन्ही रागाचं चलन काही प्रमाणात सारखंच आहे. हंसध्वनी आणि शंकरा हे राग एकमेकाशी मिळते जुळते आहेत, परंतु या रागाचं चलन भिन्न स्वरूपाचं आहे. श्रोते हो, आता ऐकूयात शंकरा या रागाचा आरोह अवरोह आणि पकड.

हा राग रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी गायला जातो आणि या रागाची प्रकृती उत्साहपूर्ण आणि वीररसप्रधान आहे.

श्रोते हो, आता ऐकूयात शंकरा या रागावर आधारित सुशीला या चित्रपटातील गीत मुबारक बेगम यांच्या स्वरात. संगीत आहे सी अर्जुन यांचं.

0: ರಜಾ ಆಪನು ವಿಸರನ ಕಾಯೆ ವಿರಜ ಆಪನು ಏ ಅಚರ ಜಹಾರಿ
1: आणि श्रोते हो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा मी वैशाली जोशी आपल्या राग एक रंग अनेक या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रागासह. तोपर्यंत नमस्कार. राग एक रंग अनेक.
2: श्रोतो, आत्ताच आपण राग एक रंग अनेक हा कार्यक्रम ऐकला. यामध्ये आज शंकरा या रागावरील आधारित चित्रपट गीतं आपण ऐकलीत. सहभाग होता वैशाली जोशी यांचा. राग एक रंग अनेक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 1305 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
3: जनजनची आवाज प्रत्येक हृदयाजवळ म्हणजेच प्रत्येक नागरिकाचा आवाज बनणारे आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेले माध्यम म्हणजे आकाशवाणी. तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
4: नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे. हे केवळ शब्द नाहीत तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भाव विश्व आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला. आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे. आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती. आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

0: अगं राधे, ऐकलंस का म्हणलं?
1: आता काय
0: काय म्हणजे झालेला बदल?
1: आता कशात?
0: अगं कशात म्हणजे आपला जो आवड बळी रजेची हा कार्यक्रम आहे का नाही, त्या कार्यक्रमामध्ये आता शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना पोच आणि त्यांच्याच आवडीची झक्कास गाणी आपण या एकाच कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: अगो म्हणजे काय, पत्रांना पोच देणारा कार्यक्रम आणि आपल्या आवडीची झकास आणि बहारदार गीताचा आनंद आपण एकाच कार्यक्रमातून घेणार आहोत.
0: बराबर बराबर. आणि त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आवड बळीराजाची.
1: तेव्हा मंडळी, हा झालेला बदल तुम्ही समजाने लक्षात घ्या बरं का.
0: तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मंडळी आता आपल्याला पत्र पाठवायचं आहे आमच्या
1: आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी.
0: आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर गुरुवारी रात्री 7:30 मिनिटांनी.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळीराजाची हा कार्यक्रम.

श्रोते हो, दर शनिवारी सकाळी 11:35 प्रसारित होणारा सुरो का मेला या कार्यक्रमात आपल्याला मनपसंद अशा गीतांची मेजवानी ही मिळत असते. त्यासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 220-890 या दूरध्वनी क्रमांकावर दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेत. तेव्हा जरूर फोन करा आणि सांगा तुमच्या आवडीचं बहारदार असे गीत. आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशाला का जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

0: नवीन बदल केला नव
1: वय वय बघा गोविंदराव आणि हा समदा बदल दर गुरुवार पासन आता आपण शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना आणि सोबतच त्यांच्या आवडीची झकास अशी गाणी आवड बहिरजेची या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात.
0: अस म्हणजे आता कार्यक्रम जाणार आवड बळीराजाची प्रत्येक गुरुवारी
1: बराबर
0: ऐकायला विसरू नका शेतकरी बंधूंनो श्रोते मित्रांनो सुंदर जासा कार्यक्रम आवड
1: बळीराजाची शेत शिवार या कार्यक्रमा अंतर्गत
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे। हे केवळ शब्द नाहीत तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भाव विश्व आहे। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला। आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे। आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ। बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती, आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा।
1: यूही कट जाएगा सफर साथ चलने से।
2: श्रोते हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर वळूया आपल्या पुढील कार्यक्रमाकडे। सकाळचे 11:35 होत आहेत। यानंतर ऐकूया आरोग्यवर्धिनी हा कार्यक्रम। या अंतर्गत आज वयात येताना होणारे शारीरिक आणि मानसिक बदल याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मेघा काळे यांची सीमंतिनी कुंडेकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया।

नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो आरोग्यवर्धिनी या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आजपासून आपण वयात येताना हे सदर तुमच्यासाठी घेऊन येतो आहोत. वयात येताना हे सदर सध्याच्या तरुण पिढीसाठी, अर्थात जे वयामध्ये येणारे मुलं मुली आहेत, त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त ठरेलच अशी आशा करूया. आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत असणारे त्यांचे पालक, त्यांचे मित्रमैत्रिणी, त्यांचे शिक्षक यांच्यासाठी देखील ही मालिका, हे सदर अत्यंत उपयुक्त आहे. आणि जास्तीत जास्त श्रोत्यांनी, जास्तीत जास्त या वयातल्या मुलामुलींनी हे सदर ऐकावं अशी आशा करूयात. आणि यासाठी अधिक विस्तृत उपयुक्त

0: आणि महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे मनोविकारतज्ञ डॉक्टर मेघा काळे यांना. डॉक्टर मेघा, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद. आणि मी आकाशवाणीला अनेक धन्यवाद देऊ इच्छिते की तुम्ही हे सदर आकाशवाणीतर्फे आणलेलं आहे, कारण हल्लीच्या पिढीसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण सोशल मीडियामुळे इन जनरल झालेला जो अवेअरनेस आहे त्याच्यामुळे अनेक गैरसमज या विषयांबद्दल मुलांच्या मनात, त्यांच्या पालकांच्या मनामध्ये असतात, ते पण दूर करायला आपल्याला मदत होईल. सो थँक्यू सो मच की हा विषय तुम्ही निवडलात.
0: अगदीच, तुम्ही म्हणताय तसं, खरंच खूप अत्यंत गरज आहे सध्या या हा विषय असा चर्चा करण्याची. तर आज आपण या सदराअंतर्गत सगळ्यात महत्त्वाचा विषय चर्चा करणार आहोत मॅडम, या वयात येणाऱ्या मुला मुलींचे शारीरिक आणि मानसिक बदल या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर पहिलाच प्रश्न आधी आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत हा पोहोचूयात की वयात येताना म्हणजे नेमकी काय प्रक्रिया होते, नेमकं काय आहे?
1: सो वयात येताना म्हणजे आपला लहानपणापासून तर अडल्टहूडकडे, म्हणजे एक गृहस्थाश्रमाकडे जाण्याचा एक मोठा पिरियड असतो तो. सो जर आपण असं पाहिलं की मुलींसाठी साधारणतः तो 8 ते 12 वर्षाच्या दरम्यान सुरू होतो, 16 ते 17 वर्षापर्यंत तो पूर्ण होतो. मुलांसाठी थोडा उशिरा सुरू होतो, साधारणतः 9-10 वर्षापासनं ते 13-14 वर्षापर्यंत त्यांची सुरुवात होऊ शकते, आणि अगेन 16-17 वर्षापर्यंत, 18 पर्यंत पण कधी कधी तो पिरियड संपतो. सो जर आपण शारीरिक बदल पाहिले, मुलींमध्ये जर आपण पाहिले शारीरिक बदल, तर त्याची सुरुवात जी होते ती त्यांच्या स्तनांचा जो आकार आहे तो हळूहळू वाढायला लागतो, आणि त्यानंतर मग प्युबिक हेअर म्हणजे प्रायव्हेट जागेमध्ये केस येतात त्यांना, त्याच्यानंतर अंडर आर्म्समध्ये केस येतात, त्यानंतर मग हळूहळू त्यांची उंची वाढायला लागते, आणि सगळ्यात शेवटी मग पाळी येणं हा एक शेवटचा टप्पा आहे मुलींसाठी. या म्हणजे ब्रेस्टची डेव्हलपमेंट, स्तनांची जी आकार वाढण्याची जी वेळ असते तेव्हापासून पाळी येण्याच्या वेळेमध्ये साधारण 2 ते 2.5 वर्षाचा फरक असू शकतो. आणि बरेच जण कम्पेअर करतात म्हणजे की हिची उंची वाढली, माझ्या मुलीची काने वाढली किंवा माझी काने वाढली. तर त्यांच्यासाठी मी हे सांगू इच्छिते की हे सगळे जे बदल असतात ते प्रत्येकासाठी वेगळे वेगळे असतात. बऱ्याचदा ते अनुवंशिकतेनुसार पण असतात. म्हणजे मुलींमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांची आई, मावशी वगैरे यांची पाळी साधारण ज्या वयामध्ये आलेली असते त्याच वयांमध्ये साधारण मुलींना पण पाळी येते. सो त्यानुसार प्रत्येकाचे हे जे बदल आहेत ते वेगवेगळे असतात, ते युनिक असतात, त्यामुळे त्याच्याबद्दल असं खूप मोठा काही इश्यू करण्याची तशी गरज नाही आहे.
0: बर, अगदीच. हा खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलात मॅडम की कम्पेअर केलं जातं की बऱ्याचदा काही मुलींची उंची वाढते, काही मुलींचं शरीर थोडंसं सुदृढ होतं, किंवा मग त्यांचे स्तनाग्र जे आहेत ते पटकन वाढतात, कोणाचे हळू त्यांची वाढ असते. तर हे जे बदल आहेत ते प्रत्येक मुलीनुरूप कमी जास्त प्रमाणात किंवा वेळेनुरूप कमी जास्त वयामध्ये हे बदल होऊ शकतात. तर खरंच त्याची तुलना करणं आपण खरंच टाळायला हवं. मुलींप्रमाणेच मुलांमध्येही हे बदल होतात, तर मुलांमध्ये नेमके कोणकोणते बदल होतात काय सांगाल?
1: मुलांची जी सुरुवात होते, मुलांमध्ये जे बदल होतात, पहिले सुरुवात होते तर त्यांच्या ज्या प्रायव्हेट पार्ट्स, प्रायव्हेट जागांवरती हेअर म्हणजे केस यायला लागतात, त्यानंतर अंडर आर्म्समध्ये केस येतात, त्यानंतर त्यांचे जे जेनायटल्स आहेत म्हणजे टेस्टीज आणि पेनिस यांची साईज वाढायला लागते, नंतर मग त्यांची उंची वाढायला लागते, आवाज घोगरा होतो, आणि त्यांना मग नाईट ड्रीम्स, ज्याला आपण वेट ड्रीम्स म्हणतो, म्हणजे झोपेमध्ये त्यांचं इजॅक्युलेशन होतं, झोपेमध्ये वीर्य पतन होतं, वीर्य स्खलन होतं, तर ते एक चेंज होतो, आणि सगळ्यात शेवटी मग त्यांना फेशियल हेअर म्हणजे दाढी मिशा जे आपण म्हणतो ते सगळ्यात शेवटचा पार्ट तो असतो. सो अशी त्यांची एक हे असते रेग्युलर जी आहे ती. आता ह्याच्यामध्ये जे नाईट ड्रीम्स किंवा वेट ड्रीम्स जे आहेत किंवा जे झोपेमध्ये वीर्य पतन होतं त्याच्याबद्दल खूप गैरसमज आहे. स्पेशली आपल्या समाजामध्ये सगळ्यांना असं वाटतं की असं झालं म्हणजे खूप वीकनेस येतो, हे काहीतरी वाईट गोष्ट आहे, याच्याने शारीरिक वीकनेस येतो, ह्याच्यामध्ये मुलाची काहीतरी चूक आहे, स्वप्न दोष

0: आपण त्याला म्हणतो की मुलगा काहीतरी असं वाईट विचार करतोय की ज्याच्यामुळे हे होत आहे, तर ते सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, मुलांनी पण लक्षात घ्यायला पाहिजे की हा एक नॉर्मल वाढीचा भाग आहे, तर याचा पण काही मोठा इश्यू करायची गरज नाहीये, हा नॉर्मल भाग आहे.
1: मुलांमध्ये पण असं होतं का मॅडम, मग जसं मुलींमध्ये जशी तुलना केली जाते तसं मुलांमध्ये पण असं होतं का की प्रत्येक मुलानुरूप हे बदल कमी अधिक प्रमाणात किंवा वयानुरूप कमी जास्त होऊ शकतात?
0: हो, मुलांमध्ये पण हे बदल कमी जास्त असतात आणि मुलांमध्ये तर तुलना खूप जास्त केली जाते कारण की त्यांचा जो इगो आहे किंवा अहंकार आहे तो या गोष्टीशी खूप डीपली रिलेटेड असतो, खूप जास्त रिलेटेड असतो की माझ्या पेनिसचा साईज काय आहे किंवा तुला हे सुरू झालं की नाही, मला हे सुरू झालं की नाही. आणि हल्ली मुलं खूप म्हणजे असे मोकळ्या मनाने, जसं पूर्वीच्या काळी होतं म्हणजे पालकांच्या वेळेला किंवा आपल्या वेळेला, की आपण एवढं बोलायचं नाही त्या विषयावर, पण मुलं एकमेकांमध्ये बोलतात आणि मग त्यामध्ये एखाद्या मुलगा जर मागे राहिला असेल त्या डेव्हलपमेंटमध्ये तर त्याला कॉम्प्लेक्स येऊ शकतो की माझ्यामध्ये काही कमी आहे की काय. किंवा सो मुलांमध्ये पण हेच सांगेल मी की प्रत्येकाचं जे वयात येण्याचं वय असतं ते वेगवेगळं असतं, त्याच्यामुळे कोणीही एकमेकांशी तुलना करू नका. प्रत्येकाला या फेज मधनं जायचंच आहे आणि तुमची वेळ पण येईलच. किंवा कोणाला आधी आलं तर त्यांनी पण असं फार वाईट वाटून घेण्यासारखं नाहीये की मी माझाच असं का होत आहे ते, पण मुलांमध्ये तर मी म्हणेल की ते त्यांना जास्त लवकर पाहिजे असतं कारण की ते इतकं पियर्समध्ये त्यांच्या फ्रेंड्समध्ये ते एवढं चर्चा करत असतात त्याबद्दल, आणि प्लस उंची जी वाढते त्यांची त्याच्यावरही त्यांचं खूप लक्ष असतं. सो त्याच्यामुळे पण मुलं जास्त कम्पेअर करतात.
1: काय सांगाल बरं मॅडम की हे जे शारीरिक बदल होणारे आहेत यामुळं काही मुलांमध्ये आत्मविश्वास अधिक निर्माण होतो आणि काही मुलांमध्ये मुलींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल की त्यांनी याला सामोरं कसं जायला हवं?
0: बेसिकली पहिले तर सगळ्यांना हे समजून घ्यायला हवं की हे वयात येत असताना नेमकं आपल्या ब्रेनमध्ये काय होतं, आपल्या शरीरामध्ये काय होतं. तर मेन जे आपले हायपोथॅलॅमस नावाची जी ग्लँड असते ती GnRH नावाचं हॉर्मोन सिक्रीट करते, जे पिट्युटरीला सांगता LH आणि FSH सिक्रीट करायला, जे आपल्या जेनायटल ग्लँड्स म्हणजे मुलींमध्ये ओव्हरीज, मुलांमध्ये टेस्टीस, त्यांना इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन सिक्रीट करायला सांगतात. आणि मग त्याच्यामुळे जे पुढचे जे शारीरिक आणि मानसिक बदल आहेत ते त्याच्यामुळे होतात. तर ह्या हॉर्मोनच्या अंडर मुलं, काही मुलं जसं तुम्ही म्हणालात की काही मुलांना न्यूनगंड निर्माण होतो, ते मिक्स नाही होऊ शकत, तर ते प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीवरती अवलंबून आहे. म्हणजे जे अंतर्मुख पर्सनॅलिटीचे असतात किंवा इंट्रोवर्ट आपण म्हणतो, त्या मुलांना कधी कधी या बदलांना सामोरं जाताना थोडंसं अवघड जातं हे सगळे चेंजेस, हे सगळे जे बदल झालेत ते मान्य करायला, एक्सेप्ट करायला किंवा एक्सप्रेस करायला. आणि जे बहिर्मुख असतात ते मग थोडेसे रिस्क टेकिंग, जास्त काहीतरी वेगळं करायच्या मागे लागतात, काहीतरी रिबेलियस बिहेवियर करायला जातात बहिर्मुख जे असतात, मग त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते मग कधी कधी अशा काही गोष्टींना बळी पडतात की जे त्यांच्यासाठी ते खूप हानिकारक आहे. सो अशा पद्धतीने हा आपला ब्रेन आणि हॉर्मोनचा भाग झाला. ब्रेनची पण या काळामध्ये डेव्हलपमेंट होत असते, नवीन न्यूरो सर्किट्स तयार होत असतात. सो मुलांनी हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की या वयामध्ये तुम्ही जे पण गोष्ट रिपीटेडली कराल, म्हणजे एक्सरसाइज असू दे किंवा अभ्यास असू दे किंवा कोणतीही तुमची आवडती गोष्ट, ती तुम्ही खूप लवकर शिकाल आणि त्याची खूप तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा खूप फायदा होईल. कारण न्यूरो सर्किट्स जे नवीन निर्माण होतात, न्यूरोनल सर्किट्स जे नर्व्समधले कनेक्शन्स असतात, ते या वयामध्ये निर्माण होत असतात, तर त्याचा एक फायदा तुम्हाला करून घेता येईल. प्लस अजून एक सायकोलॉजिकल एक कन्सेप्ट आहे की मुलं अशी का वागतात. म्हणजे आपण म्हणतो की वयात आलेली मुलं जी आहेत, बऱ्याचदा पालक येतात माझ्याकडे म्हणतात की खूप हट्टी झाला आहे, काही ऐकत नाही, मुलगी नेहमी भांडत असते, माझं काहीच ऐकत नाही, तिला असंच वागायचं असतं. सो बेसिकली पालकांसाठी आणि मुलांसाठी पण हे अंडरस्टँड करायला हवं की ही जी आहे ही एक फेज आहे की ज्याच्यामध्ये मुलं त्यांची आयडेंटिटी शोधत असतात. ओके, सो ह्याला आपण म्हणतो की जर ते आयडेंटिटी शोधू नाही शकले तर ते कन्फ्युजनमध्ये जातात. सो आयडेंटिटी शोधतात म्हणजे काय की त्यांची ओळख, समाजामध्ये त्यांची ओळख, ते कुठे फिट होतात, मग करिअर वाईज असतील, त्यांच्या पालकांच्या वर्तुळामध्ये असतील, समाजामध्ये असतील, तर ही एक वेगळी ओळख इंडिपेंड

0: इंडिपेंडंट होण्याच्या एक स्वावलंबनाकडे त्यांचा मार्ग जात असतो आणि ॲट द सेम टाइम त्याच वेळेला ते पालकांशी पण तेवढेच अटॅच्ड असतात. सो ती त्यांची एक तारेवरची कसरत असते की मी पालकांवरती अवलंबून आहे का, मी स्वावलंबनाकडे जातोय, मी कुठे जातोय किंवा कुठे जातीये, मी कुठे फिट होतीये, या सगळ्या ह्याच्यामध्ये, या सगळ्या गोंधळामध्ये ते स्वतःच इतके स्ट्रेस खाली असतात, इतके ताणात असतात, नकळत ऑब्व्हियसली त्यांना काही हे माहीत नसतं आणि मग त्याच्यामुळे बऱ्याचदा त्यांना काही जर ते हे सगळं लक्षात नाही आलं आणि ते याच्याशी कोप नाही करू शकले तर मग कधी कधी मानसिक ताणाचं पण त्यांना सामना करावा लागतो.
1: बर बर, तुम्ही दिलेल्या माहितीनुसार असं म्हणावं लागेल मॅडम की हे जे शारीरिक आणि मानसिक बदल होणारे आहेत यांचा सकारात्मकतेने जर आपण स्वीकार केला तर नक्कीच आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये हे खूप पॉझिटिव्ह पॉईंट्स होऊ शकतात, नाही का?
0: नक्कीच. आणि ह्याच्यामध्ये अजून एक काही मुलांचं असं पण होतं की स्पेशली मुलींचं की ते खूप, त्या मुली खूप कॉन्शियस असतात आपल्या लुक्सबद्दल की आपण कसं दिसतोय कसं नाही. तर मग जेव्हा त्यांच्यामध्ये एक्सपेक्टेड बदल होत नाहीत किंवा आधी होतात इतर मुलींमध्ये झालेले नसतात आणि आता सोशल मीडियामुळे ते सगळं कम्पॅरिझन, हिनी फोटो टाकलेला असतो, तिने फोटो टाकलेला असतो आणि जेव्हा ते कम्पेअर केलं जातं तर कधी कधी काही काही मुलींमध्ये, कधी कधी मुलांमध्ये पण बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर असं ज्याला आपण म्हणतो ते पण निर्माण होतं की त्यांना असं वाटतं की मी नाहीच आहे दिसायला चांगला किंवा नाहीच आहे मी दिसायला चांगली. आणि हल्लीच्या जनरेशन झी आपण जे म्हणतो जेन झी यांच्यामध्ये तर इतके क्रायटेरिया आहेत दिसायला चांगलं असण्याचे की जॉ लाईन डेव्हलप, म्हणजे जॉ लाईन चांगली पाहिजे. ओके, सो आता जॉ लाईनचा कन्सेप्ट जो आहे तो मुलांना मी हे अगदी 100% सांगू इच्छिते की तुमची जॉलाईन ही नक्कीच डेव्हलप होणार आहे पुढे चालून. कारण या वयामध्ये तुम्हाला बेबी फॅट असतं, ते बेबी फॅट हळूहळू कमी होऊन मग नंतर ती जॉलाईन डेव्हलप होते आणि दिसते. ती तुम्ही जर लवकरच त्याची अपेक्षा कराल आणि त्याच्यावरनं स्वतःचा कॉन्फिडन्स जर तुम्ही लूज कराल तर ते बरोबर नाही आहे. त्याच्यानंतर चीक बोन्स दिसले पाहिजे, अगेन ते पण आहे की त्याच्यामध्ये पण बेबी फॅट असतं, ते कमी व्हायला वेळ लागतो आणि तुम्हाला ते सगळं मिळणारच आहे, फक्त थोडी वाट पहा.
1: सगळ्यांना घाई झालेली असते,
0: सगळ्यांना घाई झाली, सोशल मीडियामुळे झालेलं आहे सगळं.
1: एक्झॅक्टली, माझा पुढचा प्रश्न हाच होता की सोशल मीडियामुळं खूप माहिती नको त्या वयामध्ये, म्हणजे आधीच मुलांना मिळते आहे, तर आणि त्या माहितीमुळं, अर्धवट माहितीमुळं मनामध्ये खूप गुंता निर्माण होतो, तर तो गुंता कसा सोडवावा, काय सांगाल यामध्ये?
0: आता मुलं तर लहानच असतात तसं पाहायला गेलं तर, आणि सोशल मीडियामध्ये जशी बरोबर माहिती असते तशी चुकीची पण माहिती असते, त्यांना त्याच्यामधला फरक कळत नाही की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. तर मला वाटतं अशा वेळेला पालक आणि शिक्षकांचा, आपल्या शिक्षण पद्धतीचा फार मोठा रोल याच्यामध्ये आहे. पालकांनी हे सगळं जाणून घेऊन काय आहे काय नाही ते व्यवस्थित जाणून घेऊन मुलांशी बोलायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की मुलांमध्ये मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स दिसायला लागले, म्हणजे प्रायव्हेट पार्टवरती आणि अंडर आर्म्समध्ये हेअर ग्रोथ दिसते, केस येत आहेत असं दिसतंय, त्याच्यानंतर तुम्ही मुलांशी या विषयावरती बोलायला पाहिजे. कारण ती सुरुवात झालेली असते की जिथून पुढे तुम्ही त्यांना योग्य माहिती देणं आवश्यक आहे. जर पालक म्हणून तुम्हाला असं वाटत असेल मला माहिती नाही आहे किंवा मी कम्फर्टेबल नाही आहे, तर एखाद्या गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन, एखाद्या काउन्सिलरकडे जाऊन, सायकॅट्रिस्टकडे जाऊन, कोणाकडेही जाऊन, डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही त्यांना ही माहिती देऊ शकता. आणि शाळेतही जर शाळेने इनिशिएटिव्ह घेऊन जर असे कार्यक्रम ठेवले तर सगळे मुलं जेव्हा सोबत बसतात आणि माहिती दिली जाते तेव्हा ती एक प्रकारचं त्यांना असं लक्षात येतं की अरे आपण सगळेच या फेजमधनं जातोय, हे सगळं नॉर्मल आहे आणि हे सगळे माझ्या आजूबाजूला बसलेले पण सेम याच फेजमधनं जात आहेत, तर ते त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरतं.
1: वा, खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण, खूप छान माहिती आपण देत आहात डॉक्टर. असंख्य श्रोते आज आपल्याला ऐकत आहेत. या वयामध्ये हार्मोन्सचे काय काय बदल होऊ शकतात काय सांगाल बरं, हार्मोन्सची भूमिका काय असते?
0: हां, सो जसं आपण बोललो की मुलींमध्ये इस्ट्रोजन हे हॉर्मोन रिलीज होतं आणि मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन. सो आपण जर आपल्या पूर्वजांकडे पाहिलं तर त्या काळामध्ये त्यांच्याकडे काही सोफिस्टिकेटेड मीन्स नव्हते, म्हणजे काही असं सोशली ते खूप बॅकवर्ड होते. तर त्या काळामध्ये रिप्रोडक्शन म्हणजे आपलं जे वंश आहे तो पुढे चालवणं हे सर्व्हायवलसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. तर त्यामुळे हे जे हॉर्मोन्स आहेत ते आपल्या पूर्वजांमध्ये जे काम करतात तेच आपल्यामध्ये

पण काम करतात, त्याच्यामुळेच त्या हॉर्मोन्समुळे एक प्रकारचं अपोजिट सेक्सबद्दल अट्रॅक्शन निर्माण होतं, आकर्षण वाटायला लागतं, त्यांच्याशी बोलावंसं वाटतं, मैत्री करावीशी वाटते, रिलेशनशिपमध्ये राहावंसं वाटतं. त्यानंतर जसं मी सांगितलं की या हॉर्मोन्समुळे मूड स्विंग्स होतात, हॉर्मोन कमी जास्त झाल्यामुळे कधी मूल रागीट असतं, कधी एकदम चांगलं असतं. म्हणजे स्पेसिफिकली जेव्हा टीनेजर्सचे म्हणजे या वयात येतानाच्या मुलांचे पालक जेव्हा त्यांना घेऊन येतात, सो त्यांचं असं म्हणणं असतं की कधी कधी हा मुलगा इतका छान वागतो की मला असं वाटतं

0: मुलांनीच पण समजून घेणं गरजेचं आहे आणि इतरांनी पण समजून घेणं गरजेचं आहे की ही एक फेज आहे, टेम्पररी फेज आहे. आणि या ह्याच्यामध्ये जेव्हा पण तुम्हाला काही गरज लागेल, मानसिक तुम्हाला वाटतंय की काही हॉर्मोन्समुळे तुम्हाला कधी उदास वाटतंय किंवा कधी कधी असं वाटतंय की खूप जास्त राग येतोय किंवा काय, तर तुम्ही मोकळेपणाने मोठ्यांशी बोला, आईवडिलांशी बोला, त्यांना सांगा आणि काउन्सिलरची मदत तर तुम्ही घेऊ शकता.
1: बर बर, छान. शारीरिक बदल आणि मानसिक बदल म्हटल्यानंतर स्वच्छता ही आलीच, तर या वयामध्ये या मुलांनी स्वच्छता, आरोग्य, आहार कसा जपायला हवा, काय करायला हवं, काय?
0: खूप महत्त्वाचं आहे हे, कारण हल्लीच्या मुलांमध्ये म्हणजे जनरेशन झी, अगेन त्यांना वाटेल मी त्यांच्याबद्दलच बोलतीये, पण
1: आपल्याला त्यांच्याबद्दलच बोलायचं आहे.
0: पण बेसिकली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे झोप पूर्ण होणं. तर रात्री जागणं, कितीही वाजेपर्यंत जागणं, डूम स्क्रोलिंग सारखं सोशल फोन घेऊन बसणं, त्याच्यावरती पाहत बसणं आणि मग सकाळी उशिरा उठणं, ही जी सायकल ते करतात त्याच्यामुळे त्यांच्या हॉर्मोनल जी सायकल असते, जे सर्कॅडियन रिदम असतं, जे बॉडीचं एक क्लॉक असतं, ते सगळं डिस्टर्ब होतं. सो वेळेवरती झोपणं, साधारणतः 10 ते 11 वाजेपर्यंत झोपणं, सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत उठणं, 8 तासाची झोप गरजेची आहे या मुलांना. त्याच्यापेक्षा कमी झोप जर घेतली तर अगेन ग्रोथवरती त्याचा परिणाम होतो. दुसरी गोष्ट, योग्य आहार. योग्य आहारामध्ये आता आपण प्रोटीन्स जे आहेत ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात, कारण मसल ग्रोथ होत असते आणि फॅट कमी होत असतं, मसल्स जे असतात त्यांचे व्हॉल्यूम वाढत असतो. सो त्याच्यामुळे प्रोटीनयुक्त जो आहार आहे तो घेणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर आरोग्य, तशी स्वच्छतेची काळजी म्हणली तर मुलींनी पाळीच्या काळामध्ये व्यवस्थितपणे वेळोवेळी जास्त फ्रिक्वेंटली पॅड बदलणं गरजेचं आहे, कारण की जर तो पॅड जास्त वेळ राहिला तर मग त्याच्यातनं इन्फेक्शन वगैरे होण्याचे चान्सेस असतात. तसेच त्या दरम्यान स्वच्छता पाळणं, त्या भागाची स्वच्छता करणं, धुऊन काढणं, ते महत्त्वाचं आहे. मुलांसाठी म्हणलं तर मुलांनी स्पेशली जे पेनिस आहे त्याच्या मागे जी स्किन असते त्याच्या आतमध्ये बऱ्याचदा जर म्हणजे स्वच्छता नाही पाळली आणि तिथे जर ते अस्वच्छ भाग राहिला तर मग इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. सो ते इन्फेक्शन होऊ नये म्हणून मुलांनी तिथे पेनिसची स्वच्छता व्यवस्थित करणं महत्त्वाचं असतं.
1: मॅडम, जाता जाता आपण काय महत्त्वपूर्ण आणि योग्य असा सल्ला द्याल आपल्या या वयात येणाऱ्या मुला मुलींना?
0: या मुला मुलींना मी हेच सांगेल की एका कॅटरपिलरचं फुलपाखरू होत आहे, एका अळीचं फुलपाखरू होत आहे. तर त्या अळीला फुलपाखरामध्ये बदल करताना जे त्याच्या भोवतीचं ककून असतं ते तोडून फुलपाखरामध्ये रूपांतर होत असतं. तर तशीच ही तुमची फेज आहे. थोडे तुम्हाला अडचणी येतील ह्याच्यामध्ये, काही त्रास, काही टेन्शन, काही गोष्टींचा सामनाही करावा लागेल, पण जेव्हा तुम्ही फुलपाखरू म्हणून बाहेर पडाल तेव्हा तुम्ही इतके सुंदर झालेले असाल की हा सगळा मग मागचा ताण तुम्हाला तेवढा काही जाणवणार नाही.
1: खूपच छान. आजच्या मुलाखतीमधून तर मला वाटतं की जे शारीरिक आणि मानसिक बदल आहेत त्या बदलांना कसं सामोरं जायचं हे खूप सोप्या पद्धतीत, छान पद्धतीने आपण आपल्या वयात येणाऱ्या मुलांना समजून सांगितलेलं आहे. मॅडम, आपल्या या सदरा अंतर्गत आपण पुढच्या गुरुवारी देखील आपल्या श्रोत्यांना भेटणार आहोतच, वेगळा विषय घेऊन, महत्त्वाचा विषय घेऊन, शैक्षणिक समतोल कसा साधावा या मुलांनी याविषयी बोलणार आहोत. आज मात्र वेळेअभावी आता आपल्याला इथेच थांबावं लागेल. आपणही वेळात वेळ काढून आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
0: धन्यवाद.

हे केवळ शब्द नाहीत तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भावविश्व आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला. आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे. आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ. बहुजन हिताय, बहुजन सुखाय. आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती. आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

0: श्रोते, आत्ताच आपण आरोग्यवर्धिनी हा कार्यक्रम ऐकला. या अंतर्गत आज वयात येताना होणारे शारीरिक आणि मानसिक बदल याविषयी मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर मेघा काळे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आरोग्यवर्धिनी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 1305 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
1: जनजनची आवाज प्रत्येक हृदयाजवळ म्हणजेच प्रत्येक नागरिकाचा आवाज बनणारे आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेले माध्यम म्हणजे आकाशवाणी. तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

0: माझा रंग मनाले।
1: शेवंता वहिनी राधा वहिनी तुम्ही एक नवीन बदल केला नव।
2: वय वय बघा गोविंदराव आणि हा समदा बदल। दर गुरुवार पासन आता आपण शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना आणि सोबतच त्यांच्या आवडीची झकास अशी गाणी आवड बहुरजेची या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात।
1: अस म्हणजे आता कार्यक्रम जाणार आवड बळीराजाची प्रत्येक गुरुवारी।
2: बराबर,
1: ऐकायला विसरू नका शेतकरी बंधूंनो, श्रोते मित्रांनो, सुंदर जासा कार्यक्रम आवड
2: बळीराजाची शेत शिवार या कार्यक्रमा अंतर्गत
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।

0: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: दोनशे 229 मीटर तथा 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँडचे 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. तसेच श्रोते, FM बँडचे 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 हे निवेदन आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलंय. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन आणि प्रसिद्ध सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे, मात्र प्रवेश पत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. निवेदन संपलं. आकाशवाणी नागपूर केंद्र 12 वाजले आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण. सुरुवातीला कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. काय म्हणता मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा हा, कारण रोजचाच ताणतणाव कोणाला सुटलेला नाही. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये ताणतणाव, धावपळ, स्पर्धा ही सातत्यानं चालू राहते. यातून आपण आपला जगण्याचा आनंद हरवून बसतोय की काय असं वाटू लागतं. आपला आनंद असा हरवून गेला तर जगण्यातली गंमत कशी हाती लागेल? माणसाचं मन प्रसन्न नसेल तर त्याच्या जगण्यातला आनंदच निघून जातो बघा. म्हणूनच आपली दिनचर्या ही नेहमी मन प्रसन्न करणारी असावी, हो ना? सकाळी उठल्याबरोबर रेडिओवर एखादी छान अभंगवाणी ऐकली की दिवसाची सुरुवात प्रसन्नतेनं होते. जसं आंघोळीनं आपल्या शरीराची बाह्य शुद्धी करून आपण प्रसन्नता मिळवतो, अगदी त्याचप्रमाणे या अभंगवाणीनं आपली आंतरिक प्रसन्नता वाढते. मैत्रिणींनो, तुम्ही कधी लहान मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलंय का? ते कसं नेहमी हसरं, खेळकर आणि आनंदी दिसतं, कारण त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा रागलोभ नसतो. खरं तर हसण्यासाठी, प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला एकही पैसा मोजावा लागत नाही. छोटे छोटे विनोद, मनोरंजक कार्यक्रम आपल्या चेहऱ्यावर सहज हसू आणतात. हे निखळ हास्य आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम घडवतात आणि आपल्या शरीरामध्ये हॅप्पी हार्मोन्सची निर्मिती करतात. हे हास्य आपल्या हृदयात निर्मळता निर्माण करतं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, हे जगद्गुरु तुकोबा रायांचं वचन खऱ्या अर्थानं आपल्या आनंदी जीवनाची गुरुकिल्ली देऊन जातं बघा, हो ना? चला तर मग आजपासून आपण सारेच आनंद शोधत राहू आणि इतरांनाही हा आनंद वाटत राहू.

0: मैत्रिणींनो, लता मंगेशकर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर वनिता मंडळ कार्यक्रमात आता वळूया आपल्या मुलाखतींकडे. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जगात एक स्त्री म्हणून वावरताना तिच्या पुढची आव्हानं देखील नव्यानं निर्माण झाली आहेत, पण त्यातही एक स्त्री मोठ्या खंबीरपणानं उभी राहते. कधी ती डगमगते, कधी निराश होते, कधी तिचं मनही उदास होतं, पण ती हार मात्र अजिबात मानत नाही. हं, काळ बदलला आणि काळाबरोबर स्त्री पुढील समस्या, आव्हानं, तिचं संघर्षाचं स्वरूपही बदललं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, हो ना? अशाच वेगवेगळ्या वाटेवर आपला ठसा उमटवणाऱ्या स्त्री उद्योजिकांच्या मुलाखती आम्ही आपल्याला ऐकवत असतो तिची उद्योग भरारी या मालिकेतून. चला तर आज जाणून घेऊया ॲडव्हेंचर कॅम्प अनेक वर्ष यशस्वीरित्या चालवणाऱ्या एकता खंते यांचा प्रवास. त्यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो, आपल्या कार्यक्रमातून आपण नेहमीच आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करणाऱ्या महिलांना आपल्या मैत्रिणींना भेटत असतो, त्यांची यशस्वी वाटचाल आपण जाणून घेत असतो. आजही आपल्या तिची उद्योग भरारी या मालिकेतून अशाच एका मैत्रिणीला भेटणार आहोत, ज्या ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि आउटडोअर कॅम्प आयोजिका आहेत. त्या आहेत एकता खंते. ऍडव्हेंचर ज्यांच्या व्यवसायातच आहे अशा एकता खंते मुलांसाठी आणि युवकांसाठी आउटडोअर ऍक्टिव्हिटी राबवतात, शिवाय त्याचं प्रशिक्षणही देतात, आणि हे काम त्या मागील अनेक वर्षांपासून करतात आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या या आगळ्या वेगळ्या वाटचालीबद्दल त्यांच्याच कडून. तर एकता खंते, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार ताई.
1: एकता ताई, ऍडव्हेंचर या नावातच साहस दडलेलं आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय, अनेक अनुभवांचा खजिना तुमच्याकडे असेल.

0: सगळंच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण सर्वात आधी आपण सुरुवात करूया की तुम्ही याकडे कशा वळलात आणि केव्हापासून.
1: खूप काही आहे. मी देवभूमी हिमाचलची आहे, ठीक आहे. माझे रूट्स तिकडचे आहे, ठीक आहे. माझा बॉर्न ब्रॉटअप हिमाचल, एज्युकेशन चंडीगडला. अच्छा. आणि मी लग्न होऊन इकडे आले तर त्याच्यामुळे पहिला तर हाच एक ऍडव्हेंचर आहे. हाच एक ऍडव्हेंचर आहे पण खूप सुंदर ऍडव्हेंचर केलाय आणि त्याच्यातून मी खूप काही शिकले. पहिलं तर मीच खूप काही शिकले आणि नंतर हळूहळू आम्ही हे व्यवसाय ऑप्ट केला की कसा काय करायचं आहे, कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहे. तर लग्न होऊन आल्यानंतर माझा तो जो एज्युकेशन आहे ते बीपीएड ला झालेला आहे. म्हणजे मी फिजिकल एज्युकेशन ग्रॅज्युएट आहे. मी बीएड पण केला लग्नानंतर, पण त्याच्यातच माझी ग्रॅज्युएशन. मी स्पोर्ट्समध्ये खूप भाग घेतलेले, म्हणजे नॅशनल्स, स्टेट्स, बॉल, बॅडमिंटन, खो खो, फुटबॉल सगळे याच्यात. तर ते माझा बॅकग्राऊंड होताच. मग नंतर अमोलला भेटल्यानंतर, म्हणजे माझे मिस्टर, मग आम्ही खूप वेळा बसायचो आणि आमचं राहायचं की काय करायचं. म्हणजे मला ते एज्युकेशन मध्ये जायचं नव्हतं, म्हणजे मला माझी एज्युकेशनचं ऍप्लिकेशन करून घ्यायचं होतं. तर टिपिकल स्कूल जॉब मला करायचं नव्हतं, म्हणजे तसं माझं ठरलं होतं. मी चंडीगडला केले होते पण माझ्याही डोक्यात हेच होतं की आपला स्वतःचं काहीतरी करायचं. अमोलच्याही डोक्यात हेच होतं की स्वतःचं काहीतरी करायचं. तर आम्ही छान डेअरी घेऊन बसायचो की आपण काय करू शकतो. तर अमोल पण लॉ ग्रॅज्युएट आहे आणि एनसीसी कॅडेट्स आणि खूप साहसी उपक्रम त्यांनी केलेले. तर मग आमचं ठरलं की आम्हाला तेव्हा हे ऍडव्हेंचर म्हणतात म्हणून हे नाव माहिती नव्हतं की दिस इज कॉल्ड एज ऍडव्हेंचर. कारण आम्ही पहाडात राहून आहे तर कधी आजी म्हणायची आंबे घेऊन या, गाड्या घेऊन या, चुलीवर स्वयंपाक व्हायचा. तर दॅट वॉज अ व्हेरी रुटीन लाईफ तेव्हा आमचा. पण इथे आल्यावर जेव्हा आम्ही सगळं बघितलं तेव्हा लक्षात आलं की याला ऍडव्हेंचर हाच नाव आहे. तर मग आमचं ठरलं की ठीक आहे आम्ही काहीतरी याच फील्डमध्ये करू. मग छोटे छोटे जे आपले शाळा राहायच्या त्या शाळेत आम्हाला हॉल मिळायचा की तुम्ही इथे छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्या. मग आम्ही छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्यायला लागलो. मग आमचं खूप पॉप्युलर कॅम्पची सुरुवात झाली. दॅट इज म्हणजे कॅम्पिंगमध्ये आमचं हिमालयन कॅम्प, कॅम्प चेरी फार्म रामटेक, असे दोन तीन ठिकाणी आमची प्रकारचे वेगळेवेगळे कॅम्प सुरू झाले. म्हणजे पहिला कॅम्प आमचा हिमालयन कॅम्प, म्हणजे आधीच शाळेत झाले आणि मग जे मोठा प्रोडक्ट आम्ही लॉन्च केला दॅट इज हिमालयन कॅम्प. एक्झाम्स के बाद क्या करणार तो हिमालयन कॅम्प असं आम्ही लॉन्च केलं. तर अशी पद्धतीने आमचा ऍडव्हेंचर सुरू झाला.
0: खरंच. एक तर ती तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे?
1: कामाचं स्वरूप ताई मी सांगते की आम्ही वेगळेवेगळे कॅम्प्स घेत असतो. वेगळे कॅम्प्समध्ये पहिली कॅम्पिंग म्हणजे आमची कॅम्प चेरी फार्म रामटेकला. ती खूप सुंदर कॅम्पसाईट आहे. तिथे आम्ही स्कूल स्टुडंट, शालेय विद्यार्थी त्यांच्यासाठी काम करतो, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर. दुसरं काम आहे आम्ही फॅमिलीजला इन्व्हाइट करतो. हे बघा कोविड नंतर काय झालंय, खूप क्वालिटी टाइमचा महत्व कळलाय. आधी कसं होतं सगळे आपले आपले कामात काहीतरी सुरू राहायचं, पण आता कसं झालंय खूप खूप आवश्यक झालाय क्वालिटी टाइम. तर कोविड नंतर सगळे फॅमिलीज आमच्याकडे यायला लागले आउटडोर. आणि कॅम्पसाईटमध्ये असं आहे की आउटडोर एज्युकेशन मध्ये आमच्याकडे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहे, ठीक आहे. मुलं येतात, मोठे येतात, ट्रॅक्टर चालवतात. आमच्याकडे कंचे आहे, भवरे आहे, ज्या जे आपले पारंपरिक खेळ होते ते आहे सगळे. मग चुलीवरचा स्वयंपाक आहे आणि ती सगळी कॅम्पसाईट अशी एकदम बेस्ड ऑन नेचर आउटडोर एज्युकेशन ते आहे. दुसरं आम्ही खूप छान आमचा हिमालयन कॅम्प, आम्ही मुलांना 10 दिवसासाठी कॅम्पमध्ये घेऊन जातो. कुठे? मनालीला. ते इथून नागपूर टू नागपूर खूप सुंदर कॅम्प. तिथे बेसिकली तो कॅम्प डिझाईन केलेला आहे जे पहिल्यांदा, म्हणजे कॅम्प फॉर बिगिनर्स, पहिल्यांदा मनाईला चालले. म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये बसणार, तुम्ही तुमचा बॅग हे करणार, चेन लावणार, ते वेगळेवेगळे. कारण कसं आहे कधी पण पेरेंट्स हा अनुभव नाही देऊ शकत. पेरेंट्सचं कसं असतं की चला सोबत आहे, स्वतः स्वतः सांभाळतात, मी करून घेते, तू कशाला करतात. फॉर दॅट यू नीड अ थर्ड पार्टी. तर त्याच्यामुळे आम्ही ते सगळं काम करून घेतो. मग बस जर्नीज आहे, मग काय काय तिथे तुम्हाला साहस दाखवावं लागतं की आम्ही बसमध्ये आहो किंवा ट्रेनमध्ये आहो. मग नंतर कॅम्प साईट, मग कॉटेज टेंट्स मध्ये राहायचं आहे. तो खूप छान अनुभव असतो. 6 नाईट 7 डेजचा प्रोग्राम तो हिमालयन कॅम्प. आणि अजून एक असं कॅम्प आहे की जिथे सपोज काही कारणामुळे नाही पाठवू शकत, काही अडचण आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर कॅम्प ऍट स्कूल म्हणून आमचं खूप पॉप्युलर प्रोग्राम्स आहेत.
0: अच्छा.
1: ते पण आम्ही करतो. म्हणजे शाळेने आम्हाला अप्रोच केला की आम्ही तिथे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज लावतो, टेंट्स लावतो, मुलं एक दिवस रात्री थांबतात, खूप मजा करतात. तर हे सगळे काम आम्ही करतो.
0: अच्छा, खरंच खूप छान आहे आणि थोडं ऍडव्हेंचर पण आहे.
1: थोडा नाही, खूप
0: ऍडव्हेंचर आहे तुमचं. खरंच. ऍडव्हेंचर कॅम्पिंग प्रशिक्षण म्हणून काम करताना आपल्या बरोबरची टीम आपण घेऊन जातो. खरं तर संपूर्ण टीमची जबाबदारी ही आपली असते. आताच तुम्ही जसं सांगितलं की अनेक पहिल्यांदा जाणारी सुद्धा मुलं असतात आणि लहान मुलं असतात, मोठी मुलं असतात, ते कसं मॅनेज करता तुम्ही? बरेचदा अनेक अडचणी पण येतात, मग त्याचा सुद्धा आपल्याला सामना करावा लागतो.
1: बरोबर, बरोबर. ताई कसं आहे, टीम शिवाय नाही करू शकत हे काम. दिस इज बेसिकली अ टीम वर्क. म्हणजे मी म्हटलं की मी अमोल आम्ही करू असं नाही होऊ शकत. म्हणजे आमच्यासोबत जी आमची टीम आहे, म्हणजे डे 1 पासून जी सोबत आहे, आता 20 वर्ष झाले आम्ही हे काम करतोय. तर 20 वर्ष

0: पासून 30 टीम आमच्या बरोबर काम करते. रामटेकला पण, मनालीला पण, कॅम्पेट स्कूल पण, कुठेही आम्ही जावं तर आमची जी पूर्ण कोर टीम आहे ती आमच्या सोबत असते. त्यांच्याशिवाय तर शक्यच नाही हे काम करणं. आणि ते सगळे बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केलेले अगदी क्वालिफाईड इन्स्ट्रक्टर्स आहेत. म्हणजे असं नाही की तुम्ही व्हॉलंटिअरिंग करताय आणि तुम्ही या आणि मुलांना घेऊन जा. कुठलाही आउटसोर्स प्रोग्राम नाही आहे. जी टीम तुमच्या बरोबर येते तीच टीम बरोबर त्यांना परतही घेऊन येते. म्हणजे असं कधीच होणार नाही की आमचे सर चालले आहेत आउटसोर्स केला मग दिल्लीला तुमची परत दुसरी कोणती तरी टीम आणि पेरेंट्सला माहितीच नाही की काय सुरू आहे, कसा कोण घेऊन गेला.
1: त्यांची
0: मोठी जबाबदारी मॅम, खूप मोठी जबाबदारी. त्याच्यामुळे पूर्ण टीमचा सहभाग आहे, त्याच्याशिवाय करू शकत नाही.
1: बरोबर आहे. तिथले काही अनुभव सांगता येतील का?
0: अनुभव खूप सारे. म्हणजे कधी कसा छोटी छोटी अडचणी असतात पण त्यांना कसं फेस करायचं ते टीम आमच्या मुलांना शिकवते. सपोज कधी कधी ट्रेन्स डिरेल होऊन जातात, मग आपल्याला अजून पुढे जावं लागतं, मग पेरेंट्सला ते छोटे छोटे मेसेजेस करणं. आणि मग मुलं आजकाल कसं फोन्स आहेत तर ताबडतोब पेरेंट्स अरे ऐसा हो गया वैसा हो गया काही ना काही सुरू असतो. पण त्यांना सांगणे की बा तुम्ही आम्हाला आधी सांगा तुमची अडचण जे आहे तुम्ही आम्हाला सांगा. मग ते छोटे छोटे. आणि कसं आहे माझा होमटाऊन चंडीगड प्लस हिमाचल तर माझा जो रूट्स आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आणि तिथे आमचा सर्कल खूप मोठा आहे. त्याच्यामुळे कुठलीही अडचण आली आमचे ऑफिस आहे हिमाचलला पण ऑफिसला आहे चंडीगडला पण ऑफिस आहे तिथे मग सगळे कोऑर्डिनेट होऊन जातं. मतलब कुठेही आम्हाला अशी अडचण येत नाही की आम्ही ते फेस नाही करू शकणार असं नाही होत. म्हणजे तिथे माझी मदर पण तेही खूप ऍक्टिव्ह असतात. त्याही आम्हाला नेहमी की काही लागला किंवा माझे कझन्स आहेत सगळे खूप मदत करतात.
1: माहेरच
0: माहेरचाच असल्यामुळे खूप खूप ती ऍडव्हान्टेज आहे आणि वी आर सो ग्रेटफुल फॉर दॅट. म्हणजे आम्हाला मनालीचे तर वी आर ऍज गुड ऍज लोकल. त्याच्यामुळे त्याचा ऍडव्हान्टेज कसं होतो ताई की आम्ही कुठे आमचे मुलं कुठे बाहेर जरी निघाले समजा एका तर सगळ्यांना माहिती असतो की अमोल आणि एकताचे मुलं आहेत. कारण आमचे टी शर्ट्स असतात आणि किती वर्ष जरी झाले आम्ही तिथे काम करतो 20 वर्ष तर वी आर ऍज गुड ऍज लोकल.
1: आणि सगळं सेफ.
0: अगदी सेफ सेफ सेफ एकदम सेफ.
1: एक तर ती ऍडव्हेंचर कॅम्पसाठी कोणती पूर्वतयारी करावी लागते?
0: जेव्हा आपण कुठलाही कॅम्प निवडतो म्हणजे बेसिक कॅम्प निवडतो आता रामटेकला वगैरे तर नॉर्मल सगळेच येतात फॅमिलीज छोटे मुलं सगळेच. बट स्पेशली जेव्हा मनालीला जातो आपण ऍडव्हान्स टॅक्स करतो किंवा एव्हरेस्ट बेस कॅम्प्स करतो लेह लडाख करतो त्याच्यासाठी बेसिक फिटनेस जर पहिला आहे बेसिक फिटनेस तुम्ही अगदी व्यवस्थित पाहिजे. आणि आजकाल काही की जेव्हा मी पेरेंट्सचं काउन्सिलिंग करते तर पेरेंट्स कधी कधी सांगतात की बा इन्सुलिन आहे किंवा लॅक्टोस इंटॉलरन्स आहे किंवा ग्लुटन एलर्जी आहे. तर आता आजकाल बरेच एलर्जीज पण आलेले आहे कारण बाहेर पाठवत नाही बरंच लिमिटेशन्स पण आहे. तर सगळे आम्ही व्यवस्थित जाणून घेतो त्यांना विचारतो कारण मेडिकल फॉर्म असतो आमचा एक बेसिक फॉर्म असतो एक मेडिकल फॉर्म असतो. त्यांना पेरेंट्सला बोलवतो की तुमच्या मुलांना काही बेसिक बीपीचा काही प्रॉब्लेम आहे की कुठलेही काही छोटे मोठे जरी आजार जरी असले तरी तुम्ही सांगा. कधी कधी मुलं ऑटिझम असतं त्यांचाही असतं मग त्यांची विशेष काळजी मग आम्ही घेतो.
1: अच्छा
0: कसा घ्यायचं काय घ्यायचं ते. अच्छा फूडमध्ये बऱ्याच हे असतात की जैन फूड प्रोव्हाइड केल्या जातो का आम्ही तर त्याच्यासाठी ती पूर्ण जी पूर्वतयारी असतं की काउन्सिलिंग पालकांशी बोलणं मुलांशी बोलणं ते सगळं जे आमचं ऑफिस आहे ऑफिसमध्ये हे सगळं करत असतं.
1: अच्छा
0: पॅकिंगची चेकलिस्ट असतो जर्नल की तुम्हाला कोणते कपडे घेऊन जायचे आहे तुम्हाला तिथे आम्ही काय प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला कुठली तयारी आहे शूज कोणते घ्यायचे शूज म्हणजे बेसिक शूज घ्यायचे आहे ते सगळं आम्ही समजवून सांगतो.
1: अच्छा आणि आता तुम्ही म्हणाल्या होत्या मगाशी की तुमचं टीमवर्क आहे म्हणून मग टीमला पण अशीच तयारी करावी लागत.
0: पूर्ण पूर्ण टीमची तयारी म्हणजे फॉर्म्स भरण्यापासून तर चेकलिस्ट आहे प्लस त्यांचा फूड न्यूट्रिशनची काळजी घेणं अजून डिझायनिंगचा पार्ट आहे बरेच पार्ट आहे जे टीमची तयारी असतेच ते. फर्स्ट एड किट आहे छोटे छोटे सगळे छोटे छोटे ते आमच्याकडे पूर्ण चेकलिस्ट रेडी असते.
1: मग यासाठी आधीपासून मुलांशी भेटणं चालू असतं का तुमचं? मग
0: मुलांपेक्षा आम्ही पालकांना भेटण्यात जास्त इंटरेस्टेड कारण मुलं आता मुलांचं मेच्युरिटी लेवल जरा वर गेलाय. आधी असं असं की आमचा एज ग्रुप राहायचा 13+ आणि आता मुलं लवकर मेच्युअर होत चालले त्याच्यामुळे ते आमचा एज ग्रुप आता 9+ झालेला आहे. त्यांना ते काहीतरी दाखवायचं असतं की आम्ही करून दाखवतो पण खूप छान असतो जेव्हा कॉलिंग करतो तेव्हा पेरेंट्स म्हटलं मॅम तुम्ही पण या आणि मुलांनाही घेऊन या म्हणजे आपल्याला चर्चा करता येतं. कारण कसं असतं मी पेरेंट्सला बघितलं की कधी कधी त्यांना असं वाटतं की मॅम खूप मजा करणार आहे. मी त्यांना नेहमी सांगते मॅम मजा प्लस पॉझिटिव्ह शिकायचं पण आहे त्यांना.
1: बरोबर
0: म्हणजे इट्स नॉट पिकनिक इट्स कॅम्पिंग. तुम्हाला तुमचे काम करता आलेच पाहिजे. म्हणजे द पार्ट ऑफ दॅट पॉझिटिव्ह ऍडजस्टमेंट्स की ठीक आहे अटॅच वॉशरूम असतात पण कोणी गेलेला आहे मग नंतर झाल्यानंतर थोडा वॉशरूम खराब होतोच पण तुम्ही त्याचं पाणी मारा मग ते छोटे छोटे ऍडजस्टमेंट आहे. घरी कधी कधी नसतंच कधी असतंच ते घरचं वातावरण असतं तर आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो. तर पेरेंट्सचं नॉर्मली असतं की नाही मॅम मजा करणे जा रहे मजाच करू द्या. नाही असं नसते तुम्ही थोडासा शिकायला पण पाहिजे कॅम्पिंग आहे कारण
1: कारण प्रवास हे खूप काही शिकवत असतो आपल्याला आणि नवीन नवीन गोष्टी तर अशा कॅम्पिंग्समध्ये शिकता येतात मुलांना. बऱ्याच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा एक वेगळा होतो. बरीच कामं स्वतःची स्वतः करायला लागतात.
0: आणि खूप सारे त्यांचे अनुभव असतात. घरी थोडे नखरेही असतात की हे खाणार नाही ते. तिथे

0: ते शिकतात की ठीक आहे जर ही गोष्ट म्हणजे वस्तू अवेलेबल नाही तर आपल्याला खाता येते काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की पेरेंट्सनी पण पालकांनी पण म्हणायला पाहिजे की तू जसं चाललाय तिथेच राहा तसाच कर जे ते म्हणतात तसंच करा कारण आम्ही छानच करतो म्हणजे काही प्रश्नच नाही. तर पेरेंट्सचा पण खूप मोठा सहभाग आहे की तुम्ही कसा सांगता काय सांगता त्याच्यावर खूप. जेव्हा कॅम्प सुरू होतो तेव्हा मी ब्रीफिंग मध्ये हे सांगते की तुम्ही आधी त्यांच्या डोक्यात हे टाका की वी आर गोइंग फॉर कॅम्पिंग. आपण कॅम्पिंग थोडा टफ पण व्हायचं आपल्याला काही खूप आवश्यक
1: तडजोड करायला शिकलंच पाहिजे. आयुष्यात पुढे तडजोड
0: करावीच लागते बरोबर.
1: एक तर मगाशीच मी म्हणाले की ऍडव्हेंचर म्हणजे त्यासाठी खूप धाडस वगैरे असावं लागतं तर कधी कधी क्विक डिसिजन पण घ्यावे लागतात कधी मागेही फिरावं लागतं. झालंय का कधी असं?
0: बरेचदा झालंय. समजा आता या सीझन मधलंच मार्च मध्ये यावर्षी एक्स्ट्रीम कोल्ड होतं. एक्स्ट्रीम कोल्ड खूप म्हणजे थंडी गार वारा. मुलं फर्स्ट बॅच मध्येच तिकडे पोहोचले आणि तिकडे पोहोचल्यानंतर मग सगळे लाईट्स ऑफ काही म्हणजे काही फॅसिलिटीज नाही अवेलेबल. आमची तर कॅम्पसाईट असतेच पण लाईट्स नाही. तुम्ही ते सगळेच पूर्ण मनालीचेच लाईट्स गेल्या तर तुम्ही काय करू शकणार आहे म्हणजे काय तुम्ही अवेलेबल करून द्याल. पण तेव्हा आमचे डिसिजन अगदी क्विक असतात. अमोलचे माझे आमची पूर्ण टीमचे आम्ही लगेच त्यांना हॉटेल्समध्ये शिफ्ट करतो. म्हणजे कुठलेही ऑल्टरनेट सोल्युशन किंवा बॅकअप प्लॅन म्हणतात त्याला ते ऑलवेज रेडी असतो आमच्याकडे. म्हणजे एनी नॅचरल कॅलॅमिटी कुठे लँडस्लाईड झाले आहे किंवा लाईट्स नाही आहे किंवा पाऊस खूप येतो आहे किंवा स्नोफॉल स्नोफॉल कसं एक दिवस दोन दिवस खूप छान वाटतं तिसरे दिवस मग कंटाळवाणाही होतो की कसं करणार आहे.
1: अच्छा म्हणजे एक प्लॅन वेगळा तयार
0: ठेवावाच लागतो.
1: कुठलीही अडचण आली तरी लगेच
0: डिसिजन घ्यावंच लागतं.
1: मग असं झालंय का कधी एखादा अनुभव सांगता येईल का?
0: हेच म्हणजे नॅचरल. बाकी तर वी आर लाईक ऑलवेज रेडी. आम्हाला सगळ्यात डिफिकल्ट पार्ट म्हणजे जर्नी असतं. मुलांचंही असतं की मॅडम हे पाहिजे आम्हाला खायला ते पाहिजे हे पाहिजे सगळं असतंच ते छोटा मोठा. पण तरी इतका काही मोठा काही अनुभव नाही झाला बट जर्नी पार्ट थोडासा चॅलेंजिंग असतो आमच्यासाठी.
1: तर मैत्रिणींनो आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया पण त्याआधी ऐकूया एकता ताईंच्या आवडीचं एखादं गीत. तर एकता ताई कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: प्रेमाची गोष्ट मधला ओल्या सांजवेळी.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये एकता खंते यांची ही मुलाखत आपण ऐकत आहात. तर एकताताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. एकताताई, तुमच्या ट्रेक्सचे काही साहसी अनुभव सांगता येतील का?
1: तसे तर प्रत्येक खूप अनुभव आमच्याकडे, पण मी माझे घराचाच अनुभव सांगते तुम्हाला. मला दोन मुलं आहे, दक्ष आणि धीरा. तर त्यांना दुसऱ्या सुट्ट्या म्हणजे त्यांच्यासाठी फक्त मनाली आणि फक्त मनाली, म्हणजे इट वॉज बाय डिफॉल्ट की त्यांना आमच्यासोबत राहावंच लागतं. पण ते ताई आमच्यासोबत राहून राहून त्या आउटडोर एज्युकेशनचा किती पॉझिटिव्ह इफेक्ट त्यांच्यावर झाला मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे कळत न कळत, म्हणजे मी काही खूप प्रयत्न नाही केले की अरे तुम्हाला हे करायचं ते करायचं. उलट कधी काही झालं तर मी मला आधी दुसऱ्या मुलांकडे लक्ष द्यावं लागत होतं आणि दक्ष धीराकडे नाही. कारण ऑफकोर्स दुसऱ्यांची मुलांची जबाबदारी जास्त असते ना त्यांच्यावरच. कुठे काही झालं तर मी दक्ष धीराला अरे तुम्ही तुमचा मॅनेज करा, मी बघते आधी यांना. तर असं व्हायचं. पण ते करता करता कसं झालं, कधी कधी आपण खूप काळजी घेतो, कधी कधी खूप काळजी घेणंही चांगलं नसतं, कधी कधी सोडून देणंही चांगलं असतं. तर मी माझे पेरेंटिंग मधून हेच शिकले. म्हणजे पहिलं बाळ असलं तर तेव्हा आपल्याला काही कळत नाही, पण तरीही हळूहळू हळूहळू खूप काही शिकतो आपण. तर मी हे शिकले की ओव्हर प्रोटेक्ट नाही करायला पाहिजे, ओव्हर पॅम्पर नाही करायला पाहिजे. बिलकुल जितकं पाहिजे तेवढाच द्या तुम्ही, जेवढ्या त्यांची गरजा असतील तर बरोबर ते छान घडून येतात. तर आता जो दक्ष आहे, दक्ष IIIT जबलपूरचा विद्यार्थी आहे आणि बाकी तर त्यांनी खूप साहसी उपक्रम केलेले आहे. पण सगळ्यात मोठा म्हणजे तो वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन आहे.
0: अरे वा.
1: वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन म्हणजे आयरन मॅन एक अशी एन्ड्युरन्स रेस असते आणि इट्स अ ब्रुटल वन, म्हणजे खूप कठीण असते. ऑस्ट्रेलिया बसेल्टनला झाली होती ही रेस, दरवर्षी असते. आम्ही 2024 मध्ये ही रेस केली, म्हणजे मी आणि दक्ष आम्ही दोघेही गेलो होतो तिथे. मग स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग अशा ट्रायथलॉन असते ही. त्याच्यात 3.9 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकल चालवणे आणि 42 किलोमीटर धावणे बॅक टू बॅक असतं. ते सगळं त्यांनी 14 तासात केला पूर्ण. आणि तेव्हा लक इतकं चांगला की तेव्हा त्याला त्याचा वाढदिवसही त्याच दिवशी होता, 1 डिसेंबरला. तेव्हा तो वर्ल्ड यंगेस्ट आयरनमॅन झाला. तर सगळ्यात मोठा साहस जे
0: अचीवमेंट आहे
1: खरंच ते आहे.
0: आणि किती वर्षाचा होता तो साधारण?
1: 18, म्हणजे 18 होता. दॅट डे ही टर्न्स 18.
0: अरे वा, म्हणजे कमी वयात
1: कमी
0: गोष्टी अचीव केल्या खरंच. आणि त्या सगळ्या लहानपणापासून त्याच्या अंगात त्या भिणत गेल्या.
1: एक्झॅक्टली. तो एक सर्टिफाईड माउंटेनर आहे. मनालीचं कुठलाही रॅली किंवा कुठलाही माउंटेन असं झालं नाहीये जे त्यांनी सबमिट नाही केलेलं. सगळेच मनाली मधले एव्हरेस्ट बेस कॅम्प सगळे, म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळं करावं नाही लागलं आम्हाला. तो आमच्या सोबत दरवर्षी राहायचंच तिकडे मनालीला. त्याला असं वाटलं की नाही, आपलं घरचं सगळं सुरू आहे. आणि त्यांनी सगळे माउंटेन सबमिट केले, कुठेही तो मागे नाही राहिला. आणि बरंच हंबल आहे तो. सगळ्यात मेन म्हणजे हे सगळं करून इज अ व्हेरी हंबल बॉय.
0: खरंच खूप छान. आपल्या एका आईसाठी तरी खूप गर्वाची गोष्ट.
1: गर्वाची. आणि ताई कसं आहे, त्यांनी आम्हाला व्हॅलिडेशन सर्टिफिकेट दिलंय की आई बाबा तुम्ही छान काम करताय.
0: ही खरी पावती.
1: खरी पावती.
0: खरंच. एकता ताई, तुम्ही योगा आणि वेलनेस कोच सुद्धा आहात असं तुम्ही पहिलेच सांगितलं होतं. तर शिवाय मोटर बाईक रायडर पण आहात.
1: बरोबर.
0: तर मग या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही मॅनेज करता?
1: योग करते ना म्हणून सगळं मॅनेज होतं
0: अगदी.
1: आणि आमचं ना घराचं तो आहे सगळं की आम्ही वेगळा काही करतो आम्हाला वाटतच नाही. आम्हाला आमच्यासाठी दिस इज रुटीन, आम्ही करतच असतो. आणि हे सगळं करताना ना मी सगळ्यात आधी मी सांगू इच्छित आहे की माझ्या ज्या रूट्स आहेत, माझी नानी आणि मम्मा त्यांच्याकडून खूप काही शिकलेले. रूट्स आणि विंग्स असे दोन भाग असतात. त्याच्यातून बरेच काही काही शिकलेले. आणि नंतर जी मला जी भरारी दिली आहे ते म्हणजे माझी आई आणि अमोल.
0: अच्छा.
1: त्या दोघांनी म्हणजे कधीही कुठे थांबवला नाही. बाईकिंग वगैरे कसं माझी अगदी पर्सनल हॉबी, मला खूप आवडते.
0: कुठे
1: खूप बाईकिंग केलं आम्ही. म्हणजे आणि आत्ता शिकले मी बाईकिंग. परवाली जी बाईक असते त्याच्यात ती जी मजा असते. आणि अमोल अशी आहे की मला बसवून दिला की एकदम दंगल के बाबांसारखे असतात ते की आता तू चालो. तर त्याच्यासाठी जी बॅक असते दॅट इज माय हजबंड अमोल, खूप महत्वाची असते. तर त्यांचा आहेच नेहमीच. कुठेही गेलो की कधी काही टोकणार नाही, कधी बोलणार नाही, बिलकुल करा म्हणून नेहमी पॉझिटिव्हच असतात आई आणि अमोल. हे खूप दोघं इतके इम्पॉर्टंट आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही.
0: खरंच आहे. म्हणजे एक स्त्री जेव्हा पुढे जाते तेव्हा तिच्या मागे तिच्या घरच्या लोकांची साथ असणं खूप गरजेचं असते.
1: त्याच्यामुळे बाईकिंग खूप सुंदर आहे. आम्ही क्वीन ऑन व्हील्स म्हणून बाईक राईड करतो. इट इज अ व्हेरी बिग राईड. एमपी टुरिझम सोबत आम्ही राईड करतो. आम्ही टुरिझम मध्ये एम्पॅनल्ड आहोत. आणि या राईड मध्ये पूर्ण

0: भारतातून 25 लेडी रायडर्स येतात आणि तर थँकफुली द एज ग्रुप इज 40+.
1: अच्छा
0: हो ते सगळे येतात म्हणजे बरेच नाव आहे मी घेऊ शकते किंवा बरेच लेडीज आहे ते बाईक राईड मध्ये इंटरेस्टेड असतात आणि ते फुल स्पॉन्सर्ड राईड असते एमपी टुरिझमची म्हणजे भोपाल सांची उदयगिरी चंदेरी ग्वालियर ओरछा खजुराव असा पूर्ण सर्कट आम्ही कव्हर करतो त्याच्यातून 1400 किलोमीटर रोज आपण कधी 100 कधी 150 कधी 200 मोर ऑर लेस असा पूर्ण बाईक राईड असतं आणि आपली पण इथे पेंच सतपुडा पतालकोट तामिया आणि हिमालयन बाईक राईड्स हे सगळं सर्कट आम्ही कव्हर करतो.
1: आणखी काय करायला आवडतं तुम्हाला?
0: मला माझे मुलांसोबत वेळ घालवायला खूप आवडतो. मी आता दक्ष तो मोठा झाला तो तिकडे जबलपूरला शिकतो. धीराबरोबर धीराचे जितकेही कार्यक्रम असतात शाळेचे किंवा इतर ऍक्टिव्हिटीज त्याच्यासोबत मी नेहमी सोबत असते आणि मला हे सगळं मॅनेज करून बाईक राईड योग करून सगळं करून मला धीरासोबत वेळ घालवायला खूप आवडतं आणि मी तिच्या सोबत राहते आणि मी बाकी कुठे जात नाही. माझं ऑफिस घर हेच बरं आहे आणि मुलं आपले बाकी
1: छान. हे ऍडव्हेंचर कॅम्पिंग जे आहे तुम्ही करता तर हे ऋतुमानानुसार सुद्धा असतं का? मग असं ठरवलं की पावसाळ्यातले वेगळे उन्हाळ्यातले वेगळे हिवाळ्यातले
0: असं आहे ना? मान्सून मान्सून ट्रॅक्स वेगळे असतात. तर आजकाल नागपूर खूप बदललेलं. आजकाल लोक येतात पावसाची मजा घ्यायला. आजकाल यायला लागले तर रामटेकला येतात ते की मॅडम आम्हाला यायचं आहे आम्हाला पावसाची मजा आम्हाला भिजायचं आहे आम्हाला खूप गाणी पाहिजे हे पाहिजे ते तसेही पण त्याच्यासाठी पण येतात ते असतात. मग हिवाळ्याची कॅम्प्स आमचे विंटर कॅम्प्स एकदम फेमस आहे म्हणजे राईट फ्रॉम ऑक्टोबर पासून तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पर्यंत फेब पर्यंत आमचे कॅम्प चालतात. म्हणजे मोठे मोठे कॅम्प होतात आपल्याकडे ते आहे आणि मग समर कॅम्प म्हणजे हिमालयन कॅम्प.
1: खूप छान. एक प्रशिक्षक म्हणून काम करताना येणाऱ्या पिढीला आपण खूप काही देतो याचं समाधान वाटतं का?
0: खूप समाधान वाटतो ताई. आता एवढ्यात बघताय मुलं फिजिकली नाही मेंटली पण खूप वीक झाले आहे. त्यांना कुठेही करायला गेले की त्यांना येस नोस असतो की करू शकू की नाही करू शकू. आम्ही जे स्पेशली जे अर्बन मुलं आहेत त्यांना आम्ही खूप बघतो ना खूप चॅलेंजेस आहे मॅडम. त्यांना छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्यांना खूप त्रास व्हायला लागलेला आहे ते मेंटली सिक व्हायला लागले आहे. त्यांच्यासाठी ऍडव्हेंचर जो आहे ते हे ऍज अ थेरपी म्हणून युज होणार आहे आता.
1: खरंच
0: खूप आवश्यक.
1: हल्ली डिप्रेशन पण खूप वाढत
0: मॅडम. आपल्या
1: छोट्या गोष्टी
0: आपल्याला डिप्रेशन शब्द तरी माहिती होता का आपल्याला? म्हणजे मी तर कधीच नाही ऐकला डिप्रेशन स्ट्रेस टेन्शन. जेव्हा आपण मोठे आपल्याला कोणी बोललंही जरी तसं तर ऐकलंय नाही तर एक झापडच राहायची की हे काय बोलते म्हणून.
1: काय
0: अदरवाईज कधीच नाही मी तर हे शब्दही नाही ऐकले. आता छोटा छोटा काही झाला आणि त्याच्यातनं मला असं वाटतं पालक पण सतत घरात असं तुला टेन्शन आलंय का? म्हणजे तुम्ही स्वतः जेव्हा बोलतात की तुम्हाला टेन्शन अरे मला तिकडे जायचं पण मला तर खूप स्ट्रेस आला मी कशी करणार काय तेव्हा ते सगळं ती व्हायब्रेशन सगळी कॅच होत राहतात. आधी ना आपल्याला बदलाव लागणार आहे मग मुलं बदलतील. तुमचे घरातलं वातावरण असं नाही पाहिजे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमुळे म्हणजे आता स्वयंपाकी जर करायचं असेल तरी अरे काय करू मला कळत नाही एवढं इथपासून सुरुवात होते. म्हणजे बेसिक तुम्ही जर आपल्या घरचं वातावरण बदलला ना तुम्ही बोलताना अरे तू आला का शाळेतून थकला का तुम्ही जर त्याला थकला म्हटला तर मग प्रॉब्लेम होणार असं अरे आला का चला बरं हे करूया. तर ती जी एक स्विचिंग आहे ते तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. खूप आवश्यक आहे की तुम्ही ते स्विच करा. तुम्ही आधी स्वतःमध्ये ते चेंजेस आणा मग मुलं तसे बदलतीलच. आमच्या घरात कुठलेही नियम नाही बोर होणे किंवा थकणे किंवा असे आम्ही शब्दही वापरत नाही आमच्या डिक्शनरीमध्येच नाही आहे. त्याच्यामुळे मुलगी कधीही मोबाईलवर नसते ती तिचं वाचन खूप आहे ती खूप वाचते अगदी बुक वॉर्म आहे ती वाचत असते. आई आमचे वाचत राहतात. अमोलला पण आवड आहे. म्हणजे घरचं वातावरण एकंदरीत असंच आहे की सगळे म्हणजे पॉझिटिव्हली एंगेज राहतात
1: आणि हे थोडं शिकण्यासारखं आहे.
0: खरंच मॅडम मी ऑब्झर्व करते की आधी तुम्हाला पालकांशी बोलतानाच मला खूप जाणवतो कारण मॅम जो हमने नाही किया म्हणजे जे आम्ही नाही केलं ते आमच्या मुलांनी करायला पाहिजे पण ते मग आम्ही जी मजा मस्तीने केली असं तसं तुम्ही त्यांना तयार करू नये.
1: खूप छान आहे. एक तर ते ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि कॅम्प आयोजक याकडे येणाऱ्या पिढीनं व्यावसायिक दृष्टिकोनातून बघता येईल का?
0: बिलकुल
1: जाता जाता आम्हाला हे जाणून
0: बघता येईल. काही कसं होणार आहे आता हळूहळू जे हे आपले सिटिंग जॉब्स आहे हे वाढत चालले. आयटी इंडस्ट्री म्हणा कुठली इंडस्ट्री म्हणा सकाळचा एक जो तास असतं ते तुम्ही जिम मध्ये असतो किंवा योग करता कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर बसून राहता. आपला कसं होतं आपण जॉब पण करतो पण घरी जाता जाता आपल्याकडे पिशव्या असतात आणि आजकाल कसं हल्ली बऱ्याच त्या एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये चांगलं पण आहे की सगळं आपल्याला मिळतो पण त्याच्यासाठी आपल्याला आता आवर्जून की वेंडर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला यावं लागणार आहे तुम्हाला बेसिक कोर्सेस करावं लागणार आहे आणि मग सगळ्या ज्या हे इनडोअर जे काम करणार आहे त्यांच्यासाठी असे वेगळे वेगळे कॅम्प्स घ्यावं लागणार आहे की आपल्याला कॅम्पसाठी येतात आहे आणि मग बेसिक फिटनेस होतात आहे मग बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स करता येईल आहे मग तुम्ही ऍज अ इन्स्ट्रक्टर म्हणून ऍज अ लीडर्स म्हणून कुठल्या कॉर्पोरेट कंपनीजला जॉईन करू शकता. खूप स्कोप्स आहेत फॉरेनमध्ये पण आणि भारतात पण खूप स्कोप्स.
1: खरंच. एकदा तरी आपण आपल्या या महिलांना काय सांगणार की त्यांच्यासाठी सुद्धा हे कॅम्पिंग किती महत्वाचं आहे ऍडव्हेंचर कॅम्प्स किती महत्वाचे आहेत?
0: खूप महत्वाचे कारण जेव्हा आपला पहिला पार्ट असतो ते आपल्या नवऱ्याबरोबर आपल्या मुलांबरोबर

0: पण खूप एंगेज असतो. ठीक आहे, तो पाठ झाल्यानंतर जी आपली जी 35 प्लस वाली जी मिड लाईफ क्राइसिस आपल्याला येतं, आपल्याला वाटतं की आपली बकेट लिस्ट मध्ये खूप काही होतं, आपण हे नाही केलं ते नाही केलं, तर त्याच्यासाठी इट्स द बेस्ट टाइम. तुमचे मुलं मोठे झालेले असतात, थोडे इंडिपेंडेंट होतात, 10 वर्षाचे 15 वर्षाचे, दे आर सो इंडिपेंडेंट होऊन जातात, ते त्यांचा करू शकता. मग तुम्हाला बाहेर निघायचं आहे, तुम्हाला अनोळखी लोकांशी बोलायचं आहे, तुमचे सोशल स्किल्स अजून डेव्हलप करायचं आहे, छोटे छोटे कॅम्पिंग करायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही बसलेलो आहे की तुम्ही आमच्याकडे, आम्ही छोटे छोटे कॅम्प करू. महिला नाही बाहेर निघणं हे फार गरजेचं आहे, फार गरजेचं. त्याच्यासाठी मग छान आपली पुढची पिढी पण छान घडवता येईल, कारण नाही तर त्याच याच्यात राहिले तर आपले म्हणजे विचार पण तसेच होतात. तुम्ही बाहेर निघाले, दुसरे लोकांशी बोलले, इन्स्पायरिंग स्टोरीज ऐकल्या, किंवा खूप काही शिकतो आपण बाहेर निघाल्यावर. माझा जो हा पूर्ण प्रवास आहे, म्हणजे मी तर एकदमच चंडीगड टू इकडे नागपूरलाच आले, पण त्याच्यातून मी खूप काही शिकले, खूप काही.
1: म्हणजे प्रवास करत राहिले,
0: प्रवास ट्रॅव्हलिंग खूप
1: आवश्यक, खूप गोष्टी शिकवतं. आणि मला असं वाटतं की आपल्या मैत्रिणीही या कॅम्पिंगच्या बाबतीत नक्कीच विचार करतील, हो ना? म्हणजे करायलाच पाहिजे. तर एकता ते खूप छान सांगितलं तुम्ही आपल्या मैत्रिणींना. तर एकता खंते, आपण इथे आलात आणि तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार ताई.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील हे सुरेल गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि आता वनिता मंड कार्यक्रमात परत वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठलंही ललित लेखन हा प्रत्येकच भाषेतील अतिशय उत्कट असा साहित्य प्रकार आहे. वाणी, शब्द आणि भावना जेव्हा एकत्र येतात तेव्हा ललितबंध ही कृती जन्माला येते. या ललित लेखनासाठी सौंदर्यदृष्टी आणि कल्पनाशक्ती उपजतच असणं फार महत्वाचं ठरतं, हो ना? चला तर अशाच एका ललित लेखनाचा आपण आस्वाद घेऊयात. साहित्य विश्व या आमच्या मालिकेत ऐकूया सुषमा मुलमुले यांचा ललित लेख.

अपूर्णांकांची बेरीज. निसर्ग हा फार मोठा खेळी आहे बरं का. किती विविध आणि अपरिमित गोष्टी त्याने या पृथ्वी तलावर निर्माण केल्या आहेत, पण त्यातही त्याने मोठी मेख मारून ठेवली आहे बरं. इथे कुणीही

ही स्वयंपूर्ण नाही. नद्यांना जन्म घेण्यासाठी केवळ पाणी पुरेसं नसतं. धारेचं रूप घेण्यासाठी त्या पाण्याला गिरीशिखरांची आवश्यकता असते. पुढे विशाल प्रवाहात रूपांतरित होण्यासाठी त्या धारेला सखल प्रदेश लागतो. सागरात विसर्जित होण्यासाठी या प्रवाहाला त्याच्या दिशेनं उतार लागतो. तेव्हा कुठे नदीचा जन्म पूर्ण होतो. लेखक पुस्तके लिहितो पण त्याला वाचक लाभला नाही तर ते लेखन अपूर्णच असतं. वाचक लाभला पण समीक्षक लाभला नाही तरीही ते अपूर्ण असतं. काही काही लेखकांना तर पुस्तकाला पुरस्कार लाभला नाही तर ते अपूर्णत्व मनात सतत सलत राहतं. नाटककाराने नाटक लिहून पूर्ण केलं पण रंगमंचावर प्रयोग झाल्याशिवाय त्याची पूर्णता नाही. मग त्याला दिग्दर्शक लागतो, अभिनय करणारे कलाकार लागतात, नेपथ्यकार, रंगभूषाकार लागतात, संगीतकार, प्रकाश योजनाकार, अगदी घंटी वाजवून पडदा दूर करायला सुद्धा कुणीतरी लागतं. पण प्रेक्षक येत नाहीत तोवर ही सारी धडपड व्यर्थ असते. छायाचित्रे निघायला हवी असतात आणि वर्तमानपत्रात ती कौतुकासह छापूनही यायला हवी असतात. इतक्या अपूर्णांकांच्या बेरजात झाल्या की मग त्या नाटकाचा पूर्णांक होतो. पूर्णांक आणि अपूर्णांक या गणितीय संकल्पना आहेत. समजा तुमच्याकडे एक अख्खी पोळी आहे, तिचे तुम्ही चार समान तुकडे म्हणजेच चार भाग केले. त्यातील दोन भाग तुम्ही खाल्ले आणि एक भाग तुमच्या मुलीने खाल्ला, तर किती भाग शिल्लक राहिले किंवा किती पोळी शिल्लक राहिली असे आपल्या चिमुकल्या मेंदूला संकटात टाकणारे प्रश्न बालपणी गणिताच्या पुस्तकात असत. आठवतं ना? दोन चतुर्थांश पोळी तुम्ही खाल्लीत आणि एक चतुर्थांश पोळी मुलीने खाल्ली, त्यामुळे एक चतुर्थांश पोळी शिल्लक राहिली असं उत्तर आकडेमोड करून आपण काढत असू आणि गणित सुटल्याचा आनंद मिळवत असू. मानवी आयुष्य देखील काही सहज सुटणाऱ्या काही अवघड परीक्षेला सामोरं गेल्यावर प्रयत्नांती सुटणाऱ्या तर काही मात्र कितीही धडपड केली तरी कधीच न सुटणाऱ्या गणितांची प्रश्नपत्रिका असते. एक प्रश्न सुटल्याचा आनंद तुम्ही पूर्णपणे उपभोगतही नाही तर लगेच दुसरं गणित तुमच्या पुढ्यात येऊन उभं राहतं आणि म्हणतं, चल सोडव मला. अंकगणितातले प्रश्न विचारे त्या मानाने सोपे, साध्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार आणि भागाकार. पण सोपे प्रश्न विचारेल तर ते आयुष्य कसलं? आयुष्य म्हणजे एकदम कडक परीक्षक. कठीण प्रश्नही विचारायचे आणि उत्तरं बरोबर आली तरी तुमची पद्धतच चुकली, पायऱ्या पायऱ्यांनी गेलाच नाहीत म्हणून गुणही कापायचे. असा हा खडूस परीक्षक. आपलं वय जसं जसं वाढत जातं तसतसे याचे प्रश्नही कठीण होत जातात. आता तो बीजगणितात शिरतो आणि आकड्यांना सोडून क्ष, य अशा कधीही न बघितलेल्या ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला काही अंदाजच नाही अशा लोकांना आणून आपल्या पुढ्यात उभं करतो आणि म्हणतो, हां आता सोडव बघू हे समीकरण, क्ष अधिक दोन तृतीयांश य बरोबर 12. बाप रे, यातला क्ष हा आपला होऊ घातलेला नवरा असतो ज्याच्याबरोबर आता आपलं संपूर्ण आयुष्य एका छताखाली घालवायचं आहे, ज्याच्याशी आपले शारीरिक, भावनिक, आर्थिक संबंध कायमचे जोडायचे आहेत असा आपला जीवनसाथी. त्याच्या सोबतीने आयुष्याचं समीकरण सोडवायचं. जमेल की नाही आपल्याला? विवाहानंतर पुढ्यात आलेली ही प्रश्नपत्रिका सोडवताना हळूहळू आपल्या लक्षात येऊ लागतं की गणिताच्या पुस्तकातल्या क्षची किंमत कदाचित पूर्णांकात येतही असेल, पण आयुष्यात आलेला हा क्ष मात्र अपूर्णांक आहे. याचं व्यवहारज्ञान जरा कच्चच आहे, नाते संबंध याच्या लक्षातच राहत नाहीत.

व्यवस्थितपणाशी तर वाकडंच आहे या माणसाचं. लोकांकडे गेला की आपला घुम्यासारखा बसून राहतो आणि लोक याला शिष्ट समजतात, इत्यादी इत्यादी इत्यादी. आपण मग या अपूर्णांकाचा पूर्णांक करायला मनापासून धडपडू लागतो. प्रेमाने कधी समजावून, कधी चिडून भांडून त्याला बदलण्याचा प्रयत्न करू लागतो. पण छे, काही केल्या त्याच्यात सुधारणा होत नाही. आपण मग हा असाच, हा तसाच अशी विश्वासाच्या

प्रयत्न करू लागतो. पण शे काही केल्या त्याच्यात सुधारणा होत नाही. आपण मग हा असाच हा तसाच अशी विश्वासाच्या लोकांजवळ तक्रार करू लागतो. तिकडे त्याचंही हेच होत असतं. त्याची य दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, टापटिपीची आहे, पण आईच्या हातची चव तिच्या हाताला नाहीच. हिला सारखं बाहेर जायला हवं असतं. खरेदी हॉटेलिंगची जरा जास्तच आवड आहे. जो दिसेल त्याच्याशी अघळपघळ काय बोलत बसते. लोकांचे गैरसमज होतात ना अशानं. हे अंते प्रेमाने समजावून सांगणं बहुतेक क्ष मंडळींच्या शब्दकोशात नसतंच. त्यामुळे तोही आपल्या यला यावरून लेक्चर जोडतो, टोमणे मारतो, प्रकरण भांडणापर्यंत येतं. मित्र त्याला जगात सर्वात जवळचे असल्याने तिथे तो मोकळा होतो. घरातल्या गोष्टी अशा रीतीने घराबाहेर जातात. खरं तर क्ष आणि य हे दोघेही अपूर्णांक असतात, निसर्गनिर्मित अपूर्णांक. प्रकृती आणि पुरुष एकमेकांशिवाय त्यांना पुनरुत्पादन करता येत नाही. माणसाचं वंश सातत्य टिकवता येत नाही. संसाराचा डोलारा सांभाळता येत नाही. एकट्याने किंवा एकटीने घरातल्या आणि घराबाहेरील जबाबदाऱ्या सांभाळणं, नाते संबंध जपणं, सामाजिक दायित्व पार पाडणं सहज सोपं नसतं. एकाच जशा काही उणीवा काही दोष असतात, तसेच पण वेगळे दोष वेगळ्या प्रकारच्या उणीवा दुसऱ्यातही असतात. स्वतःमधील या अपूर्णत्वाची जाणीव नसेल तर संसार सुखाचा न होता कटकटींचा होतो, सामंजस्याचा न होता वितंडवादांचा होतो, कधीकधी विस्कटतो, मोडतो सुद्धा. याचे परिणाम त्या दोघांसह त्यांच्या वर्तुळातल्या लोकांनाही कमी अधिक प्रमाणात भोगावे लागतात. आज घटस्फोटांचं आणि विवाहोत्तर करावया लागणाऱ्या तडजोडींना घाबरून अविवाहित राहू पाहणाऱ्या तरुण पिढीचं वाढलेलं प्रमाण घाबरवून टाकणारं आहे. आपण एक अपूर्णांक आहोत याचं भान जाग असणं हे बऱ्याच समस्यांवरील बऱ्याच प्रमाणातील समाधानकारक उत्तर असू शकतं. खरं तर बरं, हा क्ष आपल्या आयुष्यात एकटा येत नाही. त्याच्याबरोबर र ल व ह ळ ज्ञ अशी भली मोठी फौज असते. यातील प्रत्येकजण स्वतःला पूर्णांक समजणारा अपूर्णांक असतो. ही आणखी एक गंमत. म्हणजे आपलं समीकरण आता क्ष अधिक 2/3 य बरोबर 12 असं न राहता क्ष अधिक 2/3 य अधिक 1/2 व अधिक 5/7 ह इत्यादी इत्यादी इत्यादी बरोबर काहीतरी अनाकलनीय उत्तर असं होऊन बसतं. एकूणातच मानवी नातेसंबंध हा अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीचा विषय आहे. त्यामुळे सासू सून, नणन भावजय, जावा जावा, भाऊ भाऊ, मेहुणा जावई इतकंच काय, आई वडील आणि मुलगी किंवा मुलगा या नैसर्गिक नात्यांमध्येही विविध आयामी संघर्ष उभे राहतात. या समीकरणांवर गणितातल्यासारखी ठोस उत्तरं नसतात, तर त्या त्यावेळी असलेली परिस्थिती तुम्ही दिलेली उत्तरं योग्य की अयोग्य हे ठरवत असते. कधी कधी तर काही काळ गेल्यानंतर आपलं उत्तर त्यावेळी चुकलं होतं हे लक्षात येतं, पण मागे फिरता येत नाही. बाण सुटून गेले असतात, जखमा बुजल्या तरी त्यांचे व्रण कायम असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अपूर्णांकांची सतत बेरीज करीत राहिलो, त्यांच्यातलं चांगलं घेत राहिलो, सकारात्मक राहिलो, तर मात्र आपल्या व्यक्तिमत्वातल्या बऱ्याच उणीवा आपल्याला दूर करता येतात. पूर्णांक होता आलं नाही तरी आनंद आणि समाधानाचं पारडं जड करता येतं. आयुष्यात वजाबाक्याही होतात. काही वजाबाक्या काळ करतो, पण काही अपूर्णांकांना आपल्याला नाईलाजाने

आपल्या आयुष्यातून वजा करावं लागतं. समीकरणाच्या समतोलासाठी या वजाबाक्या आवश्यक असतात. या जितक्या शांतपणे सहजपणे करू शकू तितका मनस्ताप आणि दुःख कमी होणार असतं. आयुष्याच्या अखेरीस मात्र हे समीकरण आपल्या हाती राहत नाही, ते जगाचं नियंत्रण करणाऱ्या परमशक्तीच्या हाती जातं. वेळ आली की एका झटक्यात ती शक्ती हे समीकरण सोडवते. आता मात्र समीकरणाचं उत्तर केवळ शून्य आणि शून्य हेच असतं. अवकाशाच्या विराट पोकळीत विरून जाणारं एक शून्य.

0: This is Akashvani, the news read by Valsa Williams.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 झालेली आहेत. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गाऊ मोठं वरचं गाणं गाऊ मोठं।

0: आणि वाटताना ग्रीन
1: सौदा
0: शेतकरी दादा
2: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गं उभी

सोंगाडे या सिनेमातलं हे गीत होतं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार राम कदम आणि या चित्रपटातलं हे आणखी एक गाणं.

गुण जीव धर धर तो पद्धर वारिया उड़ तो अगो भगुन जीव धर धर तो

0: उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा गीतबहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. पण आत्ता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं 2026 पर्यंत

0: किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ एस जयशंकर भूषवत आहेत. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याचीही सामायिक गरज आहे असं ते म्हणाले.
1: Our discussions must advance sustainable development while upholding principles of equity and common but differentiated responsibilities. Technological advancements are reshaping the global landscape. It can be leveraged for good governance and inclusive growth. Peace and security remain central to the global order. Recent conflicts only underline the importance of dialogue and diplomacy. There is also a deeply shared interest in strengthening cooperation against terrorism.
0: या क्लिष्ट आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत संवाद हा शाश्वत विकासाला पुढे नेणारा असावा, तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांचं तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञानातील प्रगती जागतिक परिदृश्याला आकार देत असून तिचा उपयोग सुशासन आणि सर्वसमावेशक समृद्धीसाठी करण्याचं आवाहन जयशंकर यांनी केलं. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देश तसंच भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले आहेत. या बैठकीदरम्यान जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होणार आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर डॉ एस जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRF 20 वर्षात देशातल्या 140 कोटी नागरिकांचा विश्वास संपादन केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. गझियाबाद इथं प्रेसिडेंट कलर पुरस्कार NDRF देण्यात आला त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही सशस्त्र दलाला राष्ट्रपती ध्वज मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं शहा म्हणाले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसने आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणीत UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला तर 53 जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जणांचा, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. पावसामुळे राज्यातल्या विविध भागात वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे तर गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनाबद्दल शोक व्यक्त केला असून पुढील 24 तासात नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची तर काही भागामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्राचा काही भाग, गुजरात, राजस्थान

0: आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पावसाचा अंदाज आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. येत्या 3 दिवसात अंदमान निकोबार द्वीपसमूह, केरलम, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गुजरातमध्ये आज पहाटे खाजगी बस आणि टँकर याच्या धडक होऊन झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. हा अपघात सुंदरनगर जिल्ह्यात चोटीला राजकोट राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक एस भदौरिया यांनी दिली. अपघातातील जखमींना उपचारासाठी राजकोट इथल्या सिव्हिल रुग्णालयात नेल्याची माहिती उपजिल्हाधिकारी HT मकवाणा यांनी दिली. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 होणार आहे. या स्पर्धेत काल रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून हरवलं. या सामन्यानंतर स्पर्धेच्या पदक तालिकेत बंगळुरूचा संघ 16 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित आणि अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना केंद्र सरकारनं 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं सूद यांना मुदतवाढ दिल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं याबाबतचा आदेश काढला. सूद यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे CBIकडे असलेल्या महत्वाच्या तपासात सातत्य राहणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी CBIनं 4 मुख्य आरोपींना अटक केली आहे. या चौघांनीही राजस्थानमधल्या जयपूर इथून अटक करण्यात आली. काल त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना ट्रान्झिट रिमांडवर घेऊन पुढील चौकशीसाठी दिल्लीला हलवण्यात आलं आहे. या चौघांपैकी दोघांनी राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात एका कोचिंग संस्थेत एकत्र शिक्षण घेतलं होतं. CBI आता कोचिंग संस्था, मध्यस्थ, विद्यार्थी आणि आरोपींशी संबंधित इतर व्यक्ती यांच्यातल्या संभाव्य संबंधांची चौकशी करत आहे. अमेरिकेत राहणारे 10,000 परदेशी विद्यार्थी व्हिसाच्या OPT अर्थात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कॉम्पोनंटचा गैरवापर करत नोकरी करत असल्याचं आढळून आल्याचं अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागानं म्हटलं आहे. यात भारताच्याही अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. OPT मुळे विद्यार्थी 12 किंवा 24 महिने अमेरिकेत काम करू शकतात. तसंच यामुळे H1 व्हिसा मिळण्याची संधी देखील मिळते. हे विद्यार्थी अनेकदा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतल्याचंही उघड झाल्याचं स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागाचे संचालक टॉड लायसन यांनी वार्ताहरांना सांगितलं. बीजिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी डोनाल्ड ट्रम्प काल बीजिंग इथं दाखल झाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री DR S. Jaishankar यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनात गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर टंचाईचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक. देशातल्या पहिल्या ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टरसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. जलसंपदा विभागाच्या गोदा ते नर्मदा जलयात्रेचा आरंभ. आणि नाशिक NMRDA च्या दुसऱ्या वार्षिक सभेत 2026-27

0: कोटींच्या अंदाजित अर्थसंकल्पाला मान्यता. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
1: नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. यंदाच्या हंगामात नाशिक शहरात 41.8° सेल्सिअस उच्चांकी तापमान नोंदवलं गेलं. कमाल तापमानात नेहमीच उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या मालेगावमध्ये 43° सेल्सिअस तर निफाड तालुक्यात यंदा सर्वाधिक उच्चांकी 44° सेल्सिअस असं तापमान नोंदवलं गेलं. बागलाण तालुक्यात उष्माघातामुळे सुमारे 300 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे तर नाशिक शहरासह जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघाताचे कक्ष तयार करण्यात आले आहेत. एकीकडे उन्हाळा वाढत असताना पाणी पुरवण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर होऊ लागला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उष्णतेच्या लाटेसह पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 281 गावं आणि वाड्यांना 90 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून त्यावर 1.5 लाख नागरिकांची तहान भागवली जात आहे. येवल्यात सर्वाधिक 83 गावं, त्याखालोखाल मालेगावमध्ये 62 तर सिन्नरमध्ये 47 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी टंचाई स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. अल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडणार असल्यानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं महापालिका आणि नगरपालिकांना केले आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्ह्यात 1000 कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत. त्याचा औद्योगिकरणाला लाभ व्हावा यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण, जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या वतीनं कुंभ उद्योग संगम तसंच नाशिक गुंतवणूकदार परिषद पार पडली. यावेळी नाशिकमधील गुंतवणुकीचे फायदे सांगण्यात आले. त्यानंतर 14000 कोटींच्या नवीन औद्योगिक गुंतवणुकीचे एकूण 314 सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जांबुटके इथे आकारण्यात येणार आहे. त्यासाठी अत्यावश्यक जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आले. यावेळी विविध सामंजस्याचे करार करण्यात आले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा 27-28 पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात धर्मध्वजा उभारणीचा सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या 21 फूट उंच पंचधातूच्या धर्मध्वजा स्तंभावर भगवा धर्मध्वज विधिवत पूजन करून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फडकवण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 3 शताब्दी जन्मोत्सवाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा या जलयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळ मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते. नाशिक महानगर विकास प्राधिकरणाची 2री वार्षिक सभा मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडली. या सभेत सन 2026-27 या वर्षाबरोबरच 27-28 या वर्षाच्या एकंदर खर्चाला मान्यता देण्यात आली. वार्षिक 236 कोटी रुपयांच्या अंदाजित अर्थसंकल्पालाही यावेळी मान्यता देण्यात आली. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
0: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आता आपण ऐकलं. आता भावधारा कार्यक्रम.

वसंत निनावे यांचं हे गीत होतं, साकार बर्वे यांनी गायलेलं. आणि आता ऐकूया डॉक्टर शिरीष देशपांडे यांचं गीत, सुलोचना देवलकर यांनी गायलेलं आहे.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया कॅटरपिलर या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: युद्ध म्हणजे मानवतेचा शत्रू असं अवघं जग म्हणत असतं, तरी सुद्धा ठिकठिकाणी युद्ध होतच राहतात. सामान्य माणसं त्यात होरपळत राहतात आणि सत्ताकांक्षी राज्यकर्ते देशभक्तीचं आवाहन करीत त्यांना युद्धात ओढत राहतात. देशभक्तीची आणि युद्धाची ही दुसरी बाजू सामान्यांच्या नजरेपासून दूरच राहते, पण कधीतरी कुणीतरी ती मांडायचं धाडस करणाराही निपसतो. जपानी दिग्दर्शक कोजी वाकामात्सू यांच्या 2010 सालच्या कॅटरपिलर या चित्रपटानं हे धाडस केलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये लढणारा लेफ्टनंट कुरोकावा घरी वीरपुरुष म्हणून परततो,

0: तो अपंग होऊन घरी आणण्यात येतं ते त्याचं धड, हातपाय नसलेलं, बहिरं आणि मुकं, पण छातीवर तीन तीन शौर्य पदकं आहेत. त्याची ही अवस्था पाहताच त्याची बायको शिगेको आकांत करते, पण गाव अभिमानानं देशभक्त वीरपुरुषाचं स्वागत करतं. शिगेकोला वीरपत्नी म्हणून गौरव लागतं. पहिला धक्का ओसरल्यावर घरातली मंडळी अंग काढून घेतात आणि आल्या गेल्याकडून आपल्या देशभक्तीचं आणि त्यागाचं कौतुक करून घेत राहतात. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यात युद्धाच्या धुमश्चक्रीत कुरोकावानं शत्रूच्या स्त्रियांवर केलेले बलात्कार प्रेक्षकांच्या मनात असे कोरले गेलेले असतात की त्याचं हे अपंगत्व पाहताना त्याच्याविषयी नव्हे तर त्याच्या या तरुण पत्नीविषयीची कणवस दाटत राहते. परिस्थितीनं चिडचिडा झालेला कुरोकावा सगळा राग बायकोवर काढत राहतो. भुकेचा राग, तहानेचा राग, आपल्या असहाय्यतेचा राग, त्यातच कुरोकावाच्या धडाच्या शारीरिक भुकेची भर पडते. घरच्या शेतीची कामही बघणारी शिगेको हे सारं मुकाट्यानं सहन करत त्याची सेवा शुश्रूषा करत राहते. तिच्या मौनामागे खदखदू लागलेला ज्वालामुखी प्रेक्षकांना जाणवू लागतो. शिगेको नवऱ्याच्या छातीवर त्याची शौर्य पदकं लावून एका मोठ्या बाबागाडीत त्याला घालून रोज गावात फिरायला घेऊन जाऊ लागते. गावकरी पतीची सेवा करणाऱ्या वीरपत्नीचं कौतुक करत राहतात. कुरोकावाला मात्र आपल्या अपंगपणाचं प्रदर्शन मांडलं जातंय याची असह्य जाणीव व्हायला लागते. वाटेत देशभक्तीच्या उत्साहानं सळसळणाऱ्या तरुण मुलांच्या मिरवणुकी भेटू लागतात. जपान महायुद्धातला महत्वाचा मोहरा ठरू पाहतोय. कधी एकदा सैन्यात भरती होतोय असं तरुणांना झालंय. कुरोकावाच्या धाकट्या भावालाही सैन्यात भरती व्हायचंय. जिच्याशी तो लग्न करणार आहे ती मुलगी त्याच्या या निश्चयानं हादरली आहे. तिला दिसते ती त्याच्या भावजईची अवस्था. तू भरती होऊ नकोस, तुझ्या होणाऱ्या बायकोचा विचार कर असं भावजय त्याला परोपरीनं सांगते. पण तो तिच्या पुढे येतो तो गणवेश घालून तिचा निरोप घ्यायला. युद्धाच्या बातम्या रेडिओवर आग ओकू लागतात आणि एक दिवस रेडिओवर बातमी येते, सामान्य देशवासियांचा भीषण संहार घडवून आणून झाल्यावर जपानच्या सम्राटानं महायुद्धात शरणागती पत्करली आहे. वीरपत्नीचं बिरुद जपत शिगेकोनं आपल्यावर सूड घेतलाय याची जाणीव झाली आहे ती फक्त कुरोकावाला. ना त्याला जगता येतंय ना मरता येतंय. अखेर तहानलेल्या कुरोकावाचं ते धड सुरवंटासारखं सरपटत शेततळ्यापाशी येतं. आपलं तोंड पाण्यापाशी नेतं आणि पाण्यात कोसळतं. तिकडे घरात आग भडकली आहे. शौर्य पदकांसह थाटात मांडलेली सम्राट सम्राज्ञीची तसबीर आगीच्या भक्षस्थानी पडते आहे. त्या तसबिरीच्या रूपातच चित्रपट युद्धखोरीवरची आपली जळजळीत कॉमेंट करतो आणि ती कॉमेंट येते एका सामान्य सैनिक पत्नीच्या मौनाच्या बोलक्या दृश्यांच्या माध्यमातून.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत कॅटरपिलर या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. अमर वेल हा प्रामुख्याने द्विदल पिकांवर वाढणारा वेल असून यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन आणि तूर या पिकांचा समावेश होतो. अमर वेल परोपजीवी असल्यामुळे द्विदल पिकांसोबतच द्विदल तणांवर सुद्धा आपले जीवनचक्र पूर्ण करते. बाल्यावस्थेत असताना हा वेल गुंडाळी करून तो दुसऱ्या वनस्पतीच्या खोड तसेच पानावरही चिकटतो आणि जमिनीपासून विलग होतो. मात्र त्यानंतरही त्यावरील सूक्ष्म दातासारख्या असणाऱ्या होस्ट उरियाच्या सहाय्याने दुसऱ्या झाडातील अन्नद्रव्ये शोषून घेतो. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटत जाते आणि परिणामी उत्पादनात मोठी घट येते. चीन या देशात अमरवेलाला अतिशय उपद्रवी तण असे संबोधले जाते. भारतात देखील अमरवेलीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. अमरवेलीची बी 20 वर्षांहून जास्त काळ जमिनीत सुप्तावस्थेत जिवंत राहू शकते, त्यामुळे बीजोत्पादन अवस्थेत त्याचा बंदोबस्त करणे कठीण जाते. त्याला उगवणीसाठी लागणारे

0: अनुरूप वातावरण म्हणजे 15 ते 18 अंश सेल्सिअस तापमान मिळताच त्याची उगवण होते. अमरवेलीचे बी 1 ते 1.5 सेंटीमीटर आकाराचे असते. हा वेल पूर्णतः मूळरहित असून पिवळसर नारंगी हा पानरहित दोऱ्यासारखा दिसतो आणि मुख्यतः त्याच्या उगवण स्थानापासून 2.5 ते 5 सेंटीमीटर दूर असलेल्या द्विदल वनस्पतीच्या झाडावर चिकटतो. परंतु भोवताल द्विदल वनस्पती नसेल तर त्याचे रोपटे 3 ते 5 दिवसात मरते. एक अमरवेल दिवसाकाठी जवळजवळ 7 सेंटीमीटर पर्यंत वाढून जवळपास 3 चौरस मीटर क्षेत्र व्यापतो. साधारणपणे 60व्या दिवसापासून या वेलाला बी धरणे सुरू होते. अमरवेलीमुळे पिकाचे 100% पर्यंत सुद्धा नुकसान होऊ शकते. विविध पिकांमध्ये जसे टमाटर पिकात 50 ते 75%, गाजर पिकामध्ये 70 ते 90% उत्पादन घट आढळून आली आहे. अमरवेल या परोपजीवी तणांचे नियंत्रण करण्यासाठी जगात अजूनपर्यंत हमखास उपाययोजना उपलब्ध नसल्यामुळे त्याचा बंदोबस्त करणे हे एक जिकिरीचे काम आहे. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करायचे झाल्यास एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता एकात्मिक तण व्यवस्थापनाद्वारे त्याचे नियंत्रण करणे अनिवार्य ठरते. यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि निवारणात्मक उपायामध्ये जैविक उपाय तसेच रासायनिक पद्धतीने नियंत्रण या सर्व बाबींचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. शेताच्या बांधावरील रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतावरील अमरवेल नष्ट करावा. अमरवेल असलेले शेणखत शेतात वापरू नये. तणविरहित बियाणे पेरणीसाठी वापरावे. शेतात किंवा पिकामध्ये नियमित सर्वेक्षण करून अमरवेल आढळल्यास ताबडतोब हाताने काढावा आणि वाळून नष्ट करावा. अमरवेलाचे यशस्वीपणे व्यवस्थापन करण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त भागातील किंवा गावातील सर्व शेतकरी बांधवांनी सामूहिकरित्या पुढाकार घेऊन सर्व उपाययोजना अंमलात आणाव्या.
1: कृषीवाणी कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात आला. आता पुनः प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण खोप्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतहो नमस्कार. श्रोतहो, मागील भागामध्ये आपण फ्रोझन शोल्डर व प्लांटार फेशियाटीस या आजाराबाबत माहिती विस्तृतपणे जाणून घेतली. या भागामध्ये आपण अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा असा सांध्याचा आजार आहे ज्यामध्ये हाडांचा रक्तपुरवठा कमी होतो व त्यामुळे हाडांचे नुकसान होते. अव्हॅस्क्युलर म्हणजे रक्तपुरवठा कमी होणे आणि नेक्रोसिस म्हणजे साध्या भाषेमध्ये सडणे. साधारणतः हा आजार कोणत्याही सांध्यानं होऊ शकतो, परंतु हिप जॉईंट म्हणजे आपल्या जांघेचा सांधा, खुब्याचा किंवा कुल्ल्याचा सांध्यामध्ये फार कॉमनली इन्व्हॉल्वमेंट असते. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसची कारणे बद्दल बोलायचं झालं तर काही जीवनशैलीमुळे देखील असं धोका वाढतो, जसं की जास्त प्रमाणात मद्यपान करणे व धूम्रपान करणे. तसेच कोणत्याही आजाराची, विशेषतः वात व त्वचेच्या आजारासाठी हायडोस स्टेरॉइड्स दीर्घकाळ घेतल्याने देखील अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईंटचा धोका वाढू शकतो. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप चे काही अपघातजन्य कारणे देखील आहेत. अपघात झाल्यानंतर हिप जॉईंटला काही मार लागला किंवा जांघेमध्ये काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झालं तर त्यामुळे सुद्धा तिथल्या हाडाचा रक्तपुरवठा कमी होतो. जर सांधा निघाला गेला, डिसलोकेशन झालं, तेव्हा देखील असा रक्तपुरवठा कमी होतो व अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा धोका वाढतो. इतर काही कारणे पाहायची झाले तर रेडिएशन थेरपी आहे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये किंवा इतर कारणामुळे जेव्हा रेडिएशन थेरपी केली जाते किंवा अवयव प्रत्यारोपणच्या ज्या शस्त्रक्रिया होतात किंवा ऑर्गॅन ट्रान्सप्लांटच्या ज्या शस्त्रक्रिया होतात, तसेच रक्ताचे काही विशिष्ट आजार जसं की सिकल सेल अनिमियामध्ये सुद्धा हा धोका निर्माण होऊ शकतो. आता याची जर काही लक्षणं बघायची झाली तर सांधे दुखी हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. सुरुवातीला वेदना सौम्य असू शकतात, परंतु जसं जसं आजारांचा टप्पा वाढत जातो तशा तशा वेदना तीव्र स्वरूपाच्या होतात. खाली मांडी घालून बसताना किंवा

0: उठताना, पायरी चढ उतार करताना, खाली शौचास बसताना किंवा उठताना खुब्याच्या सांध्यामध्ये वेदना सुरू होतात. दुखण्यामुळे सांध्याची हालचाल कमी होते व सांध्यावर सूज व कडकपणा म्हणजेच स्टिफनेस यायला लागतो. अवस्कुलर नेक्रोसिसचे निदान करण्यासाठी आपण रुग्णांची क्लिनिकल तपासणी किंवा बाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर किंवा गरज भासल्यास एक्सरे करावा लागतो किंवा MRI असतो किंवा CT स्कॅन असतो. एक्सरे, MRI, CT स्कॅन हे नेमकं अवस्कुलर नेक्रोसिसचा आजार कोणत्या टप्प्यात आहे, सांध्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, हाडांचा भाग किती खराब झालेला आहे किंवा सांधा खराब झाला आहे का, झीज झाली आहे का, हे पाहण्यासाठी आपण या सगळ्या चाचण्या करतो. वरील लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित अस्थिरोगतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा व उपचार घ्यायला हवेत. तर उपचाराबाबत बोलायचं झालं असेल तर अवस्कुलर नेक्रोसिस नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये आहे यावरून त्याचे उपचार ठरले जातात. किंवा AVNचा टप्पा कोणता आहे किंवा AVNची जी लक्षणे आहेत तर ती खूप सौम्य आहेत का की खूप जास्त आहेत का, यावरून आपण ट्रीटमेंट जे आहे, उपचार जो आहे ते ठरवला जातो. उपचारामध्ये विशिष्ट औषधोपचार फिजिओथेरपीचा समावेश आहे. हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीद्वारे सुद्धा विना ऑपरेशन या आजारावर उपचार करण्यात येतो. ज्या रुग्णांमध्ये औषधोपचार व फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायाम याद्वारे उपचार शक्य होत नाहीत अशा रुग्णांमध्ये ऑपरेशनद्वारे उपचार करता येतात. ऑपरेशनमध्येही विविध प्रकारचे ऑपरेशन्स आहेत, जसे की कोअर डिकम्प्रेशन म्हणजे हाडाला छिद्र पाडणे किंवा बोन ग्राफ्टिंग म्हणजे आपल्या शरीराचं चांगलं हाड काढून त्या भागात टाकणे किंवा ऑस्टिओटॉमी किंवा मग जेव्हा सांधा पूर्णपणे खराब होतो तेव्हा टोटल हिप रिप्लेसमेंटचाही उपचार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत खुब्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सौर ऊर्जेविषयीच्या लघुनाटिका आपण ऐकतो आहोत. आज आपण सूर्याची देणगी याविषयीची ही लघुनाटिका ऐकूयात. लेखन आहे धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सिवंदिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ऐकूयात लघुनाटिका सूर्याची देणगी. काय ग बाई, हा उकाडा, हा उन्हाळा म्हटलं की लाईटचं जाणं, गरमी होणं, छे छे छे छे, असह्य होतंय आता हे सगळं.
1: ऐ गाई, एकटीच काय बडबडते आहेस?
0: पूर्वी आता काहीही बोलू नकोस, माझा जीव त्रासलाय बरं का नुसता. या गरमीमुळं असह्य होतंय मला सगळं.
1: अगं बोलू नकोस, काय म्हणतीस मला? किती दिवसांपासून मी बाबांना म्हणते सोलार पॅनल बसूया बाबा, सोलार पॅनल बसूया, पण माझं कोण ऐकतंय ग?
0: सोलार पॅनल? मला काय ते बोलली नाहीस तू? हा ते काय आहे आता नवीन? उगीच आगाऊ खर्च नकोय हा आता.
1: अगं आई, बिलकुल आगाऊ खर्च नाही बघ, घरोघरी सोलार पॅनल बघतीस ना तू, ती काळाची आजची गरज आहे बघ. आणि आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे आणि या सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती होऊ शकते अगदी आपल्या घरी. आणि या सोलार पॅनलची सिस्टीम आपण आपल्या गच्चीवर बसवून घेतली ना की घरातील ही सगळी उपकरणं आपली आपली चालू शकतात.
0: काय काय सांगतेस काय तू पूर्वी?
1: मग
0: अगं कूलर, एसी, माझं मिक्सर सुद्धा चालेल ह्याच्यावर.
1: अगं हो आई, एसी, कूलर, मिक्सर सगळं चालेल बघ. आणि अधिक निर्माण झालेली वीज जी आहे का नाही, ती पण आपण बचत करू शकतो आणि ती विकू पण शकतो.
0: काय सांगतेस काय बाई. अगं मग हे सगळं असताना तुझे बाबा का मनावर घेत नाहीयेत? नक्कीच काहीतरी खर्चिक बाबा असणार बघ.
1: अगाई सुरुवातीला

0: फिटिंगसाठी थोडा खर्च करावा लागतो बघ, पण शासनाकडून अनुदान मिळतं यासाठी आपल्याला.
1: काय सांगते
0: मग. आणि पण एकदा का हे सोलार पॅनल बसवलं ना की आपण स्वतः वीज निर्माण करू शकतो बघ. आणि लाईट गेली ना तरी हा गर्मीचा त्रास कमी होईल आणि कमी खर्चात हे पॅनल आपण बसवू शकतो. म्हणजे हा विचार मी किती दिवसांपासून बाबांना सांगतेय, पण बाबा कुठे ऐकतात माझं.
1: म्हणजे पूर्वी आपल्याला ते वीज बिल भरण्याची मुळीच गरज नाही
0: ना. अगदी नक्कीच.
1: म्हणजे दीर्घकाळ मोठी बचत होईल की का. आणि सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण होणार म्हणजे शिवाय कुठलं प्रदूषण पण नाही.
0: अगदीच बघ. आणि पर्यावरण पूरक हा प्रकल्प आहे बरं काही, आणि कुठली हानी नाही, उपयुक्त आणि फायदेशीर आहे बघ ही वीज निर्मिती.
1: थांब, आता तुझ्या बाबांना आपण दोघेही म्हणूया, सांगूया, विनवूया की सोलार पॅनल आपल्या घरी बसवाच. अहो ऐकलत का, आम्हा दोघींना तुमच्या सोबत थोडस बोलायचं आहे.
0: हो बरं बाबा, या बरं इकडे.
2: आलो आलो आलो आलो, गोंधळ घालू नका. आलो हो, तुमच्या दोघींचा पूर्ण संवाद ऐकला बरं मी, आणि हो त्याच विषयी माहिती मिळवत होतो मी. आजच कामाला लागतो. काय
0: काय हो बाबा, मी कितीदा म्हणाले तुम्हाला पण माझं ऐकलं नाही हो तुम्ही.
2: ठीक आहे ठीक आहे, मला महत्व पटलं बरं. आता काम फत्य करून टाकूया, बसूया एकदाच सोलार पॅनल. चला लागूया कामाला. आता तर खुश.
3: श्रोते हो, आताच आपण सूर्याची देणगी याविषयी लघुनाटिका ऐकलेत. सहभाग होता सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तो श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. आज मात्र मला निरोप द्या. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र दुपार समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. मृदा आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. मृदा आणि जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचनाही होणार आहे. वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामध्ये 50% सवलत देण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. तसंच पुणे महानगरपालिकेच्या पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातल्या

मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय आज झाला. संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द करणं, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 सुधारणा करण्यास मान्यता, नाशिक जिल्ह्यातल्या अंबोली वेळुंजे प्रवाही वळण योजना प्रकल्पासाठी 49.26 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता, नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देणे आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेनूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद केले आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली, वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा, तसंच सजावटीचे दिवे, फ्लेक्स, बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा, डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यात मतदार यादीच्या एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,64,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001

0: परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित युडीएफच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 होणार आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यानं पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. राज्याच्या काही भागात उन्हाची काहिली आहे तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहरातही मध्यरात्रीनंतर हलक्या पावसाच्या सरी बरसल्यानं वातावरणात गारवा आला. मात्र या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. काही ठिकाणी फळगळ मोठ्या प्रमाणात झाल्यानं आर्थिक नुकसानाची भीती व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काल संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी बरसत होत्या. हवामान. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह मराठवाड्यात पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव इथं आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: नमस्कार, मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमच्या दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आपण ऐकू शकता आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता आम्ही प्रारंभ करत आहोत. आमच्या दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी ठीक 5 वाजता.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढे सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतींवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्यं आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 5:02 आणि 17 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म अंतर्गत ऐकूयाच शास्त्रीय वाद्यसंगीत. विदुषी झरीन शर्मा यांचं सरोदवादन. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. यांना तबला साथ केली आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांनी. ऐकूया विदुषी झरीन शर्मा यांचं सरोदवादन राग पटदीप.

विदुषी झरीन शर्मा यांचं सरोदवादन श्रोतेहो आपण ऐकलं. राग पटदीप विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. यांना तबला साथ केली होती पंडित राजेंद्र अंतरकर यांनी. याबरोबरच शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आता इथेच संपवित आहोत. आज नादब्रह्म अंतर्गत आपण शास्त्रीय वाद्य संगीत ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोतेहो आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, इतिहास हा भविष्याचा आरसा असतो असं म्हणतात. या आरशाकडे आपण ज्या नजरेने पाहू त्याप्रमाणे आपल्याला प्रतिमा मिळत असते. खर तर इतिहासातून मिळणाऱ्या प्रेरणा या वर्तमानातील परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि भविष्यातील वाटचालींसाठी प्रेरणादायी ठरतात. आपण इतिहासात डोकावून बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अनेक इतिहासवीरांनी प्रचंड मोठा असा प्रेरणादायी इतिहास निर्माण केलाय. आणि त्यातीलच एक इतिहासवीर म्हणजे धर्मवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. दिनांक 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं. त्यामुळे राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. ते अत्यंत देखणे आणि शूर. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण शंभूराजांना लहान वयातच कळल्या तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी 9 वर्षांच्या शंभूराजांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेलं होतं. हळूहळू शंभूराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज होत गेले. 16 जानेवारी 1681 साली छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 1682 साली औरंगजेबाने स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचं सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होतं. परंतु संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाती झुंज दिली. मित्रांनो, संभाजी महाराज हे धाडसी आणि हजरजबाबी. राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहित दक्षता या सगळ्या बाबींमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर होता हे आपल्याला दिसतं.

त्याचप्रमाणे त्यांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा उमटलेला आढळतो. अशा या थोर धाडसी शूर छाव्याचं म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं 11 मार्च 1689 रोजी दुःखद निधन झालं. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त नागपूर आकाशवाणीतर्फे त्रिवार नमन.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युग आणि कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूया ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: त्याही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा. सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेध विश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. मित्रांनो, भारतीय हवाई दल IAF आणि DRDO 7 आणि 8 मे 2026 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीजवळ टॅक्टिकल ॲडव्हान्स रेंज ऑगमेंटेशन तारा या ग्लाइड वेपनची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. तारा हे एक स्वदेशी किफायतशीर मॉड्युलर किट आहे जे पारंपरिक अनगायडेड बॉम्बचे रूपांतर उच्च अचूकतेच्या प्रिसिजन गायडेड दारुगोळ्यात करतं. ही प्रणाली संहारकता वाढवते ज्यामुळे विमानांना शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालींना चुकवून लांब अंतरावरून बॉम्ब टाकता येतात. यानंतर SpaceX ने 7 मे 2026 रोजी दक्षिण टेक्सासमधील स्टार बेस येथे Virgin 3 अर्थात V3 सुपर हेवी बूस्टर 19 ची 33 इंजिनांची संपूर्ण कालावधीची स्टॅटिक फायर चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली, जी संभाव्यतः मे महिन्याच्या मध्यात प्रक्षेपित होणाऱ्या आगामी फ्लाईट 12 साठी एक महत्वपूर्ण टप्पा आहे. या V3 बूस्टरमध्ये वाढीव शक्तीसाठी सुधारित रॅप्टर इंजिने आहेत आणि चाचण्यांनी त्याच्या उड्डाणासाठीच्या सज्जतेची पुष्टी केली आहे. यापुढे सर डेव्हिड ॲटनबरो, एक सुप्रसिद्ध ब्रिटिश प्रसारक आणि निसर्गतज्ञ, यांनी 8 मे 2026 रोजी त्यांचा 100वा वाढदिवस साजरा केला. BBC मध्ये 7 दशकांपेक्षा जास्त काळ पसरलेल्या त्यांच्या कारकिर्दीत ते निसर्गाच्या जगासाठी जागतिक आवाज बनले आहेत. उत्सुक वन्यजीव प्रस्तुतकारापासून ते हवामान कृतीचे एक प्रभावी पुरस्कर्ते होण्यापर्यंत त्यांचा हा प्रवास राहिला आहे. मित्रांनो, मे महिन्यातला दुसरा रविवार अर्थात 10 मे रोजी जगभरात मदर्स डे उत्साहात साजरा केला गेला. तर मंडळी, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेध विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार.

0: आत्ताचा पण सन्मती अडावत करी ह्या आपल्या मैत्रिणीसोबत ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत. आता ऐकूया वेगळ्या वाटा या मालिके अंतर्गत अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाला घेऊन आलेलो आहोत जो तुमच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. तुम्हाला माहिती आहे का, तुमची हस्ताक्षर शैली म्हणजेच आपली हँड रायटिंग स्किल हे फक्त कागदावरचे काही शब्द नसून ते तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि स्वभाव सांगणारा एक आरसा आहे. हो, मी अगदी खरं बोलतेय बरं का. आज आपल्यासोबत आहेत याच क्षेत्रातील तज्ज्ञ ग्राफोलॉजिस्ट श्री सतीश चावजी सर. ते आपल्याला आपल्या हस्ताक्षरातील दडलेले रहस्य उघडणार आहे. सर, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय.
2: ग्राफोलॉजी म्हणजे टू ग्राफ म्हणजे लिहिणे, लॉजी म्हणजे त्याचा अभ्यास, म्हणजे आपण जे लिहितो त्याचा जे हँडरायटिंग आहे आपण त्याचा अभ्यास करतो त्याला ग्राफोलॉजी म्हणतात. ज्यातनं आपण व्यक्तित्व माणसाचा स्वभाव त्यांच्या सवयी या सगळ्या आपण त्यातनं पाहू शकतो.
1: ग्राफोलॉजी मधून आपला स्वभाव कळतो असं म्हणायला हरकत नाही.
2: हरकत नाही,
1: पण असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं.
2: नाही, बरोबर आहे ना मॅडम. कसं आहे की ग्राफोलॉजी ही थॉट प्रोसेस आहे, म्हणजे आपण जो विचार करतो. जसं आपल्याला एखाद्या वेळा राग आला असेल आणि तुम्हाला मी लिहायला सांगितलं, तुमचं लिहिताना तुमचं प्रेशर वाढेल किंवा प्रेशर एवढं वाढेल की तुमचं कागद सुद्धा फाटून जाईल.
1: हो, अगदी
2: बरोबर आहे. तर प्रेशर वाढलं तुमचं लिहिण्याचं, तर त्यातनं मला कळतं की हा माणूस थोडा रागीट स्वभावाचा आहे, किंवा प्रेशर कमी असेल तर समजतो की हा मवाळ स्वभावाचा माणूस आहे. तर प्रेशरहून सुद्धा माणसाचं व्यक्तिमत्व तुम्हाला कळू शकतं. असे अनेक पैलू आहेत, हा एकच पैलू नाही आहे. ओव्हरऑल जर पाहिलं गेलं पूर्ण अल्फाबेट 26 अल्फाबेट याच्यामध्ये काही ना काही लपलेलं आहे.
1: पण अल्फाबेट जसं तुम्ही म्हणालात, ते मोठे अल्फाबेट्स असतात आणि स्मॉल अल्फाबेट्स असतात, तर त्यावर पण अवलंबून असतं का.
2: कसं आहे की आपण जेव्हा रायटिंग करतो तेव्हा इंग्लिशमध्ये तर आपण स्मॉल लेटर्स यूज करतो. आता याच्यामध्ये कसं एक पेज कन्सेप्ट आहे, ज्याच्यात अप्पर झोन, मिडल झोन आणि लोअर झोन. ठीक आहे, जी जे वाय झेड पी क्यू हे जे शब्द आहेत हे मिडल आणि लोअर झोनचे आहेत. ठीक आहे, जसं ए मिडल आणि अप्पर झोनचं आहे. तर नॉर्मली आपण कॅपिटल वापरतच नाही आपण लिहिताना, फक्त जेव्हा

0: नाऊन वगैरे आलं त्याला आपण कॅपिटल घेतो आपण. अदरवाईज आपली डेली जी एनर्जी असते ती म्हणजे स्मॉल लेटर्स. तर स्मॉल लेटर्स वरूनच आपण पाहत असतो की यांचे व्यक्तित्व काय आहे.
1: कोणी कोणी लिहिताना असं डाव्या बाजूला लिहितात किंवा कोणी कोणी उजव्या बाजूला स्लॅन्ट झालेलं लिहितात, कोणी कर्सिव पण लिहायचं असेल तरी सरळ लिहितात, तर त्याचा पण काही प्रभाव होतो?
0: वा वा, प्रश्नच नाही. कसं असतं की पेज कन्सेप्ट मध्ये समजा आपण पेज घेतलं एक आणि त्या पेज मध्ये समास असतो चारी बाजूनी, वरचा समास खालचा समास लेफ्ट अँड राईट दोन्हीकडचा. आता लिहित असताना समजा एखादा लेखक ज्याला आपण जो लिहितो आपण लेखक म्हणू आपण त्याला, जर तो खूप डावीकडे लिहित असेल तर तो रूटशी कनेक्टेड आहे. जे तो कुठेही बाहेर गेला नोकरीच्या निमित्ताने परदेशात जरी गेला तर तो आपल्या इंडियामध्ये येऊन माझं घर माझं गाव असंच बोलत, माझी आई माझी आजी आजोबा माझी बहीण भाऊ हेच बघेल तो. समजा हा राईट मी लिहिणारा असला तर त्या ठिकाणी हा फ्युचरिस्टिक असतो, त्याला नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्याला काही काहीतरी कामगिरी करण्याची इच्छा असते. आणि जे वरतून म्हणजे वरचा जो समास आहे खालचा समास आहे, जर वरपासून खालपर्यंत लिहित असेल तर असा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझी असतो, याचे कामं सक्सेसफुल होतील याची गॅरंटी नाही, कारण याला नियम नाही आहेत. हा नियम पाळत नाहीये, कारण नियम पाळणं आवश्यक आहे. लिखाण सुद्धा तसे नियम आहेत की कशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे. आणि कसं आहे की आपल्याला जे अल्फाबेट शिकवले आहेत तसं आपण लिहित नाही, प्रत्येकाचे अल्फाबेट वेगवेगळे आहेत. आता एखादा अल्फाबेट घेऊन सांगतो उदाहरणाचं मी की आता मी अल्फाबेट ए काढला त्याला समजा स्टार्टिंग स्ट्रोक आहे, ठीक आहे. एखादा अल्फाबेट घेतला मी हे नॉर्मली घेत असतो प्रत्येकाच्यामध्ये, इंटरनल स्ट्रक्चर जर डिस्टर्ब झालं असेल तर असे लोक जे आहेत ज्यांचं इंटरनल स्ट्रक्चर लेफ्टकडनं डिस्टर्ब झालं आहे तर असे लोक महिलांविषयी म्हणजे अबाउट अपोजिट सेक्स ते चिडखोर असतात.
1: अच्छा,
0: ठीक आहे. आणि ज्यांचं राईटला लूप आला असेल तर असे लोक पुरुषांविषयी म्हणजे हेटफुल असतात, तर त्याच्यामध्ये हा ट्रेट आढळतो. आता या ए मध्ये बरेचसे लपले आहेत असं एकच नाही. कसं की रेफरन्स मध्ये आपल्याला सांगतात ना की कुठे काय लपलंय, कारण ओव्हरऑल आपण रायटिंग बघत असतो. आता जसं मी ओपन ए म्हटला किंवा ओपन ओ म्हटला किंवा ओपन जी म्हटला, असे बरेचसे लेटर्स ओपन होतात तर त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. आणि याशिवाय तुमचं जे रायटिंग असतं जसं तुम्ही अल्फाबेट लिहित असतात तर त्यावेळेला तुमचं अँग्युलर रायटिंग जर तुम्ही करत असाल, गार्डलाईन लिहित असाल किंवा आर्केड, असे तीन प्रकार प्रमुख प्रकार आहेत. तर जो अँग्युलर रायटिंग करतो तो नॉर्मली तापट स्वभावाचा असतो. तापट इन द सेन्स की तो चिडका आहे रागीट असं नाही, त्याला परफेक्शन हवं असतं असं म्हणायला हरकत नाहीये, ठीक आहे. आणि हा डिसिप्लिन असतो. जे लोक गार्डलाईन देतात म्हणजे फुलांची माळ जशी असते तसं जर लिहित असतील तर हे लोक मवाळ असतात, या लोकांना कोणीही युज करू शकतं, म्हणजे यूज अँड थ्रो यांचा जास्ती होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशा लोकांना आम्ही सजेस्ट करतो की त्यांनी व्यवसाय करू नये, कारण व्यवसाय जर केलं की त्यांची फसवणूक होण्याचे चान्सेस जास्ती असतात.
1: पण हे मग भावना सगळ्यात समजून येतात असं म्हणायला हरकत नाही आपल्या.
0: सगळ्यात
1: सिग्नेचर ही जी असते ही आपलं भविष्य घडवते असं म्हणतात, तर सिग्नेचर कशी असायला हवी?
0: आता कसं आहे सिग्नेचर मध्ये चार अस्पेक्ट आहेत, तुम्ही तुमची आई तुमचे वडील आणि तुमचा समाज, हे सगळे त्यात कव्हर झाले पाहिजे. आता बऱ्याचशा सिग्नेचर ज्यांना फॅन्सी बघितल्यात मी, म्हणजे माझ्याकडे जेवढे येतात आणि ते अगदी छान अगदी इतक्या म्हणजे तावानी काढतात सिग्नेचर ती, की त्यांना वाटतं की मी केलेली सिग्नेचर बेस्ट आहे. आणि त्यात व्हेरिएशन येत असतं, म्हणजे एकच सिग्नेचर म्हणजे राहत नाही, दोन तीन चार सिग्नेचर त्यांच्या होऊन जातात थ्रू आउट त्यांच्या त्या स्पॅनमध्ये. तर मी त्यांना सांगतो की तुमचं जे तुम्ही हे जे करता सिग्नेचर जे करता तर ते करत असताना तुमचं अल्फाबेट जे आहे ते क्लिअरली आलं पाहिजे. आणि तुमचं पहिलं जे पर्सनल प्रोनाऊन आय हा केव्हाही मोठा निघाला पाहिजे, म्हणजे तुमचं जे नाव असेल जर माझं नाव सतीश आहे तर माझा एस मी मोठा काढला पाहिजे आणि बाकीचे अक्षर जे आहे त्या तुलनेमध्ये 50% किंवा त्याहून लहान काढले पाहिजे.
1: अच्छा,
0: हे तर महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट अंडरस्कोर द्यावा की देऊ नये हे डिपेंड्स अपॉन युअर हँडरायटिंग, म्हणजे तुमचं हँडरायटिंग कसं आहे त्यावर डिपेंड करतं की अँड डॉट्स, ते डॉट्स मी कुठे द्यावेत आणि कशा करता द्यावेत त्याला पण मिनिंग आहे, हा एक वेगळा विषयच आहे.
1: अच्छा, सिग्नेचर काढताना काही अल्फाबेट्स खाली येतात काही वर येतात मग ते कटल्या जातात आपण लाईन काढतो तर ते योग्य आहे?
0: नाही, तुमची सिग्नेचर कट व्हायलाच नको.
1: अच्छा,
0: आणि कोणाची सिग्नेचर तुमचा खोडखाड असेल तर त्यात सुसाइडल टेंडन्सी पण राहू शकते, इट डिपेंड त्यांनी कशी केली आहे ती. आणि काही काही लोक सिग्नेचर करून खालती रेष ओढतात ती मागे रेष घेऊन पुन्हा पुढे येतात, तसं पण करू नये.
1: पण मग सर या सगळ्यातनं जर कोणाचं चुकीचं असेल काही तर त्याला त्यातनं बाहेर निघता येतं का?
0: हो, का नाही निघतात. जर तुम्ही ग्रॅफोथेरपी केली, कसं आहे मॅडम की 21 डेज 42 डेज आणि 90 डेज एवढी प्रॅक्टिस करावी लागते. 21 डेज जे आहे ते कशा करताय की तुम्हाला ती सवय व्हावी, ठीक आहे. त्यानंतर ते तुमच्या थॉट प्रोसेस मध्ये गेलं पाहिजे, कारण हा कसं आहे की सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड हा विषय जो आधारित आहे याचा मेन जे आहे ते सबकॉन्शियस माइंड आहे. म्हणजे आता आपण कॉन्शियस आपल्याला माहिती आहे पण सबकॉन्शियस माइंड हे 24 तास तुमचं जिवंत असतं, जसं श्वास घेणे पापणी आपण लवतो तर हे जे प्रकार आहेत हे सबकॉन्शियस माइंड होत आता जाणवत पण नाहीये. सबकॉन्शियस माइंड वर हा विषय जो आहे तो आधारित आहे, तर म्हणजे थॉट प्रोसेस, ठीक आहे ना. आता आम्ही जेव्हा रायटिंग बघतो तर आम्हाला ते जाणवतं की हा कुठल्या कॅटेगरीत बसणार आहे आणि जे ट्रेट आहे ते काय इतके बिघडतात आहेत. फॉर एक्झाम्पल रायटिंग करत असताना तुमचा झिगझॅग येत असेल, कर्व फॉर्म होत असतील, म्हणजे कॉनकेव्ह किंवा कॉन्व्हेक्स जर कर्व फॉर्म असतील, ज्यांचे कर्व असे येतात म्हणजे कॉन्व्हेक्स म्हणून पण आहे सध्या, म्हणजे खालतून भाग उथळ आहे असं आपण

0: बघितलं तर ही व्यक्ती कुठलंही काम करत असताना म्हणजे कुठलंही काम करायला दिलं की इलेक्ट्रिकचं बिल तू भरायला जा तर हा जोपर्यंतची डेट येत नाही तोपर्यंत बिल भरणार नाही. त्याकरता तो लाख शिव्या खाऊन घेईल लोकांच्या बोलणे ऐकून घेईल पण तरी पण तो पण याची खासियत अशी आहे की हा जाऊन तो वेळेत काम करेल मग वादळ उद्या पाऊस उद्या काही उद्या तो काम ते पूर्ण करेल. पण हा जर कॉन्व्हेक्स असेल तर हा माणूस काम करणारच नाही. कॉन्क्यूज झाला असेल तर इट्स ओके हे चालतं की हा माणूस काम करेलच. म्हणजे तुम्हाला पण आपली मुलं ओळखायची आहेत आपल्या हॅबिट्स ओळखायची आहेत स्त्री आहेत नवऱ्यांना ओळखायचं आहे तर त्याच्याकडे शास्त्र चांगलं आहे किंवा नवऱ्याला पण बायको ओळखायची आहे त्याच्याकरता पण चांगलं शास्त्र आहे. म्हणजे तुम्ही कसं की एकमेकांना अचूक पाहू शकता आणि आपल्यातल्या उणीवा काय आहेत त्या आपण काढू शकतो आणि ग्रॅफोथेरपी करून त्या आपण सुधारू शकतो.
1: पण याच्यामुळे आजकाल आपण बरेच बघायला मिळतो की डिवोर्स केसेस खूप वाढलेले आहेत म्हणजे नातेसंबंध टिकणं फार कठीण झालेलं आहे.
0: बरोबर आहे.
1: तर या ग्रॅफोलॉजीचा या गोष्टींमध्ये पण उपयोग होऊ शकतो.
0: बिलकुल होऊ शकतो. आता बघा कसं आहे माहिती का की ग्रॅफोलॉजी हा सुद्धा एक अँगल आहे. आता हळूहळू लोकांना समजतोय. आता मी बरेचदा सांगतोय मी की तुम्ही हँडरायटिंग मॅच करा. कसं असतं की मी तुम्हाला जसं म्हणतो स्लांटचा विषय तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला हा अल्फाबेट ए सांगितला जो इंटरनल स्ट्रक्चर समजा डिस्टर्ब असेल तर या ठिकाणी भांडणं होणारच. तर हे जे वाद विवाद छोटे मोठे तर यातून तुम्हाला जाणवतील. पण समजा जर तर इंटरनल स्ट्रक्चर जास्त डिस्टर्ब झालं असेल या ठिकाणी तर हे वाद विकोपात जातात. त्याच्याकरता दुसरं एक ट्रेट असं आहे की रायटिंग करत असताना जर स्लांट ज्याला म्हणतो आपण की लेफ्ट म्हणजे स्लांटिंग टुवर्स लेफ्ट स्ट्रेट किंवा राईट जर समजा एखाद्या दोघांपैकी मेल किंवा फिमेलचं जर रायटिंग समजा जर स्लांट बिघडलं असेल तर त्यांचं जमणारच नाही कारण कुठेतरी ती रेषा जाऊन मिळाली पाहिजे. म्हणजे हा जो स्पॅन आहे हा त्यांना मिळायला पाहिजे एकमेकांना समजून घेण्याकरता. इथे ज्या ठिकाणी अँगल मिळत असेल त्या ठिकाणी त्यांचं कुठेतरी सुधारण्याची शक्यता आहे. जर समजा एखादा स्लांट लेफ्टला आणि एखादा राईटला आहे तर त्यांच्या मध्ये डायव्हर्शन चान्सेस जास्ती असतात. म्हणजे आम्ही पाहिले आहे त्याचे.
1: अच्छा.
0: म्हणजे या ठिकाणी आम्ही जेव्हा चेक करतो तर त्यावेळेला जाणवतो की हे बघायला हवं होतं. म्हणजे माझ्याकडे येणारे क्लायंट्स मी म्हणजे सांगतो आमचं पटतच नाही. मी म्हटलं तुम्ही रायटिंग करा कुठे. आता माझ्याकडे मी शाळेचं काम करतो माझ्या पुस्तकांना सप्लायचं काम होतं माझं. त्यावेळेला पूर्ण भंडाराची शाळेचे प्रिन्सिपल डायरेक्टर सगळे माझ्याकडे आले होते. आल्यानंतर ते म्हणे आमच्याकडे पैसाच नाही हो सर म्हणे. आणि त्यांनी जेव्हा रायटिंग केलं मी त्यांना लगेच म्हटलं की मॅडम मी पैसा नाही असं होऊ शकत नाही. कसं काय म्हणतो तुम्ही रायटिंग सांगते मला. तर हे तर दिसतं त्याच्यामध्ये.
1: अच्छा.
0: म्हणजे मनी मनी जो तुमचं आर्थिक स्थिती कशी आहे हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते ग्राफिक तुम्हाला काम करते. कसं की अल्फाबेट वाय आहे. अल्फाबेट वायचा खालचा लूप हा लूप काढत असताना तुम्ही लूप कसा काढलाय यावर डिपेंड करतो तुमची इकॉनॉमी कशी आहे हा एक भाग झाला. ती मोठी असेल तर बॅगेजेस किती आहेत कर्ज किती तुमच्यावरती ते पण दिसतं. वाय आणि जी हे दोन अल्फाबेट असे आहेत कारण की ते लोअर झोनचे आहेत. लोअर झोन म्हणजे तुमची जी अपेक्षा असते की मी जीवनामध्ये काय करायचं आणि त्याकडे तुम्ही धडपडत असता आणि त्याकरता तुम्ही नाना विविध प्रकारे तुम्ही मार्ग निवडता. पण ते सगळे मार्ग चांगलेच असतील असं काही महत्वाचं नाहीये. तर ते तुमच्या हँडरायटिंगमध्ये दिसणार की तुम्ही काय करताय.
1: सर आता हे सगळ्या भावनेंचा इमोशन्सचा सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला नातेसंबंधांचा पण विचार केला पण एखाद्या जर तरुणाला आपलं करिअर निश्चित करायचं असेल तर त्याच्या हँडरायटिंगवरून कळतं का की तो कुठल्या करिअरमध्ये जाऊ शकतो.
0: हो. कसं असतं की ज्यांचे हँडरायटिंग कसं असतं की आम्ही एक फॉन्ट ठरवलाय की कुठल्या साईजला ते असायला पाहिजे हँडरायटिंग. आज समजा एखादं हँडरायटिंग मोठं आहे खूप मोठं आहे तर असा व्यक्ती जो आहे तो नॉर्मली तो जॉबच करतो.
1: अच्छा.
0: ठीक आहे. ज्यांचे अक्षर बारीक असतात ते सायंटिस्ट म्हणजे तत्सम सेवेमध्ये जातात ते लोक. आणि ज्यांचे रायटिंग करत असताना अप्पर झोन जर मोठा असेल तर ते जे इंटेलिजंट काम असतात जे डोक्याचे काम आहेत जे डॉक्टर्स आर्किटेक्ट असे ते काम करू शकतात की ज्यांना इमॅजिन करायचं आहे की एखादी जागा आहे आणि त्यांनी बिल्डिंग बांधायची ती त्या जागेमध्ये बेस्ट कशी करता येईल तर ते तो करू शकतो. म्हणजे त्याला म्हणतात की हा जो अप्पर झोन आहे अप्पर झोन त्याला वरचा झोन म्हणतो हा तर हा झोन मोठा असला पाहिजे लिहिताना. आता कसं आहे की आपलं हे ऑडिओ असल्यामुळे कसं कळणार नाही म्हणजे श्रोत्यांना पण कन्फ्युजन होईल. जर तुम्ही गुगल केलं तर बरीशी माहिती आहे या विषयावरती आता केव्हा नाही आहे त्यात पण तुम्ही पाहू शकता की अप्पर झोन म्हणजे काय मिडल झोन म्हणजे काय आणि लोअर झोन म्हणजे काय. लोअर झोन मधले अक्षर कसे असले पाहिजे मिडल झोन मध्ये अक्षर कसे असले पाहिजे अप्पर झोन मध्ये अक्षर कसे काढावेत आपले अक्षर कसे आहेत आणि आपण ते कसे लिहितो आहोत. मग त्याच्यामध्ये कसं आहे की आमचे काही सिद्धांत आहे आम्ही त्या सिद्धांतात त्याला बसवतो आणि त्यानुसार जर लिहिलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगलं एक कलाटणीच मिळेल चांगली बियॉन्ड युअर इमॅजिनेशन.
1: सर काही काही लोकांचे जेव्हा आपण अक्षरं बघतो ते अक्षर इतके सुरेख असतात की आपल्याला ते बघूनच प्रसन्न वाटतं पण काही लोकांचे अक्षर असे असतात की काहीच कळत नाहीये असंही असतं. तर त्या लोकांचा स्वभाव खूपच छान किंवा खूपच वाईट असा ठरू शकतो का.
0: बघा अक्षर चांगले असणं खूप चांगले असणं हे पण चांगलं नाहीये कारण एखादी गोष्ट खूप चांगली असतं पण चांगलं नसतं. आणि एखाद्याचे अक्षर खराब आहे म्हणून तो खराब असतो असं पण नसतं.
1: बरोबर.
0: ठीक आहे. आता तो लिहितो कसं आहे जर समजा तुम्हाला लिहिताना जाणवतं की हे अक्षर घाबरट आहेत.

0: स्लो रायटिंग स्लो झालं आहे किंवा लिहिताना असा क्रॅम्प येतो ना हातामध्ये असं जाणवलं तर समजायचं की हा भित्रट आहे घाबरट आहे. तो किती हिंमत दाखवत असेल तरी पण तो आतून पूर्ण पोखरलेला आहे की त्याला भीतीने तो पूर्ण पोखरलेला आहे तो. तर ते तुमच्या हँडरायटिंग मध्ये जाणवत ते. जर त्यांची अक्षरं समजा एक साधारण 3 mm 4 mm असतील तर ते ऍव्हरेज असतात ते. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅफोथेरपी करून तुम्ही ते सुधारू शकता ते. म्हणजे त्याला जे करायचं असेल ज्या जसं आता माझ्याकडे काही लोक येतात त्यांच्या कोणाला आजकाल तर कसं आहे की JEE NEET याच्यावर जास्ती फोकस आहे सगळ्यांचा. आता जे मुलं नीट करू शकत नाहीत त्यांना सुद्धा आई वडील जबरदस्तीने किंवा मग त्यांनी केलंय म्हणून करावं म्हणून ते टाकतात असे माझे अनुभव आहेत. ते पर्यंत जेव्हा त्यांचं हँडरायटिंग बघतो कारण मी एक फॉर्म भरतो ज्यावेळेला त्यांच्याकडनं तर तेव्हा मला लगेच कळतं करणार आहे की नाही.
1: अच्छा
0: ठीक आहे. आता आपल्याला त्यांना म्हणता येत नाही कारण आई वडिलांचं प्रेम असतं. तसंच तुम्हाला मी पुन्हा एक सांगतो मी की जसं अल्फाबेट आर आहे आता आर काढत असताना आपण तो काढला असेल पक्ष्यासारखा ज्याला खालतून गोल आलाय. ठीक आहे. आता हा जो आहे याच्यामध्ये गुड क्वालिटी आहे आणि पण याचं जे एक्सेप्टन्स आहे समाजामध्ये ते ऍव्हरेज असतं म्हणजे खूप असेलच असं काही गरजेचं नाही आहे. दुसरा आपण आर काढल्या पक्षासारखाच पण त्याचं लूप फॉर्मेशन आहे ते कमी आहे लूप छोटा आहे त्याचा. तर असे जे आहे त्यांना जे शिकवलं तेवढं

0: बीट आर आहे. आता आर काढत असताना आपण तो काढला असेल पक्ष्यासारखा, ज्याला खालतून गोल आलाय. ठीक आहे. आता हा जो आहे याच्यामध्ये गुड क्वालिटी आहे आणि पण याचं जे एक्सेप्टन्स आहे समाजामध्ये ते ऍव्हरेज असतं, म्हणजे खूप असेलच असं काही गरजेचं नाही आहे. दुसरा आपण आर काढला पक्ष्यासारखाच, पण त्याचं लूप फॉर्मेशन आहे ते कमी आहे, लूप छोटा आहे त्याचा. तर असे जे आहे त्यांना जे शिकवलं तेवढंच तो करणार. म्हणजे कशा करता की फक्त परीक्षेत पास झालं पाहिजे, विषय संपला त्याचा. ठीक आहे. आणि पण हे पण लोक वेल ऍक्सेप्टेड असतात कारण फॉलोअर असतात ते. जर आर रेष काढून रिट्रेस केला असेल तर यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नसते. ठीक आहे. आणि आर जर आपण आता याला काय म्हणता येईल की हा आर काढल्यानंतर ज्याला आपण एक अँगल फॉर्म करतो,
1: दोन लूप,
0: दोन लूप म्हणण्यापेक्षा आपण याला दोन हाफ सर्कल जे काढतो आपण, दोन म्हणजे आर काढून वरती लिहिल्यानंतर श्री काढतो म्हणून, तसं करताना जर दोन हाफ सर्कल काढले. ठीक आहे. आता श्रोत्यांना कळेल तुम्ही काय सांगतोय ते. एक रेष आपण श्री करता जी काढतो तीच खालती आणून पुन्हा हाफ सर्कल आणि परत एक हाफ सर्कल काढला आपण, त्यात जर अँगल फॉर्म झाला, अँगल फॉर्म झाला असेल तर असे जर लोक असतात हे लोक सोशल असतात संबंधामध्ये, ज्या ठिकाणी अँगल फॉर्म झालेला नाहीये, ज्यांच्यामध्ये अँगल फॉर्म झालाय तर ते लोक चिडके असतात आणि हे कसं की क्रिटिसाइज करतात. मग असे आर काढणारे जर तुमचा स्टुडंट असेल तर त्यांनी दुसरा आर काढावा, म्हणजे पक्षासारखा पण ज्याचा लूप लहान आहे असं आर काढावं.
1: सर, जाता जाता आमच्या तरुण मंडळीला तुम्ही काय संदेश द्याल?
0: मला हे सांगावं वाटेल की ग्रॅफोलॉजी हा जो विषय आहे हा प्रत्येकाने शिकण्याचा प्रयत्न करावा सगळ्यात पहिले, एवढ्या करता की आताचं जग फार फास्ट चाललं आहे आणि आता जे कुठे आता नोकरी करणार तर जे कोणी तुम्हाला नोकरी ठेवणार म्हणजे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर, तर त्या ठिकाणी तुम्ही स्किल्ड असायला पाहिजे. आता स्किल डेव्हलप करण्याकरता तुम्हाला तुमचं हँडरायटिंग हे तुम्हाला महत्वपूर्ण ठरणार आहे आणि हा अँगल आपल्या जीवनामध्ये आहेच आणि याची जाणीव ठेवून तुम्ही ते शिकावं. आणि जर समजा तुम्हाला हे शिकायचं असेल तर नागपूरातच माझी संस्था आहे, तुम्ही ते शिकू शकता. आणि कुठे जर समजा तुम्हाला याचं वर्कशॉप हवं असेल तर आम्ही ते फ्रीली अवेलेबल करतो. ते एवढ्या करता की याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तुमच्यापर्यंत हे ऑडिओ व्हिडिओ या पद्धतीने पोहोचावं ही माझी मनस्वी इच्छा आहे.
1: नक्कीच. तर मित्रांनो, आज आपण ग्रॅफोलॉजीच्या माध्यमातून आपल्या हस्ताक्षरातील कितीतरी गोष्टी जाणून घेतल्या. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला खूप अमूल्य असं मार्गदर्शन केलं. तुमचे नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण वेगळ्या वाटा या मालिकेअंतर्गत अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा युव आणि कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्रांद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युववाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा

मध्यम लहरी 537.6 मीटर ससस 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी यावर आपण ऐकू शकता. संध्याकाळचे ठीक 6 वाजता आहेत. 6 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 6:05 इंग्रजीतील बातम्या आपण ऐकू शकाल. या हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 6 वाजता हिंदीतील बातम्या आणि 6:05 इंग्रजीतील बातम्या.

0: home for 2 days in a week. U.S. President Donald Trump and his Chinese counterpart Xi Jinping today held talks in Beijing. Both leaders stressed on cooperation over confrontation, despite tensions over trade, technology and regional security. The meeting marked Trump's first visit to China during his second stint of presidency. According to the White House, the two sides agreed that the Strait of Hormuz must remain open to support the free flow of energy. Benchmark domestic equity indices surged over 1% today, led by broad-based buying across most sectors. The Sensex gained 790 points to close at 75,399. And that is the end of this news bulletin.
1: मध्यमधारी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे हे कार्यक्रम
2: नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाचं वेळापत्रक जारी. राज्यात 30 जूनपासून प्रारंभ. उद्योग विभागाकडून 1,14,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार. 8,000 रोजगाराच्या संधी. राज्य सरकारकडून शेंगदाणा तेल तसंच मोहरीचे तेल वापरायला प्राधान्य. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी. छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन. आणि मराठवाड्यात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक आज जाहीर केलं. त्यानुसार महाराष्ट्रात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,64,413 मतदारांची नोंद आहे. मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8,767 पदांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामध्ये 50% सवलत, संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी, राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 सुधारणा करण्यास मान्यता, नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान आदी निर्णयांवर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड समवेत 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार आज झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पामुळे राज्यात तब्बल 8,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या सामंजस्य करारामुळे मुंबई महानगर प्रदेशात इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क आणि AI कॉम्प्युट हब उभारला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर आधारित असेल. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा 8,000 तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाप्रमाणे राज्य सरकार पुढचे 6 महिने मोठे शासकीय कार्यक्रम आयोजित करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,
3: माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिम्बॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणून आम्ही आता आमचे कॉन्व्हॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत. सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे इंधन बचत कशी करता येईल, परकीय चलन बचत कशी करता येईल, हाही आमचा प्रयत्न असेल. विशेषतः शासकीय आयोजन जे आहेत आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत.
2: आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून शासकीय उपहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला प्राधान्य दिलं जाणार आहे. कोणत्याही कारणांसाठी वाहन फेऱ्यांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये PNGचा वापर बंधनकारक आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी

0: काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा, तसंच सजावटीचे दिवे, फ्लेक्स, बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा, डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता साखरेची निर्यात केली जाऊ शकते. सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी आज सदनाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती राम शिंदे यांनी त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू, भाजपच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झिशान सिद्दीकी यांचा समावेश आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सीईटीतील पीसीबी समूहाच्या पेपरमधील प्रश्नांवर आणि उत्तरांवर आक्षेप नोंदवण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. गेल्या 21 ते 29 एप्रिल दरम्यान ही परीक्षा झाली होती. ईमेलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त प्रश्न आणि उत्तरांसंबंधीचे निवेदन तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाही असं कक्षातर्फे कळवण्यात आलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर इथं जयंतीनिमित्त शहरातील टीव्ही सेंटर परिसरात संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. विविध सामाजिक, धार्मिक आणि युवक संघटनांच्या वतीनं कार्यक्रम सादर करण्यात आले. पैठण इथं आमदार विलास भुमरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची प्रेरणा आणि संस्कार रुजवण्याच्या उद्देशानं 20,000 वह्यांपासून छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य रेखाचित्र साकारण्यात आलं. राज्य राखीव पोलीस बल SRPF शिपाई भरतीची लेखी परीक्षा येत्या 17 मे रोजी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विविध केंद्रांवर सकाळी 11 वाजता परीक्षा होणार आहे. उमेदवारांनी सकाळी 7 वाजेपर्यंत आपापल्या केंद्रांवर उपस्थित राहण्याचं SRPFकडून सूचित करण्यात आलं आहे. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत लातूर जिल्हा परिषदेच्या 1 ते 8 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं वितरित करण्याच्या उपक्रमाचा आज शुभारंभ झाला. पाठ्यपुस्तक वितरित करणाऱ्या वाहनाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे उपस्थित होत्या. छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्यासाठी जीवन प्राधिकरणामार्फत उभारण्यात आलेली 900 मिलीमीटरची जलवाहिनी पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी दिले आहेत. पाणी वितरण व्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पाणी येण्याच्या वेळेत वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी वीज महावितरण प्रशासनाशी समन्वय साधण्याची सूचनाही महापौरांनी केली. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेती समृद्ध करण्यावर भर द्यावा असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. नायगाव तालुक्यातील लालवंडी इथं सगरोळी कृषी विज्ञान केंद्र आणि हवामान अनुकूल शाश्वत विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानं तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रसंगी ते बोलत होते. या प्रात्यक्षिकानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या खरीप हंगामपूर्व गाव मोहिमेला भेट दिली. जनगणना प्रगणक प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याप्रकरणी धुळ्यातील 3 शिक्षिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनगणना कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या 3 शिक्षिकांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून काम केलं. हे आंदोलन टप्प्याटप्प्यानं तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यानं पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. हवामान. मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. दरवेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण कामगारांसाठीच्या असलेल्या संधी, काही नवीन नवीन येणारी आव्हानं, त्यांच्या संदर्भात होत असलेले नवे कायदे यासंदर्भातल्या आणि इतरही काही गोष्टींची माहिती मुलाखतींच्या माध्यमातून घेत असतो. आज आपल्या कार्यक्रमामध्ये अॅडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके आलेल्या आहेत. या स्वतः भारत सरकारच्या नोटरी तर आहेतच, त्याशिवाय त्या भटके विमुक्त महिला परिषद महाराष्ट्र राज्य याच्या उपाध्यक्ष आहेत, कायदे सल्लागार आहेत, महिला वकील बार जिल्हा न्यायालय पुणे याच्या त्या सचिव आहेत, एमआयडीसी पुणे याच्या त्या विशेष कायदे सल्लागार देखील आहेत, आणखी अनेक सन्माननीय पदांवरती त्या कार्यरत आहेत. आपण माहिती करून घेणं अत्यावश्यक असलेला पॉश हा कायदा आणि त्याबद्दल सांगण्यासाठी आज वंदनाताई आपल्या इथे आलेल्या आहेत. वंदनाताई, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद ताई.
0: एकूणच महाराष्ट्रामध्ये एक आयटी सेक्टरमध्ये घटना घडली आणि त्यानिमित्तानं पॉश नावाचा कायदा सगळ्यांना चर्चेत आला किंवा त्याबद्दलची उत्सुकता आणि माहिती असावी असं वाटायला लागलं. तर सुरुवातीलाच आम्हाला सांगा की पॉश म्हणजे काय, त्याचा एकूणच फुलफॉर्म काय आहे आणि हा कायदा काय आहे.
1: पॉश ऍक्टचा अर्थ असा आहे की प्रिव्हेंटेशन ऑफ सेक्स्युअल हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेस ऍक्ट. हा कायदा कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे. हा कायदा 2013 साली बनवण्यात आला. त्याचं कारण असं घडलं होतं की भवरी देवी म्हणून एक महिला होती आणि ती ऍक्च्युली गाव लेवलवरती काम करत असताना तिच्या असं लक्षात आलं की गावामध्ये दोन लहान मुलांचं लग्न होतंय. तर ते तिच्या लक्षात आल्यानंतर तिने स्वतःच्या हिमतीवरती त्या दोन मुलांचं लग्न होऊ दिलं नाही. पण त्याचा राग गावकऱ्यांना आला आणि गावकऱ्यांनी त्या दोन्ही मुलांच्या नातेवाईकांनी त्या भवरी देवीवरती अत्याचार केले. त्याला तिने दाद मागण्यासाठी तिथल्या लोकल कोर्टामध्ये, नंतर हायकोर्ट, नंतर सुप्रीम कोर्ट अशी ती पुढे पुढे गेली. पण तिला तितकासा न्याय मिळाला नाही. म्हणून मग त्यावेळी काही एनजीओने त्याच्यात लीड घेऊन विशाखा गाईडलाईन तयार केल्या गेल्या आणि त्या विशाखा गाईडलाईन मध्ये या गोष्टी, पॉश ऍक्टच्या रिलेटेड गोष्टी चर्चा केल्या गेल्या. त्यामुळे पॉश ऍक्ट हा 2013 साली अस्तित्वात आला.
0: बरोबर. एकूणच विशाखा आणि मग पॉश ऍक्ट याबद्दलचा प्रवास, म्हणजे ते ऍक्च्युली सुरू कसं झालं हे तुम्ही सांगितलं, पण आता पॉश ऍक्ट हा आज कोणाकोणासाठी आहे, म्हणजे आपण कामगार सभेत बोलत असताना कोणकोणत्या सेक्टरमधल्या कामगारांसाठी

0: तो आहे की सगळ्याच आहे आणि काय तरतुदी आहेत त्याच्या?
1: पॉश ऍक्ट हा खरं तर सर्व महिलांसाठी आहे. सर्व महिला म्हणजे ज्या सरकार ठिकाणी कामं करतात, खासगी ठिकाणी कामं करतात, आयटी सेक्टरमध्ये कामं करतात, घरकाम करणाऱ्या महिला असतात किंवा इंटर्न, ट्रेनी किंवा रस्त्यावरती झाडू मारतात, कॉर्पोरेशनमध्ये काम करतात, अशा सगळ्या महिलांसाठी हा पॉश ऍक्ट केलेला आहे. म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल त्या प्रत्येक महिलेला पॉश ऍक्ट लागू.
0: बर, म्हणजे कोणत्याही ब्लू कॉलर, व्हाईट कॉलर, आयटी सेक्टर, एमपीडब्ल्यू, झाडू मारणारी कुठल्याही स्त्रीच्या साठी सुरक्षेसाठी हा कायदा आहे.
1: अगदी.
0: पॉश ऍक्ट खाली समजा एखादीला तक्रार नोंद करायची आहे तर काय प्रोसिजर असते?
1: पॉश ऍक्ट खाली जर तक्रार नोंदवायची असेल तर सरकारी किंवा खासगी ऑफिसेस आहेत तिथं एक कमिटी असते. त्या कमिटीमध्ये एकूण 5 लोक असतात. त्यातले 3 लोक हे ऑफिसमधले असतात, एक कायद्यामधला असतो आणि एक एनजीओतर्फे नियुक्त केलेला असतो. तर त्या कमिटीकडे त्या महिलेने स्वतःची कंप्लेंट द्यायची असते आणि तिथे जाऊन तिच्यावरती जो अन्याय झालाय तो तिने तिथे जाऊन सांगायचा असतो. तो तिने लेखी स्वरूपात द्यायचा असतो. पण त्याला पण कायद्याने बंधन घातलेलं आहे की तो 3 महिन्याच्या आतमध्ये तिने तिची जी काही तक्रार आहे ती त्या कमिटीकडे दाखल केली.
0: म्हणजे घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत?
1: येस.
0: अच्छा. आणि मग हे लेखी स्वरूपात त्या कमिटीमध्ये देणं?
1: आणि मला पुढे जाऊन असं सांगावं असं वाटेल की पॉश ऍक्ट हा फक्त कागदावर नाहीये, खरं तर प्रत्येक जिथं जिथं महिला काम करताय तिथं तिथं प्रत्येक ऑफिसेसने ती कमिटी स्थापन करणं बंधनकारक आहे.
0: मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की मला तक्रार करायची पण कमिटीच नसेल तर काय करणार?
1: नाही, जर कमिटी नसेल तर एक जिल्हा लेवलची कमिटी असते, त्या कमिटीकडे जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता. आणि जर असं लक्षात आलं की ती कमिटीच त्या ऑफिसमध्ये स्थापन केली गेलेली नाहीये तर पॉश ऍक्टच्या कायद्याखाली त्या ऑफिसला 50,000 दंड पण होऊ शकतो. आणि अगेन अँड अगेन त्या जर ऑफिसने चुका करत राहिलं आणि कमिटी स्थापन नाही केली तर त्या ऑफिसेसवरती कारवाई सुद्धा कायदेशीर होऊ शकते.
0: म्हणजे अशी ती घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत ती तक्रार नोंदवायची आहे. आणखीन असं बरेचदा दिसतं की तक्रार एखाद्या महिलेने नोंदवलीय पण त्याचं पुढे काहीच होत नाहीये.
1: मग त्यावेळी तिनं काय करायचं असतं की त्यावेळी तिनं एक जिल्हा लेवलची कमिटी असते, इंटरनल कमिटीने जर ऐकलं नाही तर लोकल लेवलला एक जिल्हा लेवलची कमिटी असते, त्या कमिटीकडे तिने जाऊन तक्रार अर्ज द्यायचा आणि त्या कमिटीकडे जाऊन स्वतःसाठी दाद मागायची.
0: या सगळ्यामध्ये हा कायदा फक्त महिलांसाठीच आहे?
1: हा कायदा फक्त महिलांसाठीच आहे.
0: म्हणजे कामाच्या ठिकाणी
1: होणाऱ्या महिलांवरच्या अत्याचारांसाठीच हा कायदा केलेला आहे. आता अत्याचार म्हणाल तर कोणकोणत्या प्रकारचे अत्याचार येतात? म्हणजे महिला जिथे काम करते तिथे प्रत्येक महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे, त्यावेळी तिला बऱ्याच वेळा पुरुषांबरोबर मीटिंग घेणं, गोष्टी करणं असं चालू असतं. तर अशा वेळेस कधी कधी पुरुष वर्ग गैरफायदा घेतला जातो महिलांचा आणि त्यावेळी अनिश्चित स्पर्श, अश्लील बोलणे, इशारे करणे, मेसेज टाकणे व्हॉट्सअपवर किंवा टेक्स्ट मेसेज टाकणे किंवा तिचे फोटो काढणे किंवा कोणत्याही लैंगिक स्वरूपाचं वर्तन करणं हे सगळं या ऍक्ट खाली येतं. आणि या म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही महिलेबरोबर जर का तिच्या ऑफिसमध्ये गोष्टी घडत असतील तर तिने ताबडतोब तक्रार अर्ज देणं गरजेचं आहे. सपोज तिला जर ती तक्रार देता नाही आली संभव किंवा तिच्यामध्ये तिने ती घरी जाऊन सांगितली
0: किंवा बरेचदा धमकवणी पण असते ना की तो तक्रार,
1: म्हणजे की आता हायर ऑथॉरिटीज जर कोणी असा अत्याचार करत असेल आणि मग त्यावेळी त्या महिलेला तिचं प्रमोशन अडलंय किंवा तिचं काही तिचं पेमेंटचं
0: इश्यू आहे
1: किंवा अजून काही असतील एक्सेट्रा काही गोष्टी असतील तर त्या गोष्टींमुळे ती महिला जर तिचं त्या गोष्टी तक्रारात स्वरूपात सांगत नसेल आणि ती घरी जाऊन तिच्या घरच्यांना जर सांगत असेल तर तिच्या घरच्यांनी सुद्धा हा तक्रार अर्ज म्हणजे तिच्या ब्लड रिलेशन मधल्या तिच्या मामाने बहिणीने आईने वडिलांनी यांनी जर हा तक्रार अर्ज तिच्या वतीने दिला तरी कायद्यामध्ये तो मान्य आहे.
0: तुम्ही म्हणालात की घरच्यांनी दिला तर चालतं, एखादी कलीगच असेल महिलेची

0: तर तिन्ही दिला तर चालतो
1: नाही
0: नाही
1: याच्यामध्ये ती शर्त आहे की
0: ब्लड रिलेशन
1: मधल्याच लोकांनी म्हणजे घरातल्या नातेवाईकांनी म्हणजे आई भाऊ बहीण आणि वडील अशा लोकांनीच त्या महिलेची तक्रार त्या तिच्या संबंधित ऑफिसमध्ये देणं बंधनकारक आहे.
0: या ज्या तक्रारी पॉश ऍक्ट खाली येतात तर त्या बघत असताना तुम्हाला काय वाटतंय की कामाचं ठिकाण हे सुरक्षित राहिलंय का की महिलांच्या वर्तणुकीतच काही वेळा प्रश्न निर्माण असतात झालेले?
1: नाही, आता आपण म्हणताय जसं की कामाचं ठिकाण सुरक्षित राहिलंय का, तर माझं स्वतःच असं ओपिनियन आहे की खरं तर स्त्रीला कुठलंच ठिकाण आजच्या घडीला तरी सुरक्षित नाही आहे. म्हणजे माझ्या मते अर्थार्जनासाठी जेव्हा ती घरातून बाहेर पडली आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करायला जेव्हा तिने सुरुवात केली तेव्हा कामाचं ठिकाण हे तिचं पहिलं हे तिचं घर असतं आणि दुसरं हे तिचं कामाचं ठिकाण असतं. त्या ठिकाणी तिला सुरक्षितता मिळणं हे खरं तर समाजाची जबाबदारी आहे आणि त्या ऑफिसमधल्या तिच्याबरोबर असणाऱ्या पुरुष कलीगची पण जबाबदारी आहे. पण कधी कधी असं होत नाही, कधी कधी त्या मर्यादा ओलांडल्या जातात, कधी कधी त्यांचं जे एक नातं असतं पुरुष आणि स्त्रीचं
0: संबंधित
1: कामाच्या ठिकाणाचं ते कधी कधी जास्त ओलांडलं जातं आणि त्याच्यातून चुकीच्या घटना घडायला सुरुवात होते आणि मग त्या घटना जर का लोकांपर्यंत जाऊन पोहोचल्या तर स्त्रिया कधी कधी त्या गोष्टीचा डिसएडव्हान्टेज उचलून त्या संबंधित कलीगवरती तक्रार सुद्धा करतात. असं पण घडू शकतं,
0: म्हणजे की होऊ शकतं.
1: म्हणजे की तुम्ही जसं म्हणाला मगाशी की मग स्त्रियांमुळे काही, तर माझं त्याला असं एक ओपिनियन आहे की असं पण घडतं. दोस्ती इतकी वाढत जाते की त्या दोस्तीच्या मर्यादा ओलांडल्या जातात आणि मग त्या तिला काही काळाने लक्षात आल्या की आपण मर्यादा ओलांडल्या आहेत, आपलं कुटुंब आहे, आपल्या गोष्टी आहेत, आणि मग त्या भीतीपोटी ती तक्रार अर्ज करते.
0: बरोबर,
1: असं पण घडतं. मग असं घडल्यानंतर तो तक्रार अर्ज खोटा आहे त्याची शहानिशा करण्याचं काम त्या कमिटीचंच आहे, जी इंटरनल कमिटी आहे त्या कमिटीचं आहे. पण इट मे बी ती कमिटी तो तक्रार अर्ज त्या कमिटीला लक्षात आलं की तो खोटा आहे अर्ज आणि त्या स्त्रीनं ते खोटं हे केलंय की तिचा पण प्रत्येक गोष्टीला कन्सेंट आहे. हे जरी कमिटीच्या लक्षात आलं तरी कायदा असा म्हणतो, पॉश ऍक्ट असा म्हणतो की त्या बाईचं तक्रार अर्ज आलीये तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे.
0: अच्छा, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करून जर लक्षात आलं की तक्रार खोटी आहे तर ते सिद्ध होऊ शकतं. या पॉश ऍक्ट बद्दल बोलत असताना महत्वाचं असं वाटतं की आयटी सेक्टरमध्ये हा खूप वापरला जातो किंवा या एकूणच तक्रारी नोंदवल्या जातात पॉश ऍक्ट अंडर, तर एकूण आयटी सेक्टरमध्ये याचं काय महत्व वाटतं तिथल्या कामाच्या वर्क कल्चरच्या दृष्टीनं?
1: नाही, आता हा असं काही डिव्हाइड केलेला ऍक्ट नाहीये की तो आयटीसाठी केलाय, सरकारी महिला कर्मचाऱ्यांशी केलाय किंवा प्रायव्हेट कर्मचाऱ्यांशी केलाय, असा काही हा डिव्हाइड ऍक्ट केलेला नाहीये कोणासाठी. आता आयटी कर्मचाऱ्यांशी म्हणाल तर आयटी कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांचं मुळातच राहणीमान हे एकदम त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय असतं, त्यांचं कपडे वेअरिंग असेल किंवा त्यांचं जे राहण्याची स्टाईल असेल ती एक त्याचं एक स्टँडर्ड ठरलेलं आहे. तसं सरकारी ऑफिसमध्ये किंवा खासगी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांचं एक वेगळा वर्ग आहे आणि आयटीमध्ये तुम्ही जसं आता म्हणताय की आयटीमध्ये तक्रारीचं प्रमाण वाढलेलं आहे, तर मुळात कसं आहे की आयटीमधल्या मुली मुळातच एकदम एक सेल्फ कॉन्फिडंटने वावरत असतात समाजामध्ये आणि त्या वावरत असताना त्या ज्या पद्धतीने पुरुषांबरोबर काम करतात म्हणजे की त्यांना वेळेच असं बंधन नाही आहे, त्यांना नाईट ड्युटी पण करावी लागते, दिवसा पण काम करावं लागतं आणि त्यांनी कॅबने येणं जाणं आणि टाइम त्यांचं कामाचं टायमिंग हे सरकारी महिला कर्मचारी किंवा प्रायव्हेट जिथे जिथे महिला कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांच्या केसेस वाढल्या ह्याचं कारणच मुळात ते आहे की
0: कदाचित सुशिक्षित वर्ग आयटी म्हणजे शिकलेल्या महिला आयटी सेक्टरमध्ये जास्त असल्यामुळे ती जाणीव आहे की माझ्यावर अन्याय होतोय आणि मग मी ती तक्रार
1: करणं,
0: त्या मानाने झाडू मारणाऱ्या किंवा घरकाम करणाऱ्या बायका तेवढ्या की हे सहनच करायचं असतं
1: आणि आयटी मध्ये काय
0: असं म्हणून त्यांनी कधी तक्रार केली नसेल असं वाटतं काय वकील म्हणून?
1: होऊ शकेल, असं होऊ शकेल. म्हणजे की कसं आयटी मधली मुलगी ही मुळात सगळं नॉलेज घेऊन किंवा ती एक कॉन्फिडंट लेवलवरती वावरत असेल, तशी जर आपण म्हणाल की झाडू मारणारी

0: आई तिला कायद्याचं तितकंच नॉलेज नसणार आहे. आणि आयटी मधल्या मुलीला आज हे माहिती आहे की मला कुठे जाऊन तक्रार करायची, काय करायचं. त्यामुळे आता प्रत्येक प्रायव्हेट कंपनीमध्ये त्यांची एक इंटरनल कमिटी स्थापन करणं हे गव्हर्नमेंटने बंधनकारक केलेलं आहे.
1: मग यातनं असा एक प्रश्न निर्माण होतो की आयटी सेक्टर सोडून ज्या असंघटित कामगार वर्गातल्या महिला आहेत त्यांनी नेमकी खरंच तक्रार मग कुठे करायची.
0: हा जर समजा ज्या महिलांच्याकडे त्यांची कमिटी नाहीये, इंटरनल कमिटी नाहीये,
1: म्हणजे एखाद्या घरामध्ये काम करणारी बाई आहे,
0: तर तिने महिला बालकल्याणकडे एक त्याचं सेल आहे, त्या महिला बालकल्याणकडे त्या सेलमध्ये जाऊन तिने तिची तक्रार नोंदवावी. इव्हन ती पोलिसांकडे जाऊन पण तिची तक्रार नोंदवू शकते.
1: अजून एक त्याच्यामध्ये क्विड प्रो को हॅरॅशमेंट असं एक काहीतरी आम्ही अनेक जणांनी वाचलेलं आहे, तर त्याबद्दल काही सांगू शकाल.
0: क्विड प्रो को म्हणजे देणे घेणे प्रकारचं, म्हणजे की मला तुम्ही प्रमोशन देणार किंवा माझं प्रमोशन, तर असं काहीतरी कमिटमेंट होते दोघांमध्ये.
1: हा हा.
0: आणि त्याच्या अंडर काही गोष्टी स्वतःच्या फायद्यासाठी महिलांनी स्वतःच्या कन्सेंटने असं जर केलं गेलं तर तो जो क्विड प्रो को हॅरॅशमेंट त्याला ते लागू होतं. म्हणजे की नोकरी प्रमोशन किंवा फायद्यासाठी लैंगिक भेट किंवा नाकारल्यास नुकसान करणे हा येतो. म्हणजे मला असं म्हणायचं,
1: अच्छा
0: हा नावच असं आहे की लैंगिक छळापासून संरक्षण देण्यासाठी बनवलेला कायदा.
1: बरोबर.
0: तर तो फक्त महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी नाही आहे.
1: एकूणच आता विविध प्रकारच्या तक्रारी दाखल झालेल्या असतील आणि एक वकील म्हणून तुम्ही त्यामध्ये सहभागी पण झाला असाल सोडवण्याच्या संदर्भात, कामगारांच्या वेगवेगळ्या स्तरांवरच्या तक्रारी म्हणजे महिला कामगारांच्या तुम्ही सोडवल्या असतील किंवा त्या संदर्भात, या सगळ्याकडे वकील म्हणून बघताना तुम्ही महिलांना किंवा कर्मचारी पुरुषांना काय सांगाल आणि सुप्रीम कोर्ट याच्यावरती काय म्हणतं.
0: हा आपला प्रश्न खरंच खूप छान आहे की कारण आज प्रत्येक महिला घरातून अर्थार्जन करण्यासाठी घराच्या बाहेर पडलेली आहे आणि आज काळाची गरज पण आहे की दोघांनी एकत्र काम केलं तरच घरातल्या सगळ्या गरजा पूर्ण होतात. पण हे करत असताना मला असं वाटतं की माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून गेली, मी आज 30 वर्ष प्रॅक्टिस करते, त्या प्रॅक्टिशनरमधून मला असं वाटतं की स्त्रीनं स्वतः इतकं कॅपेबल असलं पाहिजे आणि इतकं प्रेझेंटेबल असलं पाहिजे की तिच्यावरती असा अन्याय होण्याची वेळ तिनं स्वतः येऊ दिली नाही पाहिजे. मग मी त्याच्यात असं म्हणेल की तिचं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना, ते काम करत असताना स्वतः इतकं कॉन्फिडंट असलं पाहिजे की त्या पुरुषाला तिच्याशी काही गैरवर्तन करताना 10 वेळा विचार करण्याची वेळ आणली पाहिजे. म्हणजे तिनं स्वतःचं वागणं असं असलं पाहिजे कामाच्या ठिकाणी. आणि दुसरं असं की पुरुषांनी पण स्त्री काम करती आपल्यासोबत म्हणजे तिचा काहीतरी एक गैरफायदा उठवायचा आणि तिला काहीतरी टॉर्चर करायचं किंवा तिला कुठल्या तरी गलिच्छ भाषा वापरणं किंवा तिला वेगवेगळ्या अँगलने तिच्याकडे बघणं किंवा तिचे फोटो तिला टेक्स्ट मेसेज टाकणं अशा गोष्टी पुरुषांनी पण करू नयेत. कारण पुरुष असं करत असतो तर मला असं वाटतं की त्याची बायको पण कुठेतरी कामाला जात असते ना, त्याच्या मुली पण कुठेतरी कामाला जात असतात. सो जेव्हा तो असं वागतो त्यावेळी मी तर म्हणेल की ही एक प्रकारची विकृतीच आहे. आणि ती प्रत्येक कामाच्या ठिकाणी असेलच असं नाही, काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. म्हणूनच हा कायदा आला गेला आणि मग सुप्रीम कोर्टाने ह्याच्या स्टेटवे गाईडलाईन दिलेल्या आहेत की प्रत्येक ऑफिसच्या ठिकाणी इंटरनल कमिटी ही स्थापनं मॅन्डेटच आहे. पण इफ ती इंटरनल कमिटी जर स्थापन झाली नाही तर मधून मधून सर्वे पण होतो या सगळ्या गोष्टींचा सरकारतर्फे की त्या इंटरनल कमिट्या आहेत का. आणि असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पण एक कमिटी आहे की ज्या ती कमिटी मधून मधून सगळ्या डिपार्टमेंटकडे याचा आढावा घेत असते की अशा कमिट्या आहेत का. पण जर तसंही नसेल तर एक लोकल कमिटी जिल्हा लेवलला स्थापनच आहे की जी महिला बालकल्याणच्या अंडर काम करत असते आणि त्या कमिटीकडे तुम्ही तुमच्या तक्रार अर्ज देऊ शकता. पण ही जी कमिटी आहे ही कमिटीचा ऑफिसच्या बाहेर म्हणजे मेन ऑफिसच्या गेटच्या बाहेर त्या कमिटीचं मेंबर असणारे आणि त्या कमिटीचं जे काही काम करणारे

0: जे पाच लोक आहेत त्यांचं नाव डिस्प्ले करून ते त्यांचे सगळ्यांचे मोबाईल नंबर लावणं हे सुद्धा कायद्याने मँडेट आहे.
1: बरं, ओके.
0: हा तर आता मी असं ह्याच्यात म्हणेल की प्रत्येक महिलेने आपल्या ऑफिसमध्ये ही कमिटी आहे का, त्याची शहानिशा करून घ्यावी.
1: मग याच्यात काही प्रशिक्षणाचा भाग येऊ शकतो?
0: आहे ना याच्यामध्ये. याच्यामध्ये प्रशिक्षण पण घेतले जातं. काही काही एनजीओ आहेत की ट्रेनिंग देतात याच्यामध्ये की कसं असलं पाहिजे, कशा तक्रार करायचा आहे, तक्रार अर्ज कोणाला द्यायचा आहे, त्याच्यामध्ये इन्क्वायरी कशी करायची आहे, जर कमिटी स्थापन झाली तर त्या कमिटी, कारण हा काही कोर्टासमोर वगैरे चालणारा विषय नाहीये, हा इंटरनल विषय चालतात ऑफिसेसमधून. सर तर मग तिथल्या जे अधिकारी नेमणूक झालेले आहेत त्या कमिटीवरती, त्या अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे ही केस हँडल करायची, कारण ही केस जेव्हा तक्रार अर्ज म्हणून जाते तेव्हा ती तिचं सगळीकडे गवगवा करणं हे सुद्धा कायद्यात मान्य नाहीये.
1: बरोबर.
0: कारण ती स्त्री जेव्हा तक्रार करते तेव्हा तिच्याकडे त्या कामाच्या ठिकाणी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्यावेळी तिच्या त्या तक्रार अर्जाची सुरक्षितता घेऊन, तिची सुरक्षितता घेऊन त्या कमिटीनं ते काम केलं पाहिजे.
1: आता या सगळ्यात एक शेवटचा प्रश्न असा उभा राहतो की ही जी कमिटी आहे आणि कमिटीतले मेंबर आहेत ते शेवटी आतलेच असतात.
0: बरोबर.
1: त्या संस्थेतलेच असतात. तेही एकमेकांना मिळालेले असू शकतात आणि त्या तक्रारीवर काहीच घडलं नाही
0: असं होऊ पण शकतं. म्हणजे की असं घडेलच असं नाही,
1: कारण आपण आता ज्या घटना बघतोय घडलेल्या त्या बऱ्याचशा अशाच आहेत की तक्रारी खूप जवळजवळ 100 मेल्स किंवा स्वहस्ते दिलेल्या तक्रारी असू शकतात अनेक ठिकाणी आणि त्याचं काहीच घडत नाही.
0: अगदी आपण म्हणतात ते अगदी बरोबर आहे. कारण कमिटी म्हणूनच त्याच्यावरती आता थोडं त्या कमिटीवर बंधन यावं म्हणून बाहेरचं एक व्यक्ती म्हणजे एनजीओ सोशल वर्क करणार तो एक आणि एक कायदेशीर निगडीत असा एक व्यक्ती, दोन व्यक्ती त्या कमिटीत असणं मँडेट आहे. मग जेव्हा तक्रार अर्ज आपण देतोय तेव्हा या दोन व्यक्ती आहेत का? आपण तक्रार करणाऱ्या महिलेने सुद्धा ते तपासून घेणं गरजेचं आहे. इफ नसेल तर मग तिने ती कंप्लेंट कोणाकडे करायची? तर ती जी लोकल कमिटी केलेली आहे डिस्ट्रिक्ट लेवलची तिकडे जाऊन तिने ती कंप्लेंट करायची की आमच्या ऑफिसमध्ये अशी अशी कमिटी आहे पण मला आता तक्रार देताना मला हा प्रॉब्लेम जाणवेल. इट मे बी ह्याच्यामध्ये माझी इन्क्वायरी माझ्या रिलेटेड जे काही मला मी आता अर्ज दिलेला आहे ज्यांच्या अगेन्स्ट एक्स वाय झेड माणसाच्या अगेन्स्ट, तर ती इन्क्वायरी नीट होऊ शकणार नाही असं जर तिला वाटत असेल तर तिने त्या कमिटीकडे वरच्या अर्ज द्यावा आणि तिथं तिने त्या कमिटीकडे
1: जी बाहेरची डिस्ट्रिक्ट लेव्हलची आहे ती एकदा फक्त सांगा. म्हणजे सगळ्याच महिला कर्मचारी ज्या आता ऐकत असतील तर त्यांना ते कळेल की त्या संस्थेत नाही पण संस्थेच्या बाहेर तुम्ही म्हणालात की आपण देऊ शकतो अर्ज.
0: हा तेच, डिस्ट्रिक्ट लेव्हलला एक कमिटी असते
1: त्याचं एक नाव काहीतरी असेल ना,
0: त्याला आयसीसी लोकल कमिटी असं म्हटलं जातं. तर ती कमिटीकडे ती तुम्हाला महिला बालकल्याणमध्ये
1: त्याचं
0: मिळू शकतं सगळी माहिती तुम्हाला त्याची हवी असेल तर. आणि एवढं सगळं करून समजा जर तुम्हाला अशी दादच मिळत नाहीये तर तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट त्याच्यासाठी कायमच मदत करतं, तर तुम्ही तिथे जाऊन पण तुमची दाद मागू शकता. पण मुळातच हा कायदा आपल्या महिलांसाठी जर केलेला आहे तर मला असं वाटतं की आपणच थोडं त्याच्यात अवेअरनेस आणून प्रत्येक महिलेनं आपल्याकडे ती ते फोरम आहे का आणि ते त्या प्रकारे राबवलं जातंय का हे आपणच सगळ्या महिलांनी जितक्या काही आपल्या ऑफिसमध्ये महिला आहेत त्यांनी सगळ्यांनी जबाबदारी उचलून ती कमिटी स्थापन करून घेणं मला असं वाटतं की
1: गरजेचं,
0: जास्त गरजेचं.
1: मला या सगळ्याचा गोषवारा असा वाटतोय की मुळात आधी आपल्यावर अन्याय होतोय हे समजणं स्वतःला,
0: अगदी
1: त्याच्यानंतर ती दाद मागणं, ती दाद कोणाकडे मागणं, अशी कमिटी आहे का हे लक्षात घेणं, तशा कमिटीकडे अर्ज देणं. समजा जर त्या कमिटी कडे अर्ज देऊनही काही घडत नसेल तर तुम्ही म्हणालात तसं बालकल्याण किंवा आयसीसी जो फोरम एक आहे डिस्ट्रिक्ट लेव्हलचा तर तिथे ती तक्रार देणं आणि तेही काही नाही घडलं तर पोलिसांमध्ये तक्रार देणं, अशा विविध पायऱ्या मला वाटतं याच्या असू शकतात. वंदना ताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि पॉश कायदा त्या संदर्भातले विविध आयाम आपण उलगडले आणि निश्चितच महिला कर्मचारी महिला कामगार वर्ग आणि त्या अनुषंगानी सगळाच एक कामगार जो समाज आज आपल्या इथे आहे म्हणजे काम करणारा कामगार, तर अशा सगळ्यांनाच याचा नक्की फायदा होईल. निदान ती दृष्टी तरी आपण आज दिलीत की असा एक कायदा आहे आणि त्याच्याकडे सगळ्यांनी सजगतेने लक्ष द्यायला हवंय, त्याच्याबद्दलची प्रशिक्षणं व्हायला हवी आहेत. खरोखरीच मना

0: मनापासून धन्यवाद.
1: थँक्यू दाई. धन्यवाद दाई.
0: धन्यवाद. आताच आपण ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांच्याशी बातचीत केली. पॉश या कायद्याबद्दल विविध आयाम त्यांनी उलगडून दाखवले. श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता.

0: श्रोतेहो, कामगार सभा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोतेहो, जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा सी ए जयश्री कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वर.
2: रसिक हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
3: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
2: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप वरही.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
5: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
6: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
7: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

मध्यम लहरी 537.6 मीटर 57558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर काही क्षणातच आपण ऐकू शकाल बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक. पुण्यातूनही दोघे अटकेत. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह अंगणवाडी रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेन्यूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: आम्ही आता आमचे कॉन्वॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत. सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत. आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत.
0: मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये PNGचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा तसंच सजावटीचे दिवे फ्लेक्स बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार 6 मोठ्या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार असून हा गाळ शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहे. यामुळे धरणातला पाणीसाठा वाढेल. शिवाय शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल. हा गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार असून त्यांना केवळ वाहतुकीचा खर्च करावा लागणार आहे. वय शैक्षणिक पात्रता अनुभव परीक्षेला बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार असून त्यांना खुल्या प्रवर्गातल्या जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला. यामुळे आरक्षणाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल असं सांगितलं जात आहे. मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता दिली आहे. नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देण्यासह इतर निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आज 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा 8,000 तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहन

वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. राज्य सरकारनं विदर्भातल्या 550 किलोमीटरच्या महामार्गांना आज मंजुरी दिली. नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर आणि नवेगाव मोरे कोनसारी ते सुरजागड असे हे द्रुतगती मार्ग आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत 2028 पर्यंत हे महामार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. जनगणना प्रगणक म्हणून नियुक्त केलेल्या धुळे इथल्या 3 शिक्षिका जनगणनेच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं हे दोघे करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गाचा व्यापक पुनर्विकास करण्यात आला असून तो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आता पंढरपूर वारी ही अधिक सोयीची आणि प्रशस्त होणार आहे असं गडकरी म्हणाले. पालखी महामार्गावरची उर्वरित कामं तात्काळ पूर्ण करण्यात येतील. तसंच रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर वाखरी ते पंढरपूर रस्त्याचं काम तात्काळ पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा काजू नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी 19 मेपर्यंत आपल्या भागातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रं जमा करावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. यासंबंधीची जनहित याचिका कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशननं दाखल केली आहे. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर

0: 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 सुरू होणाऱ्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. सीबीआयनं आज अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीसंदर्भात मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरू या 3 शहरांमधल्या 7 ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात काही कागदपत्रं जप्त करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक, पुण्यातूनही दोघे अटकेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात.

0: रसिका हो शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप वरही.
2: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
3: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
2: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही. वनिता मंडळ.
4: श्रोते हो, जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा CA जयश्री कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वर.
5: मध्यम लहरी 537.6 मीटर 57558 kHz वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:15 आपण ऐकू शकणार आहात वृत्तविशेष. आणि श्रोते हो, संध्याकाळी 7:30 वेळ असणार आहे माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाची. तेव्हा सुरुवातीला 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू यानंतर काही क्षणातच.

0: पर क्विंटल, नाइजर सीड 10,052 रुपीज पर क्विंटल।
1: श्रोते हो, खरीप हंगामासाठी घोषित होणारी आधारभूत किंमत, त्याचे निकष, हे हमीभाव ठरवण्याची पद्धत, MSP ठरवण्यासाठी वापरण्यात येणारं गणित, त्याची मंजुरी प्रक्रिया, त्यामध्ये विचारात घेतलेले घटक, शेतीचं उत्पादन शुल्क, शेतीतून शेतकऱ्यांना मिळणारा नफा, या सर्व घटकांविषयी ज्येष्ठ कृषीतज्ञ आणि प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले यांनी माहिती दिली। ते म्हणाले,
2: मी उदरता उल्लेख सुरुवातीला केला की देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये केंद्र सरकारची किंवा भारताच्या कृषी मंत्रालयाची ही सेंटर्स आहेत। ही 21 राज्यांपेक्षा जास्त राज्यांमध्ये ही सेंटर्स आहेत आणि प्रत्येक राज्यांमध्ये हे पीक कापणीचे प्रयोग केले जातात। हे पीक कापणीचे प्रयोग केल्यानंतर सर्व राज्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, उदाहरणार्थ महाराष्ट्र अधिक आंध्र प्रदेश अधिक कर्नाटका अधिक ह्या सर्व राज्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिवाइडेड बाय नंबर ऑफ स्टेट किंवा भागिले नंबर ऑफ स्टेट असं काढून सरासरी कॉस्ट प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढलं जातं। त्याच्यानंतर पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काढल्यानंतर त्याला यील्ड म्हणजे त्याने उत्पादकतेने भागल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा प्रति क्विंटल उत्पादन खर्च मिळतो। आणि हा उत्पादन खर्च कसा आहे आता यावेळेस कसं दिलाय सर त्यांनी, याला A2+FL आता A2 मध्ये कशाचा समावेश होतो, कॉस्ट A2 उत्पादन खर्च A2 ची जी संकल्पना आहे A2+FL आता A2 मध्ये सर्व पेड आउट कॉस्ट म्हणजे तुम्ही बाहेरचं लेबर त्याच्यानंतर तुमच्या बाहेरचं बैल वापर त्याच्यानंतर स्वतःच्या बैलांचा वापर त्याच्यानंतर मशिनरी लेबर हायर्ड मशिनरी चार्जेस किंवा भाड्याने घेतलेला मशिनरी किंवा ट्रॅक्टर हे चार्जेस हे अनेक ज्याच्यामध्ये किती आहेत सर साधारणपणे पेड आउट कॉस्ट मध्ये कॉस्ट A1 मध्ये 14 आयटम असे आहेत आणि A2 मध्ये हे सगळे 14 आयटम अधिक रेंट पेड ऑन म्हणजे आपण भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीचा भाडेपट्टा किंवा त्याला दिलेलं रेंट किंवा भाडा आणि याच्यामध्ये A2+FL म्हणजे फॅमिली लेबर इम्प्युटेड व्हॅल्यू ऑफ फॅमिली लेबर म्हणजे घरच्या श्रमिक जे वापर याला आपण A2+FL म्हणतो। याप्रमाणे हे काढलेले कॉस्ट ऑफ कल्टिवेशन पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आणि त्याला पर हेक्टर उत्पादकतेने आता राष्ट्रीय सरासरी उत्पादकता जी मिळते त्याने भागल्यानंतर तुम्हाला पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मिळतो म्हणजे पहिल्यांदा प्रति हेक्टर त्यानंतर उत्पादकतेचा विचार केल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल मिळतं आणि हा A2+FL प्रमाणे +50% त्याच्यामध्ये ऍड करून गव्हर्नमेंटनीही मिनिमम सपोर्ट प्राइसेस यावर्षीच्या खरीप मार्केट सीझन असा म्हटलं जातं त्याला KMS खरीप मार्केट सीझन 2026-27 आणि हे मग कॅबिनेटकडे अप्रुव्हलला पाठवलं जातं आणि कॅबिनेटचं अप्रुव्हल त्याला मिळाल्यानंतर CACP किंवा कॅबिनेट प्रेस नोट मार्फत त्या किमान आधारभूत किमती सर्व देशासाठी पीक निहाय डिक्लेअर केल्या जातात आणि या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन 26-27 साठी त्या किमती आपल्या समोर आता आहेत।
1: श्रोते हो, किमान आधारभूत किंमत ठरवताना सरकारकडून किती सकारात्मकतेने विचार केला जातो हे आपण ऐकलं। ही किमान आधारभूत किंमत ठरवण्याचा गेल्या काही वर्षांमधला तुलनात्मक अभ्यास, सध्याच्या सरकारनं त्यामध्ये सातत्यानं केलेली वाढ, यामधली राज्यांची जबाबदारी आणि शेतीच्या उत्पादनातल्या इतर काही अडचणी याविषयीही प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले यांनी विस्तृत विवेचन केलं। ते म्हणाले,
2: MSP दरामध्ये वाढ होत गेली राष्ट्रीय पातळीवर हे सत्य आहे नंबर एक। नंबर दोन आणि त्या नंबर दोनला सुरुवात करताना परंतु सुरुवात करावी लागेल आपल्याला कारण इनपुट कॉस्ट सुद्धा ऍग्रीकल्चर सातत्याने वाढत जातात। आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो, उदाहरणार्थ 2006 मध्ये नरेगाची सुरुवात झाली आणि नरेगाची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक राज्यामधील रुरल अनस्किल्ड वेजेस आणखी अनस्किल्ड लेबर वेजेस आणि त्याच्यामध्ये कृषी श्रमिकांचा समावेश होतो याच्या रोजंदारीमध्ये प्रचंड वाढ होत गेल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला कारण आपली शेती श्रमप्रधान स्वरूपाची शेती आहे आणि म्हणून लेबर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन महत्वाची त्याच्यात आल्यानंतर हा एक भाग झाला। त्याच्यानंतर बाकीचे जे इनपुट्स आहेत फर्टिलायझर पेस्टिसाइड यांच्या कॉस्ट वाढत गेलेल्या या सगळ्या गोष्टींचा विचार करता याचा प्रेशर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर तो अधिक आहे आणि याच्यावर विचार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। MSP वाढल्या त्याबद्दल वाद नाही, सरकार प्रयत्न करतंय त्याबद्दल वाद नाही, परंतु या गोष्टींचा विचार करणं, उदाहरणार्थ लेबर कॉस्ट प्रचंड वाढलेला आणि अलीकडची गोष्ट तुम्हाला एक सांगतो

0: याच्या 10 राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, वेस्ट बेंगॉल, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब अशा राज्यांमध्ये याच्या फ्रीबीज सगळ्या आपण वाटतोय. म्हणजे मी लाडकी बहिणीचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करेल. याचा सुद्धा परिणाम मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये लेबर मिळण्यावर आणि शेतीचा श्रमिक खर्च वाढण्यावर मोठ्या प्रमाणात झालाय. ही सुद्धा गोष्ट शेतकऱ्यांवर प्रेशर निर्माण करणारी झाली. म्हणजे ज्या शेतकरी कुटुंबात लाडकी बहिणी मिळते त्या शेतकरी कुटुंबाला शेतीच्या रोजगारावर पूर्वीपेक्षा अधिक खर्च करावा लागतोय. ही सुद्धा व्यस्तता महत्वाची आहे. म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइसेस वाढत आहेत, त्याच प्रमाणात कॉस्ट ऑफ कल्टिवेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणजे याची तुलना महत्वाची आपल्याला करावी लागेल. आणि दुर्दैवाने आपल्याकडे याची आकडेवारी फारची इतकी उत्तम स्वरूपाची आकडेवारी, तुलनात्मक आकडेवारी उपलब्ध नाही. हा झाला नंबर एक, हा परंतुतला नंबर एक. आणि दुसरी गोष्ट, मिनिमम सपोर्ट प्राइसेस डिक्लेअर होतात परंतु राज्यनिहाय त्या किमतींना खरेदी यंत्रणा उपलब्ध आहे का? आणि अशी खरेदी यंत्रणा जर उपलब्ध नसेल राज्यनिहाय, आणि प्रकर्षाचं उदाहरण महाराष्ट्राचं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागेल की म्हणून अशी खरेदी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे की जे प्रेशर फ्रॉम बॉटम खालून किमतींना, मार्केट किमतींना वर ढकलू शकेल, ही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला अनेकदा बाजारातल्या किमती, ज्याला स्टेट मॉडेल, एव्हरेज मॉडेल मार्केट प्राइसेस अशी त्याला, आता त्याचं ट्रान्सलेशन कसं करू माझ्या लक्षात येईना, पण आपल्या बाजार किमती किमान आधार किमतींपेक्षा आपल्याला अनेकदा कमी झालेल्या दिसतात या मर्यादांमुळे. एमएसपी का वाढत गेलं तर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढत गेलं. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन का वाढत गेलं तर 2006 नरेग्यापासूनचे ते प्रामुख्याने इम्पॅक्ट, कारण नरेग्यावर 2008 अभ्यास झाले होते. स्वामीनाथन या संकलेसराई अय्यर आणि चेन्नईच्या आयआयटीनं कोईमतूर जिल्ह्यामध्ये स्टडी केली होती, माझ्या त्याच्या वाचनात आलेले स्टडी, तिथून वाढायला सुरुवात झाली. आणि जेव्हा ह्या कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मधचा परिणाम मिनिमम सपोर्ट प्राइसेस किंवा किमान आधार किमतीवर होतो आणि किमान आधार किमतीचा परिणाम, वाढलेल्या किमान आधार किमतीचा परिणाम बाजार किमतीवर संभवतोच संभवतो, आणि त्यामुळे खाद्यान्न, ज्याला आपण फूड बास्केट ड्रिव्हन इन्फ्लेशन असा शब्दप्रयोग आपण त्याला वापरतो किंवा वापरू शकतो, खाद्यान्न महागाई निर्देशांक त्याच्यामुळे वाढत जातो, याचा परिणाम उपभोक्त्यांवर होत राहतो. सरकारी तिजोरीवर ऑब्व्हियसली भाग पडतो, कारण मोठ्या प्रमाणात आपली प्रोक्युरमेंट आहे. बघा ना आपण किती लाख कोटी लोकांना फूड सिक्युरिटी ऍक्ट, अन्न सुरक्षा कायदा 2013 युपीए गव्हर्नमेंट 2 काळामध्ये आलेला कायदा, आज एनडीए गव्हर्नमेंटमध्ये तिसऱ्यांदा कंटिन्युअस केलेला एनडीए गव्हर्नमेंटने, मोठ्या प्रमाणात वितरण प्रणाली आहे आपली फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत. किती कोटी, 80 पेक्षा जास्त लोकांना आपण या वितरण प्रणालीमध्ये फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये देतो. हे सगळं एमएसपीला केलेली प्रोक्युरमेंट आणि त्या प्रोक्युरमेंटचं केलेलं वितरण 80 पेक्षा जास्त लोकांना, त्याच्यावर हा भार आहेच ना, वेगळा सांगायची काय आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण देश आहे, किंबहुना आपल्या कृषी मालाची निर्यातही मोठी आहे. कोरोना सारख्या संकटाच्या काळातही देशाला याच कृषी उत्पादनाने तारलं होतं. ही समृद्धी देणारा आपला शेतकरीही समृद्ध व्हावा, त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं या हेतूनं केंद्र सरकारनं हे हमीभाव वाढवले आहेत. गेल्या काही वर्षात या हमीभावात सातत्यानं वाढ होत आहे. शेतकरी सुखी असेल तर सारा देश सुखी होईल, हेच सरकारला यातून सिद्ध करायचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन जीवन भावसार, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 अंश नऊ मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच FM बँड 102 मेगाहर्ट्झवर. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
1: शेळीपालनातून समृद्ध

0: नाही. उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव, डॉक्टर वसंत मुंडे. मोबाईल क्रमांक 94-22-56-53-65.
1: अगं शेवंते, यंदा की नाही आपल्याला हळद पिकामध्ये अधिक उत्पादन घ्यायचं आहे.
2: अगं तिच्यासाठी की नाही पैरा दे, आपल्याला तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन आणि जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता याच्यावर आधारित सल्ला आणि प्रत्यक्ष शेतावर भेट हे समजबी मिळणार आहे म्हणी.
1: असं वय पण नेमकं कुठं?
3: मागील 13 वर्षांपासून हळद पिकात अनुभव घेतलेल्या फक्त मॉडर्न अॅग्री सोल्युशन्स नवा मोंडा परभणी इथे. एकदा अवश्य भेट द्या. संपर्क करा 94-22-17-77-00.

0: समदा मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समदा मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
2: आणि आपला मित्र गोविंदराव यांचा रामराम आणि नमस्कार मंडळी.
0: बघा गोविंदराव, आज आता बऱ्याच दिवसानंतर आपल्या तिघांची पारावर हजेरी झाली म्हणलं नाही का.
1: आता या मागचं कारण काय आहे? आता सुट्ट्याच्या लग्नाच्या निमित्तानं शेवंता गेली होती गावाकडं, म्हणून हजेरी लावली नव्हती ना तिनं पाराकडं.
0: बराबर आहे, बराबर आहे. आणि मला वाटतं मागल्या वेळेला गोविंदराव बी जरा शेतीच्या कामामध्ये बाहेर गावी गेले होते, नाही का.
2: शेवंता बहीण, तुम्ही जेव्हा गावाकडे जाऊ लागला, ते लहान लेकरू जे तुमचं जे नातू आहे बोलता तुमच्या मागे लागला होता, त्याला नेलं होतं का नाही तुम्ही गाव?
0: कसं आता तेच तर मागे लागलं होतं, म्हणून तर त्याला घेऊन शहरामध्ये गेले होते. बघा
2: बरं, उन्हाचा पारा काय म्हणतोय?
0: अहो, उन्हाचा पारा लई आहे, त्याच्यामुळे कसं आपल्याला आपली बी काळजी घ्यायची आहे, आणि सोबतच आपलं जे पशुधन आहे त्याची पण व्यवस्थित अशी काळजी म्या घ्यायला लागले. बरं,
2: मला आता मी पॉइंट वर येतो. राधा वहिनी, शेवंता वहिनी यांनी लुग लुग लेकराला उचललं, कडवरण घेऊन गेल्या शहराला. सोनबाईजवळ सोडायचे लेकरू,
1: बरोबर आहे की नाही?
2: त्यांना जाऊन कामं करून यायचे.
1: खरंच आहे,
2: आमच्या दाजी माणसाला सोबत न्यायचं.
1: असं या उन्हातान्हा मध्ये लेकराला कहाला नेलं ही ना.
0: पण कसं आहे बघा, आता नातवंडावर लई माया असती का नाही, यावं ते सोडनच गेलं मला.
2: काय त्याचं पिंट्या नाव आहे का? चिंट्या.
0: चिंट्या.
2: अच्छा, काय गोड नाव आहे ना चिंट्या.
1: वा वा वा वा.
2: बरं, चिंट्या लय नाजूक हा, आणि पिंट्या?
0: पिंट्या नाजूक नाही. आता कसं आहे, चिंट्या संग रव रव दोघ बी म्हणजे असं कुठं बी न्या, लगेच तिथं आपले समाविष्ट होतात. बघा
2: असं ना, म्हणजे लेकरू कसं शेतकऱ्याचं लेकरू कसं खनकर असलं पाहिजे.
0: बराबर आहे,
2: त्याला मातीत बी झोप यायला पाहिजे, त्याला गादीवर बी झोप यायला पाहिजे.
0: खरं आहे बघा.
2: तर तुमचे नातव पाहून खूप आनंद झाला बरं काय. राधा वहिनी, तुमचे नातव काय म्हणतात?
1: आमचे बरे आहेत. अव कधी विधिंगानच करतात, ऐकायचं तर एकाच विनाव नसते बघा. आता काय करावं, तर सुट्ट्या लागल्यात ना.
2: आता मी काय केलं, ती आसाम मध्ये एक पिशवी असती बघा पाठीवर लेकरा ठेवायची, अशा दोन पिशव्या केल्या आणि दोन्ही नातव एक इकडून एक इकडून.
1: बरं आहे, बरं
2: चला शेताला.
1: मस्त मस्त.
0: हेच तर आपलं
1: जीवन असतं,
0: हे जीवन आहे. आणि नातवंडा संघच आपलं भिमन भिरमते.
2: बघा आता आपण या नातवंडावर जे प्रेम करतो तसंच प्रेम आपण आपल्या श्रोत्यांवर करतो.
1: अगदी खरंच आहे.
2: आणि त्यांचे पत्ररूपी प्रेम आता हे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, आणि या पत्रांचा समावेश आता करायला काहीच हरकत नाही, कारण आपल्या दुःखासुखात गप्पा गोष्टी नातवंडात आजी आजोबात वेळ घालवायचा नाही. करा पत्राला सुरुवात.
0: लई मोठे पत्र आलेले आहे, आता लगेच आपण कार्यक्रमाकडे वळूयात. तर समद्यात पहिलं पत्र पाठवणारे आपले हे श्रोते आहेत रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, सदाशिव थोरात, जिल्हा बीडचे हे श्रोते होते. आणि सोबतच अजून एक पत्र माझ्या हातामध्ये आहे, गुंजाळा तालुका जिल्हा बीड येत ना, नारायणदेव घुगे, नानीबाई घुगे, सुनंदा घुगे, महेश, निर्मला, भगवान आणि समस्त मित्र मंडळ.
1: बरं.
0: तसंच मेहरनगर उमरखेड येत ना, अभिजित गव्हाणकर, राही, सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, विश्वकर्मानगर नागपूर येतनं शैलेश गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, कुमारी ध्वनी गव्हाणकर आणि समस्त मित्र मंडळ.
2: आणि हे पत्र नखाते हदगाव तालुका पाथरीचे हे श्रोते आहेत, शिवाजी नखाते, जानवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि समस्त नखाते परिवार.
1: बर.
2: कुंडलवाडी जिल्हा नांदेडचे हे श्रोते आहेत, गंगाधर सावनकर, विजय, लक्ष्मी सावनकर, राजेश, राकेश, रिषिता आणि समस्त मित्र परिवार. मुक्काम पोस्ट

0: ऐठना ठाकूरबुवा, इथून चंद्रकांत बापूराव शेवलकर, देवेंद्र शेवलकर, पूजाताई शेवलकर, लताबाई शेवलकर, चिरंजीव संस्कार शेवलकर आणि स्वरांजली शेवलकर.
1: आणि तसंच समतानगर परळी वैजनाथ इथून शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे आणि मित्र परिवार. वाघाडी येथून बाबासाहेब काळे, पांडुरंग, अर्चना, बद्रीनाथ पठाडे, वेदांत, प्रेरणा आणि मित्र परिवार. दौलतबाग मुरादाबाद येथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिम अली, नदीम अली, जुनेद अब्बासी आणि मित्र परिवार.
2: आणि ही पुढची मंडळी आहे मुक्काम पोस्ट वळसंगी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूरहून. उमेश चंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, संकेत साईनाथ, देवयानी धनश्री आणि समर्थ नाळापुरे. तसंच मुक्काम पोस्ट नागठाणा, तालुका जिल्हा वाशिम येथनं गजानन परिहार, उषा परिहार, अक्षय, अतुल, सुषमा, समर्थ आणि समस्त परिहार परिवार. मुक्काम पोस्ट खेरडावाडी, तालुका जिल्हा हिंगोली येथनं शहाजी बोडखे, नंदा, हनुमान, उत्तम बोडखे. मुक्काम पोस्ट असोलवाडी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथनं आत्माराम असोले, ललिता, दुर्गा आणि समस्त असोले परिवार.
0: राहणार बोराडे गल्ली मंठा, तालुका मंठा, जिल्हा जालन्याचे हे श्रोते आहेत. विठ्ठलराव अण्णा बोराडे, बाबासाहेब बोराडे, दीपकराव बोराडे, साईप्रसाद, गणेश बोराडे, महेश, योगेश आणि अनिल बोराडे. आणि सोबत आहेत शिवांश, गणेश जाधव, बोर रांजणीकर.
1: बरं,
0: हे श्रोते आहेत. यानंतरचे हे छानसं पत्र पाठवतात.

0: मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालन्याचे हे श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, छत्रपती संभाजीनगर, वैभव गौरव लोखंडे, भवसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर, मेघराज युवराज कोलते, रिधुरा देवी, रुद्र कोळकर, वाकुळणी तालुका बदनापूर. सोबत आहेत ज्ञानेश्वर पाटील डवले ब्राह्मणखेडा, रामदास देवराव पाटील डोंगरे सावरगाव हडप. हे छानसं पत्र पाठवतात. दसमले चौक परतूर जिल्हा जालन्याचे हे श्रोते आहेत सुरेश अप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर दाजी सरजे, सौ जयश्रीताई दसमले, कुमारी शिवानी दसमले, सौ अर्चना काटे, कुमारी आकांक्षा काटे आणि समस्त दसमले आणि काटे परिवार हे छानसं पत्र पाठवतात. हे आपले श्रोते आहेत मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोलीचे हे श्रोते आहेत सदानंद मुळे, सौ संजीवनीताई मुळे, सौ साधनाताई मोगलकर, सौ अर्चनाताई रोहिणकर, कुमारी माहेश्वरी रोहिणकर, सौ प्रियंकाताई सदानंद मुळे आणि समस्त मुळे परिवार हे छानसं पत्र पाठवतात.
1: मुक्काम पोस्ट हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकीर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, सिमर शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख, निलोफर शेख हिप्परसोगा, तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदनी अयुब सय्यद, बाराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद आणि मित्र परिवार, तसंच राहणार तिरुका तालुका जळकोट जिल्हा लातूर येथून प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, सुरेखा लक्ष्मण मध्यवाड, संकेत साईनाथ निखिल, तसंच मुरढव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथून भागवत मोठेगावकर, भाग्यश्री प्रसाद मोठेगावकर आणि समस्त मित्र परिवार. मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून अरुणा काळे, एडी कांबळे, अतुल गौतमी धम्मदिना आणि तसंच मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून प्रशिक, मेघना, तुषार, एकता, उत्कर्ष कांबळे, अरुण येळगुडकर आणि समस्त मित्र परिवार.
2: आणि काही श्रोते फेसबुकच्या माध्यमातून देखील आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि हे श्रोते आहेत पांडुरंग अर्जुनराव साळवे, तसंच मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेडहून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे आणि समस्त मित्रमंडळ. तसंच बघ बाळू पाटील, सविता पाटील, नितीन पाटील, नलिनी पाटील आणि समस्त मित्रमंडळ. कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून रेवण भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे, तसंच अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मौजी चंदूर आणि सुरेश साबळे, ओंकार साबळे. मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते होते. तसेच तामसा रोड हातगाव येथनं ओम गायकवाड, अविष्कार गायकवाड, अनामिका गायकवाड, प्रणिता गायकवाड आणि समस्त मित्रमंडळ.
1: बरं.
2: मारुती शंकर भोसले होर्टीकर हनुमान नगर सोलापूर आणि मालन मारुती भोसले होर्टीकर, सचिन मारुती भोसले होर्टीकर आणि समस्त मित्रमंडळ. तसंच नळेश्वर नगर नरवेल जिल्हा बुलढाणा येथनं पी एस नावकर, निर्मला नावकर, विशाल नावकर आणि समस्त नावकर परिवार, नरेंद्र नलावडे. तसंच माजलगाव येथनं नारायण शिर्के आणि चंपा शिर्के आणि तसंच मारुतराव पांचाळ हे सगळे श्रोते आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून आपल्या आवड बळीराजेची या कार्यक्रमाशी जोडल्या गेलेल्या आहेत.
1: या सर्व मंडळीला कृषीवाणी या कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर यू एन आळसे यांनी दिलेली माहिती खूप आवडलेली आहे. त्यामध्ये जमिनीची मशागत, त्याचप्रमाणे खरीप हंगामामध्ये कोणकोणती कामे करायची आहे याविषयीची सविस्तर अशी माहिती आम्हाला आळसे सरांकडून मिळाली. त्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला अतिशय आवडला असं ह्या सर्व मंडळींनी लिहून कळवलेलं आहे. मंडळी पत्र पाठवलं, धन्यवाद. चला तर मंडळी ऐकूया ह्या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

0: यानंतरचं पत्र पाठवणारे आपले हे श्रोते आहेत रेवली तालुका परळी वैजनाथ इथनं उमरे मामा सर्जेराव गव्हाणे कवडगाव, सुमन सुंदरराव पृथ्वीराज धनंजय शिवराज मनीषा अनिता आणि समस्त उमरे परिवार. मुक्काम पोस्ट रांजणी तालुका घडसावंगी जिल्हा जालना इथून दिलीप हलगे बंडू हलगे छाया हलगे मीरा बायडाबाई संजय सुमित संकेत जयदीप प्रेरणा अपर्णा दीपाली आणि समस्त हलगे परिवार. तसंच सोबतच जिल्हा वडवणी इथनं संतोष पाटील लाडकी पाटील संजू भाग्यश्री नेहा बरखा सावणी पार्थ हर्ष पाटील. मुक्काम पोस्ट गुंजोटी तालुका अहमदपूर जिल्हा लातूरहून प्रल्हादराव आलापुरे सुशीलाबाई आलापुरे रुपाली तुकाराम आलापुरे जयश्री श्रीकांत आलापुरे आणि समस्त मित्र मंडळ.
1: असं तर हे श्रोते आहेत छत्रपती शाहूनगर हिंगोलीचे पेंटर रामचंद्र इंगोले सिद्धांत इंगोले टिकू इंगोले रमाबाई सुरेंद्र इंगोले मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णाचे हे श्रोते आहेत शेषराव बोबडे सोनाजी सीताराम वैष्णवी सुवर्णा विनुताई शुभम बोबडे बालाजी बोबडे सोबत आहेत मारुतराव भुसारे नावकीकर गणेशराव मोरे आहेरवाडीकर सोबत आहेत पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोलीचे हे श्रोते आहेत सुनील जबडे टेलर आर डी इंगोले नामदेवराव शिंदे पंडितराव शिंदे चांदू बलखंडे छोटू दादा इंगोले आणि समस्त रामचंद्र इंगोले मित्र परिवार. तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीडचे हे छानस तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीडचं हे छानस पत्र पाठवतात तुळशीराम शिंपले पाटील रामदास शिंपले बाबासाहेब शिंपले कुशीवर्ता शिंपले कांचन शिंपले साक्षी ठेंबरे आणि समस्त शिंपले परिवार. तिगाव समतानगर परळी वैजनाथचे हे श्रोते आहेत शिवदास गलांडे सौ जयश्रीताई गलांडे अतुल गलांडे अनुजा गलांडे आणि समस्त गलांडे परिवार हे छानस पत्र पाठवतात.
2: तसंच मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर जाधव प्रशांत जाधव प्रणव देशमुख संचित देशमुख जगुताई जाधव स्वातीताई देशमुख वर्षताई देशमुख पूजाताई देशमुख प्रणाली देशमुख ऋतुजा आणि समस्त जाधव आणि देशमुख परिवार. मुक्कामपूस वाघोरा तालुका माजलगाव येथून मदनराव तांगडे सुखदेव तुकाराम गंगाराम रामराव कमलबाई धनश्री द्रौपदाबाई गायकवाड अमोल बादाडे आणि समस्त तांगडे परिवार. मुक्कामपूस बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घाळ्या सुनीताताई घाळ्या सानिका घाळ्या गजानन घाळ्या आणि समस्त मित्र परिवार.
0: सुंदरखेड राजमाता नगर येथून नरेंद्र नरवाडे ज्योती नरवाडे आकांक्षा नरवाडे आकाश कुमार आणि मित्र परिवार. डोंगरगाव येथून राष्ट्रपाल गजभिये तन्मय बेबी अनिष्का राधिका गजभिये आणि समस्त मित्रमंडळ. अल्ताफ हुजुरे सैफुलाव सबाहत किरत हुजुरे आणि रेहान शेख. ढाणकी तालुका उमरखेड येथून श्रीकांत डांगे करुणा डांगे ओमकार अंजली डांगे

चोख पोफाळी येत ना, गणेशराव लांडगे, विमलताई लांडगे, अलका लांडगे, कुमार विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे आणि मित्र परिवार. जांभरुण तालुका अर्धापूर येत ना, दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी आणि समस्त जोशी परिवार, तसंच गणेश हाडगावकर. याच गाण्याची आवड आपल्याला लिहून कळविलेली आहे. वरुळ जवळ का येत ना, महेंद्र सरकटे, विजय सरकटे, स्वराज वानखेडे आणि मित्र परिवार. मुक्काम पोस्ट चकलंबा, तालुका गेवराई, जिल्हा बीड येत ना, दिनकर साळवे, संस्कार, अक्षय, श्रेया, श्रेयश, गंगा साळवे आणि मित्र परिवार. आणि या सगळ्या श्रोत्यांना सुरो का मेला हा जो श्रोत्यांच्या फोन फरमाईशवर आधारित जो कार्यक्रम आहे ना, तो कार्यक्रम यांना मनापासून आवडतो. कारण असंख्य श्रोते आणि आकाशवाणीचं नातं कशा प्रकारे घट्ट आहे आणि गीतांच्या माध्यमातून झकासपैकी गाणी आम्हाला ऐकायला मिळतात, छानसा श्रोत्यांचा संवाद देखील आम्हाला ऐकायला मिळतो. त्याच्यामुळे जे काही फोनिंग कार्यक्रम आहेत ते आम्हाला आवडतात आणि त्यासोबतच पत्रांवर आधारित असणारे कार्यक्रम, मग आपकी पसंत, आपली आवड, आवड बळीराजाची, हे पण कार्यक्रम आम्हाला मनापासून आवडतात. चला तर मग श्रोते, ऐकूयात या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं एक छानसं गीत.

चला तर मंडळी, आता वळूया शेवटच्या गीताकडे. आणि या गीताची आवड कळविणारे आपले श्रोते आहेत येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथून शंकरलाल जयस्वाल, रामलाल गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रसाद, मीनाक्षी, दुर्गेश्वरी ज्योती आणि समस्त मित्र परिवार. बागलपाडी तालुका वसमत येथून चंदनराज जयस्वाल, विजया लक्ष्मी, श्रेया आणि मित्र परिवार. तसंच बीड शहर येथून प्रकाश पगारिया आणि मित्र परिवार. मुक्कामपोस वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून अमित नारायण लोंढे, विजय नारायण लोंढे, अर्चना अमित लोंढे, स्वाती विजय लोंढे, मीनाक्षी नारायण लोंढे, चार्वी विजय लोंढे आणि तसंच शिवकुमार सोने, नवे पारगाव, प्रवीण बागल खटाव, दीपक चव्हाण, रितेश ज्ञानदार, रणवीर, रेश्मा, राज, नीरज आणि मित्रपरिवार. तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सुरेश जैन, पी आर जैन, दयानंदनगर नांदेड येथून प्रकाश जैन आणि मित्रपरिवार. राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून भिवाजी कांबळे, निर्मला कांबळे, यशवंत कांबळे, ज्योती कांबळे आणि मित्रपरिवार. राहणार बलसाले मळा अंतरवाली दाई तालुका

0: सावंगी जिला जालना इथून ज्ञानेश्वर माऊली बरसाले, दामूअण्णा बरसाले, बालासाहेब बरसाले, कुंडलिकराव बरसाले, पांडुरंग ज्ञानदेव बरसाले, सखाराम काका बरसाले, कार्तिक बरसाले, अशोक काका बरसाले, बंडू नाना आटकळ, अनंतराव यादव, एकनाथ दादा बरसाले, ज्ञानोबा माऊली उगले अंकल राहणार जिरडगाव, राहणार जवळा झोटे तालुका पाथरे जिल्हा परभणी इथून सुरेशदादा रणजितराव झोटे, श्रुती संग्राम अनिल झोटे, सुनील झोटे, भगवान रामभाऊ रणपिसे, परमेश्वर सुंदर परसू बाळू रणपिसे, उत्तमराव मामा खरात राहणार कार्ला तालुका जालना आणि समस्त मित्र परिवार।
1: हे श्रोते आहेत वार्ड क्रमांक 1 पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिताताई धुळे आणि समस्त सिंगणकर परिवार। विडूळ तालुका उमरखेडचे श्रोते आहेत गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका पोपलवाड, लक्ष्मीबाई पोपलवाड, भारत धुळे आणि उत्तम जमदाडे हे छानसं पत्र पाठवतात। राहणार सिरसी खुर्द तालुका कंधार जिल्हा नांदेडचे श्रोते आहेत शशिकांत कदम, सुनीता कदम, अविनाश, गजानन, समीक्षा, सायली, सुयश, हिंदवी आणि कृष्णा कदम। हिडोळती तालुका अहमदपूरचे जिल्हा लातूरचे श्रोते आहेत नामदेव कलमे, आकाश कलमे, आशा कलमे, नारागुळे हे आहेत यरबाग कर्नाटकचे प्रियंका, अविनाश रेड्डी हे छानसं पत्र पाठवतात।
2: आणि हे शेवटचे काही पत्र माझ्या हातामध्ये आहेत आणि आपले हे श्रोते आहेत गाव वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ इथनं नारायण आबाजी पुंडे, हर्षदराव पुंडे, सोनबाराव पुंडे आणि समस्त मित्रमंडळ, मौजे गोवर्धनचे रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत पवार, एकनाथ काळे, राजेश आणकर आणि मित्र परिवार, नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा, अक्षय, करण गांगर्डे, समर्थ उमरे आणि समस्त मित्रमंडळ। राहणार बोररांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून सुंदरबाप्पा जाधव, आशिष काळे, साईप्रसाद बोराडे, छगनराव आनंदे, नानोबा माऊली उगले, भानुदास खंडागळे, पुंजारामजी सराटे, भानुदास महाराज आटकळ, गणेश सुंदरबाप्पा जाधव। राहणार

0: आणि हे शेवटचे काही पत्र माझ्या हातामध्ये आहेत आणि आपले हे श्रोते आहेत गाव वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ इथनं नारायण आबाजी पुंडे, हर्षदराव पुंडे, सोनबाराव पुंडे आणि समस्त मित्रमंडळ, मौजे गोवर्धनचे रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत पवार, एकनाथ काळे, राजेश आणकर आणि मित्र परिवार, नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा, अक्षय, करण गांगर्डे, समर्थ उमरे आणि हे समस्त मित्रमंडळ, राहणार बोररांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून सुंदरबाप्पा जाधव, आशिष काळे, साईप्रसाद बोराडे, छगनराव आनंदे, नानोबा माऊली उगले, भानुदास खंडागळे, पुंजारामजी सराटे, भानुदास महाराज आटकळ, गणेश सुंदरबाप्पा जाधव, राहणार जवळाजुटा तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून सुरेशदादा रणजितराव झुटे, श्रुती संग्राम, अनिल झुटे, सुनील झुटे, राज रणवीर, किशोर शिंदे, विनायकराव सोसे, उत्तमराव, दादा खरात आणि मित्र परिवार, तसेच दिनेश वर्मा, करुणा वर्मा, दत्रंगीयत्न भागवत वर्मा, गुलाबदास माणिकपुरी, विश्वनाथ साहू, दुर्गाराम साहू आणि समस्त मित्रमंडळ. आणि हे शेवटचं पत्र माझ्या हातामध्ये आहे तालुका उमनाबाद जिल्हा बिदर येथनं धरमसिंह राजपूत, पूनम, निलेश, पूजा, श्रद्धा राजपूत, राहणार भवानी दापका, तालुका कमलनगर येथनं संजय उद्बाळे, मंगला उद्बाळे, आकाश, विकास, करण आणि समस्त उद्बाळे परिवार.
1: तर या सर्व श्रोत्यांना आवड बळीराजाची आणि कृषी विषय कार्यक्रम सर्वच आवडतात, त्यातल्या त्यात लक्ष्मीचा गोठा दर बुधवारी प्रसारित होणारा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, बकरी पालन आणि समस्त इत्थंभूत कृषी विषयक सर्वच माहिती या कार्यक्रमातून जात असती. राधा वहिनी, शेवंता वहिनी आमच्या भेटीला पारावर नित्य नियमाने येत असतात. हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. तसंच विचारशलाका, दिल खुलास हा कार्यक्रम जो आपण सहक्षेपित करतो, हा कार्यक्रम त्यांना खूप आवडतो. छानसा अभिप्राय यांनी लिहून पाठवलेला आहे.
0: चला तर मग श्रोते हो, आता ऐका तुमच्या आवडीचं कार्यक्रमातलं शेवटचं झक्कास गाणं.

0: या गीता बरोबर शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंता वहिनी अर्थातच वैशाली वांगीकर,
1: मी राधा वहिनी अर्थात शीतल निमजे,
2: मी आपला मित्र गोविंदराव अर्थातच संजय थोरात,
0: आम्ही तिघेही कार्यक्रमातून तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या आवड बहिरजेची या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत
1: नमस्कार,
2: राम राम. शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM 102 MHz वरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, दर शनिवारी प्रसारित होणारा सुरो का मेला या कार्यक्रमासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे दर बुधवारी दुपारी 12:30 ते या वेळेत 220-890 या दूरध्वनी क्रमांकावर.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर शनिवारी सकाळी 11:35 तेव्हा जरूर ऐका
0: सुरो का मेला. आणि श्रोते हो, या कार्यक्रमात तुमच्या आवडीच्या बहारदार अशा गीताची फरमाइश तुम्हाला करायची आहे, मग ते गाणं मराठी असो, हिंदी असो,
1: भक्तिगीत असो किंवा भावगीत असो.
0: चला तर मग श्रोते हो, आता तयार व्हा तुमच्या आवडीच्या फरमाइश गीतासाठी.
1: तेव्हा ऐकत रहा सुरो का मेला हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हण आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेला हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक।

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंद।

0: डी उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात देशात उष्णतेच्या लाटेमुळे एकही जीव जाऊ नये यासाठी सरकार योजना आखत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गाझियाबाद इथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ध्वजप्रदान कार्यक्रमात ते आज बोलत होते. पूर, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीवेळी जीवितहानी बिलकुल होऊ नये आणि मालमत्तेचं नुकसान कमीत कमी व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट आहे. उष्णतेच्या लाटेचं देशासमोर गंभीर आव्हान असून याचा सामना करण्यासाठी गृहमंत्रालय सज्ज आहे. येणाऱ्या काळात यामुळे होणारी जीवितहानी शून्यावर आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं शहा म्हणाले.
1: हमारा लक्ष्य है जानहानी शून्य हो और संपत्ति का नुकसान न्यूनतम हो. हीट वेव जैसी गंभीर चुनौतियों को भी भारत सरकार का गृह मंत्रालय अब बहुत अच्छे तरीके से इसका सामना करने की तैयारी कर चुका है. आने वाले कुछ वर्ष में भी हम हीट वेव के कारण होने वाली जान हानि को शून्य तक पहुंचाने में हम सफल होंगे.
0: राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणाऱ्या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निवडणूक आयुक्त अधिनियम 2023 वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरली सुनावणी आज न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झाली. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेते आणि एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश केला गेला आहे. या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न न्यायालयानं विचारला. समितीतली तिसरी व्यक्ती ही तटस्थ असायला हवी, ही समिती स्वतंत्र असायला हवी असं न्यायालयानं या सुनावणीवेळी म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं ही दोघं करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणातल्या इतर 5 आरोपींना दिल्लीतल्या न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दास मुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत

0: काँग्रेस प्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये काल 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जण, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टी 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, धातू आणि खाद्यान्नाच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या किमती वाढल्यानं या निर्देशांकात ही वाढ झाली आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेत उपस्थित असणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह, इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रोनाल्ड लामोला आणि ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो व्हिएरा यांची भेट घेत प्रधानमंत्र्यांनी चर्चा केली. त्याआधी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी प्रस्तावनपर भाषण केलं. शांतता आणि सुरक्षितता हे कायमच जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री यावेळी म्हणाले. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ जयशंकर यांनी भूषवलं. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याची सामायिक गरज आहे असं ते म्हणाले. या गुंतागुंतीच्या आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत शाश्वत विकासाला पुढे नेणारा संवाद असावा, तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांच्या तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जहाजावर ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ काल झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. व्यावसायिक जहाज आणि खलाशांना लक्ष्य केलं जात असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनाद्वारे नापसंती व्यक्त केली आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात नवे रचनात्मक द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यावर दोन्ही देश सहमत आहेत. मात्र तैवान प्रश्नावरून तणाव निर्माण झाला तर संबंध खराब होऊ शकतात असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आज झालेल्या भेटीनंतर जिनपिंग यांनी हे विधान केल्याचं चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. तैवानचा प्रश्न चीन अमेरिका संबंधात अतिशय महत्वाचा आहे. हा प्रश्न नीट हाताळला गेला तर दोन्ही देशांचा संबंधात स्थिरता येईल, नाहीतर संघर्ष उद्भवू शकतो असं जिनपिंग म्हणाले. गेल्या 9 वर्षातली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा हा पहिलाच चीन दौरा आहे. 2017 डोनाल्ड ट्रम्प यांनीच त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर

करते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. रात्रीचे 8:15 आणि 35 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुखदेव भगाजी गायकवाड आणि सहकारी यांच्या स्वरातील हे गीत.

लोकसंगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माणिक गायकवाड आणि सहकारी यांच्या स्वरातील हे पारंपरिक गीत.

रघुनाथ लक्ष्मण डिकले आणि सहकारी यांच्या स्वरातील या गीताबरोबरच श्रोते हो लोकसंगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. लोकसंगीताचा या कार्यक्रमाची निर्मिती केली होती छत्रपती संभाजीनगर केंद्रांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता आहात. रात्रीचे 8:30 वाजून गेलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दीपाली गजके यांच्या स्वरातील श्रेयश्री तद्वझे यांचं हे गीत.

विद्या करालगीकर यांच्या स्वरातील सुरेश भट यांची ही रचना श्रोते हो आपण ऐकली आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 8:45 होत आहेत. ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईट आणि 9:45 इन्साईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या आपण ऐकू शकाल.

0: गीता जावडेकर यांनी गायलेला राग सोहनी श्रोते हो आपण ऐकला. यांना तबला साथ केली होती ओंकार गुलवडी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती तुलसीदास बोरकर यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
2: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
3: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
2: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ
4: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य माणसाची जात. लेखक पी सावळाराम. सादर करते बाळ कुडतरकर.

0: अरे वडकला नाही का बरं असा काय फरक पडलाय माझ्यात न म्हणजे अंगात आपला निश्चित डोक्यावर निश्चित आणि पायाचा भरपूर ही अचानक रंगी पोशाखात तुला पहिल्यांदाच बघतोय मी म्हणजे कसं असं झालं
1: कसं झाले
0: म्हणूने माझ्या धाकट्या पुरीने का पाहुण्याबरोबर ही सारी कापडे झाली
1: बरे बर
0: आता पोरीची हौ
1: सांगा असं ते खरं
0: अरे पण सोबत गेल्या आवल्या का
1: हा पोशाख मला बरा दिसत

0: ಮತ್ತ ನಂಗೆ ಅರ್ಶ ಪಾಯ್ಲ ಅಸ್ತ ಅರ್ಶಲಾಸ್ ಬರದ ಹೌದು ಕುಟ ಚಾಲಾಯ್ ತರಿ ಕುಟ ಎವಡ ಜಾಕ್ ಮಾಗ್ ಜಾಕ್ ಮಾಗ್ ಜಾಕ್ ಮಾಗ್ ಮೋಜಾ ಕರೋ ತುಮಿ ಜಿಕಡೆ ಚಾಲಾಯ್ ತಿಕಡೆ ಕಿ ಮೀ ಜಿ ಚಾಲೂಯ ಮಂಜೆ ಮೀ ಮಾಜಾ ಮಾಯಾ ಕಡೆ ಚಾಲೂಯ ತುಮಿ ಎತ್ತಿಸ್ ಕಾ ಮಾಜಾ ಮಾಯಾ ಕಡೆ ನಾ ತುಮಚಾ ದೋಸ್ತಾಚಾ ಮಾಯಾ ಕಡೆ ಚಾಲೂಯ ಮಾಜಾ ದೋಸ್ ಕೋಂದ್ರೆ ಅವೋ ಹಂದಿರಾವ್ ಮಾನ್ಯ ಓ ತೋ ಮಾಜಾ ದೋಸ್ ಕದಿ ಹುಯ ಕಲ್ಲೆತಾ ಹಾ ಮಾಸ್ಟರ್ ಪಂಚಾಯಿತಿ ನಿವಡುಗೆ ಜಲ ಸರ್ಕಾರಿ ಮುಂಡ ಸಿಕ್ಕಿ ತುಮಿ ಪುಡಾರಿ ತೋ ಬಿ ಪುಡಾರಿ ಕುಲದ ಬಾಜಿನ ಬೋಲು ಚಾಲೆಲ್ ಕಾಮ ಗರಿಬಾಸಿ ತು ಆಣಿ ಗರಿಬ್ ಆತು ಆಣಿ ಗರಿಬ್ ಗಾಯ ಆಣಿ ಪೋಟದ ಪಾಯ ಲೇಸ ಮಾಜಾ ಮೋರೆ ತರಿ ಗರಿಬ್ ತರ ನಾಟಕ ಕರು ಮಗ ಸತತಾ ಕಾಯ ತರಿ ಗೈರ್ಸಮ ಜಾಲಾಯ ತುಮಚಾ ಮಾಜಾ ಕಾಯ ಸಮ ಜಾಲಾಯ ತು ಮಾಜಾ ಮಲಾ ಮಾಯ ಪಣ ಆಶಾ ಕೈಚ್ಯಾ ನಾರ್ದ ಸರ್ಕಾ ಕಾಡ್ಯಾ ಸಾಂಗೂನ್ ಪೋಟ ಜಾಣ್ಯಾ ತು ಸೋಡೂನ್ ಗೆ ಅವು ಬಳಿ ಎಕ್ದಮ್ ಪೇಟ್ಲಾ ಕಬಲಿ ಪುಡಾರಿ ಪುಡಾರಿ ಪುಡಾರಿ ಪುಡಾರಿ ಮಣಿ ಯಾ ಸಾಗರ ಮಗ ಮಾಲಿಯ ಖರ ಸಾಂಗು ಆಮ್ಚಾ ಗಾವಚ ಖರ ಖರ ಪುಡಾರಿ ತುಮಿ ಪದರ ಮೋರ ಕರುನ್ ಗಾವಾಚಿ ಸೇವಾ ಕರ್ನಾರ ಮಾನುಸ್ ಪುಡಾರಿ ನವತರ ಕುವನ ಇಜಾ ಪುಡಾರಿ ಹಾಂಬೆ ರಾವ್ ಇಜಾ ತಾಲಾವರ ಮಾ ಕಂಚಾ ಪುಡ್ಯಾ ಮಾರ್ತೇಜು ಈ ಜಲ ಬಲ್ಯಾನ ಸಂಗಿತಿ ಪುಟ್ಟಿ ಬಾಯಿ ರೇ ಅವೋ ತನ್ನ ಪಾಳಿಂಚ ತಮಾಷಕ್ಕೆ ಬಾಯಿ ಆಪ್ಲ್ಯಾ ಮೇಟ ಅನು ಭೂಲಿಯ ನೈ ಜಪನಿ ಬಾಯಿ अगदी बाजीरावाची मस्तानी म्हणाना आणि नाच गाण्यावर तिचा कोण हात धरणार नाही राव अरे पण हे सगळं मला कसा बाई सांगते अहो आज रात्री हंबीरावाच्या मळ्यावरच्या बंगल्यात तिच्या नाच गाण्याची मैफिल होणार आहे तुम्ही तिकडे चाललं वाढल्या हे बघ ही या बजाबाने ही ज्या दिवशी ही डोक्यावर टोपी चढवली ही त्या दिवशी सारे आईच्या रंगाई फेसून दिले अहो तेच म्हणते मी बैठकीला येणार आहे मला बी त्यांच्यात मार्ग बसत असतं काय घ्या अहो नाच गाणं बघितलेलं माणूस बिघडतं असं म्हणणं तुमचं कधी म्हटलंय मी पण बाईच्या नादाने कुणाचं भलं झालंय का मनावर ताबा नसलेली माणसं बिघडतात मी कुठं बिघडली खरं आहे जा आपल्या वाचून उगाच मला दिवस खरं खातो का अहो पुढारी ना पुढारी म्हटलं तर मुस्कट फोडील खरं आई बापाने ठेवलेलं नाव घेत माझं आमच्यासारख्या लहान माणसांनी नाव घेऊन हात मारली तर गावातले लोक म्हणजे जोडशानं मारतील की बर काय म्हणायचं आहे का तुला ते सांग मी काय नाव गेलं म्हणा तुला काय म्हणायचं म्हणजे असं आहे म्हणजे मला जरा पंचायतीचं कर्ज पाहिजे म्हणजे येणार होतं तुमच्याकडे दोन दिवस कशाला कर्ज पाहिजे शेतात ऊस लावायचं इथं तिला पाणी आहे का तुझ्या आणखी एक पुरुष वीर खणली तर जिवंत पाण्याचा झरा लागेल असं एक पाळ माणूस चक्कीवर सांगून गेला तिला दिलेला पैसा भविष्यातील वापरणार कुठल्या खरं तिला देणार तुम्ही तुमच्या हाताने इरीसाठी खर्च करा उन्मत्त झालं भले भले म्हणजे कधी नाही तो पैसे खाल्ल्याला डाग आता या उतरवयात लावून घेऊ म्हणतेस काय मला आता असं तुम्ही कामा गरीबांना आठाडायला लागला तर आम्ही जायचं कुठं बरं मी त्याला तुमच्याकडे मैफल आहे म्हणून सांगितलं असा असा उत्कर्ष माझ्यावर
1: अरे मी कसा होईल माझा उत्कर्ष त्याला सहन कसा होईल अरे हे असलं हे दिसायला काळसूट पण त्यांच्या काळजात काळकूट भरलेलं असते
0: आता असं बघा तुम्ही पुढारी की ओगी पुढारी आम्ही काय बोलायचं घरी आपण
1: अरे त्याचे पुढारी पण ह्या निवडणुकीत खलास करतो बघ बर चल माणसं जमत्याल तू जरा पुढं बंगल्याकडे चालू लाग
0: बर
1: मी येतो जरा गावाकडनं जाऊ
0: बर
2: अहो पुढारी अहो सरपंच काय हल्या उद्या कशाला आलात बाबा
0: मी कशाला येते या गुणवंताबाई भेटायला आले तुम्हाला
1: गुणवंताबाई
0: कोण गुणवंताबाई

0: मुलाच्या कोठडी घेतली. एका तासात गेलो होतो आणि भूमी कसं असताना तुझ्या आईने मला पोलिसाच्या तावडीतलं वाटेल
1: काय मला करण हे बाबाने सांगितली असं आरोप करता.
0: अच्छा तर तू आता घास चांगली भग आणि घेतली घेतली दुर्गंत बर अरे बोललं जरा असं तर माणसं जमायला लागली आणि जेवायचं बी ऐकून आपली बरं जा तू पुन्हा कवा तरी भेट
1: पण उद्या आमच्या या गावात तमाशा होणार आहे.
0: तुम्ही
1: यायला पाहिजे माझ्यासाठी.
0: मी कशी तमाशाला जात नाही.
1: तुम्हाला आवडेल असाच बघू द्या मी लावणार आहे बघा.

0: पद्धती प्रमाणे गणाधीशाची पूजा आपण केली, आता ह्यानंतर गवळण झाली पाहिजे. काय रे सोनाऱ्या, गवळणी कुठे व्हायचा?
1: आपल्या घरात
0: आपण
1: नाहीतर
0: कुणाचा
1: चोर बाजारात ना मागाची नाही का आणला मी.
0: जास्त वडवड करू नको, त्यानंतर तेवढं करायचं नाहीतर
1: मंडळी बघितलं मंडळी हा फुकट फोडा असा दवा दांगायचा तो त्याच्या भीतीने मी आता चिंपा झालोय म्हणजे
0: वगैरे.

0: माझे कंबल दे येथील रेलगाड्या होऊन बघते आहे
1: घाल मग मावशी तुझा रणगाडा याच्या अंगावर
0: या गवळांनी हेरगिरी करण्यासाठी शत्रूंच्या मुलगा चालल्या होत्या त्याची मी अडकवून ठेवलाय
2: छान केलं काय ग शत्रूला अशा रीतीने मदत करताना लाज कशी वाटली नाही तुम्हाला
1: आम्ही मथुरेच्या बाजाराला चाललो
2: मथुरेच्या कौसाने एवढा अत्याचार केला आपली बायका पोर मारली घरदार लुटली तरी त्याचं काहीच तुम्हाला वाटत नाही काय ग बायानो
0: अरे म्हणून तर दया दिव्याची मर्जी विकून चार पैसे कनवटीला लावून आणणार आहे आम्ही तुम्हाला गवसाची राक्षसानी घर येऊ दिली का
2: अरे आमचा आणि कंसाचा उभा दावा सुरू झालाय लढाई चालू आहे तेव्हा तुम्हाला जाता येणार नाही माझं फिरा
0: सांगतीस म्हणून फिरतो तुला असले वांग्यातलं बुजगावणे सीमा भागात करशील आता ते शत्रूला तुला तुडवतील आणि शिरल मोकळा बघा बघा बघा दिसून द्यावा तुमच्या बाजार सैनिकाला काय म्हणते ती बघा
2: म्हणजे रे म्हटल्यानं काय अंगाला भोकं पडतात काय
1: हा म्हटल्यानंच काय त्याच्या बंदुकीने तरी कुठली भोकं पडायला जरा कृष्ण देवा मॉडर्न बंदूक द्यायची त्याला
0: आधी कशाला त्याला बंदूक देण्याच्या भानगडीत पडते रणगाड्यावर बसवून ठेव पत्तागत
2: बरोबर जास्त लांबड लावू नका मागं फिरा
0: अबाउट

0: Bunu anta, cagar dağıtı ki. Dur! Ne kaldılar da, düşüne vursun.
1: Eh, çabuk, bana ne diyorsun abi? Sorarsan git.
0: Aga, adına verdi. Daraca dağıtı, kalpik bak. Anı vursun bak ne kadar.
1: Arı, tüz atı ne vur. Bıraniye tüz atı, tüttü.
0: Ata tüz atı sağır basılı. Traple boya basılı mantık yer çengel lazım.
2: त्या माणसाचा जाती तरी किती आहे एवढं तरी सांग
1: माझ्या मताने फक्त दोन आहे तुझ्या
2: कोणत्या
1: एक बायकांची आणि दुसरी पुरुषांची पण या माणसाच्या जातीला जन्म कोणी दिला
2: त्या मायबाप परमेश्वर
0: वा मास्टर किती गवार आता
2: मग अशी झालं होतं म्हटलं आता तुमचं बोलणं थांबलं मग जाऊ पण मारुतीच्या शेतासारख्या लांबतच चाललेलं बघून घुसलो झालं मध्ये
0: मास्तराची जात म्हणजे लई मी आली का बरं झालं बरं झालं गुजरातचे म्हणजे मधी गुजरातची एक जात माग राहणाराची पुढं पुढं करणाराची पाय ओढणाराची आणि हिच्यासारखी केसानं गळा कापणाराची
1: ए माझ्याकडे बघून कशाला बोलतोस ही कुणाचा केसानं गळा कापणार
0: ज्याचा गळा तू कापला असेल ते सांगायला येईल तरी कसा गळा गुल झाल्यावर
2: रोजच्या व्यवहारात प्रत्येकाला नाना प्रकारच्या माणसाच्या जाती दिसून येतात हे जरी खरं असलं तरी एखाद्या वेळी गावावर देशावर जेव्हा संकट येतं तेव्हा माणूस सगळ्या जाती गोगलगाई सारख्या पोटात घालतो आणि सारा भेदभाव विसरून माणूस तिला कवटाळतो मास्टर तुम्हाला पाडळीच्या ज्योतिबा महाराजांची कथा माहीत आहे ना
3: हो आहे
1: मग सांगा तुला लोकांना
0: जवाब

0: प्रतिभा मार आणि पवारांचा पट्ट्या हे दोघं दोस्त झालं आणि दोघांनी म्हणून लढा दिला.
1: बरोबर, पण त्यापेक्षा ज्योतिबाची बायको बायजा हिच्यासारखी लाखात बाई मिळायची नाही.
2: मग सांगा पुढे.
1: लोक उतावून झाले.
2: होय,
1: एकदा या पवाराच्या मागे पोलीस लागलं होतं.
2: बरं,
1: हा पोरगा तिरासारखा पोलिसांना चुकून ज्योतिबाच्या घरात घुसला.
3: अग बाई, मग
1: बायजा एकटी पोराला पाजीत बसली होती. तिनं पोर पाळण्यात टाकलं आणि दाराला कडी लावली.
3: पोलीस दार धडकू लागले. बायजाबाईंनी दार उघडलं.

0: जा विद्यासारखी लाखात बाई मिळायची नाही
1: मग सांगा पुढे
0: लोक उतावळी झाले
1: होय होय
0: एकदा या पवाराच्या माग पोलीस लागलो
1: बरं
0: हा पोरगा तिरासारखा पोलिसांना चुकून ज्योतिबाच्या करार घेतला
2: अगं बाई मग
0: पायजा इतकीच पोराला पाजीत बसली होती तिने पोर पाळण्यात टाकलं आणि दाराला कडी लावली
2: पोलीस दार धडकू लागले बायजाबाईने दार उघडलं
0: पोलीस म्हणाले एक फरारी माणूस या घरात शिरताना आम्ही पाहिलं
2: नाही बा बघाची सारं घर गुंतवलं
0: पवाराच्या डोक्यावर हळदी कुंकवाचा लेप लावून पट्टी बांधली होती बायजाने आणि पांघरून घालून झोपवला होता बाजीवर
2: हा कोण तुझा असं पोलिसांनी विचारलं
0: बायजा म्हणाली माझं घरधनी आहे ती पाय निसरून पडलं आणि दोस्त्याला पाटा लागला तेव्हा जखमीला हळद मीठ भरत होते त्यावर तुम्ही आला सा
1: कोणी त्याला घर वाटलं
0: आता एखादी बाई एखाद्या पुरुषाला उगीच्या उगीच नवरा म्हणणार नाही असं त्यांना वाटलं म्हणून पवाराचा पट्ट्या वाचला
2: वाचवला माझा आहे ना
1: काय म्हणते त्या पायदाची पुरगी तू
2: त्याच पतिव्रता माऊलीच्या पोटी मी जन्माला आले
0: तो पवाराचा पट्ट्या याच गावचा थोर माणूस आहे
2: आता नाव सांगा मास्टर त्याचं
0: सांगते याच गावचा सरपंच म्हणजेच आपला बजाबा पवार लोक मी जातीनं मराठा शाण्णव कोळीचा पण ज्योतिबा महाराजच्या घरात माणूस तिचा घरा मातोश्री बायजाबाई होत पोलीस गेल्यावर आई का असं खोटं सांगित काय म्हणाल्या बायजाबाई तिचा प्राण वाचावा म्हणून तुझ्या बरोबर देश वाचावा म्हणून मंडळी आपण सारी देवाचे लेकर आहोत जात धर्म पंथ हे भेदाभेद हे स्वार्थासाठी या आपसातच माणसाने निर्माण केलेले पण ज्यावेळी सर्वावर संकटाची कुराड पडण्याचा प्रसंग येतो त्यावेळी माणूस जात पात सारं काही विसरतो आणि त्याचा माणूसपणा जागा होतो त्यावेळी साऱ्या माणसांची जात ही एकच ती जात जेव्हा एक होते त्यावेळी सत्य फाशीला जात नाही अन्याय भरडून काढला जातो आणि प्रेमाचा स्वातंत्र्याचा ऐक्याचा सूर्य साऱ्या मानवतेवर प्रकाशित होतो.